सुप्रभात रसिक श्रोतेहो नमस्कार। एफएम बँड 101.1 मेघाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। आज आहे मंगळवार, भारतीय सौर 14 आश्विन शके 1948, दिनांक 6 ऑक्टोबर 2026। आता सकाळचे 5:57 होत आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत मंगल वाद्यांनी।

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: तिथी म्हणजे तिथी न सांगता आलेला. पूर्वी दुपारच्या भोजनाच्या वेळी अचानक कोणी आगंतुक आला तर त्याला अतिथी म्हटले जायचे. जेवणवेळी आलेला अतिथी, पाहुणा, आगंतुक देवासमान असतो अशी समाजधारणा होती. अतिथी देवो भव अशी शिकवण होती. आलेल्या आतिथ्याचे यथाशक्ती आतिथ्य करून त्याला पोटभर जीव घालून विडा दक्षिणा देऊन निरोप दिला जायचा. ही पूर्वीची पद्धत होती. पूर्वी लोकसंख्या कमी होती, दळणवळणाची साधने आजच्या इतकी विपुल नव्हती. कोणी कोणाकडे आपले गाव सोडून जात येत नसत, कोणी वारकरी, यात्रेकरू वगैरे काही कारणानेच प्रवास करत. त्या काळी आजच्यासारख्या खानावळी राहण्याच्या सोयी नव्हत्या. देवळात, चावडीत मुक्काम करावा लागे. अशा प्रसंगी लोक गावात कोणाकडे तरी अतिथी म्हणून जात, तेथे त्यांच्या भोजनाची सोय होई. आता प्रश्न असा आहे की हा अतिथी आणि त्याचे आतिथ्य हा प्रकार काळानुरूप बदललेला दिसतो. पूर्वी मुळात लोकसंख्या कमी असल्याने लोक खाऊन पिऊन सुखी होते. पाऊस वेळेवर पडत होता, शेती भरपूर पिकत होती, घरे ऐसपैस होती. त्यामुळे आलेला अतिथी कोणत्याच अर्थाने जड वाटत नव्हता. उलट कोणी नवी व्यक्ती घरात आली म्हणून आनंद व्हायचा, त्याच्या निमित्ताने गोडधोड केले जायचे. एकंदरीत सगळा आनंदाचा प्रकार होता. आज लोकसंख्या प्रचंड वाढल्याने सगळ्याच गोष्टींचा तुटवडा पडला. लोकांना स्वतःचे पोट भरता भरता नाकी नऊ येऊ लागले. त्यात कोणी आगंतुक आला की त्याचे आतिथ्य पाहुणचार दूरच, पण त्याला कसा घालवून देता येईल हे पाहिले जाऊ लागले. आज आपल्या नात्यातील माणसेही नको वाटतात, तेथे अतिथीचे आतिथ्य कोण करणार? अतिथी आतिथ्य या संदर्भात पुराणात अनेक कथा सापडतात. दुर्वास ऋषींचे आतिथ्य शकुंतलेने न केल्याने दुर्वासांनी शकुंतलेला शाप दिला. शंकराने आपल्या भक्ताची परीक्षा पाहण्यासाठी अतिथी रूपात भक्ताकडे जाऊन त्याच्या मुलाच्या मांसाचे भोजन मागितले. ही चिलया बाळाची गोष्ट सर्वश्रुत आहे. अशा अनेक कथा पुराणात सापडतील. अर्वाचीन काळात मराठी साहित्यात अतिथी आतिथ्याच्या संदर्भात अनेक गमतीदार गोष्टी चिवी जोशी, आचार्य अत्रे वगैरेच्या साहित्यात आढळतात. आजकाल तर पाहुणचार प्रत्येक प्रदेशाचा वैशिष्ट्यपूर्ण आहे असे मानतात. त्यावरून वऱ्हाडी पाहुणचार, पुणेरी पाहुणचार, मराठवाडी पाहुणचार, मुंबईकरांचा पाहुणचार इत्यादी. आज अतिथी ही संकल्पनाच बदललेली दिसते. जाहीर कार्यक्रमात, खाजगी कार्यक्रमात आपणच बोलविलेल्या व्यक्तीला चक्क अतिथी म्हणतात. त्याने मूळ अर्थालाच तडा जातो. असो, नुकतेच कडवे प्रवचन नावाचे क्रांतिकारी संत मुनिश्री तरुणसागर यांचे पुस्तक वाचनात आले. त्यात उपरोधिक अंगाने समाजाला उपदेश आहे. एका प्रवचनात ते म्हणतात, पूर्वी आम्ही गाय पाळत होतो, आता कुत्रे पाळू लागलो. पूर्वी आम्ही दारावर अतिथी देवो भव लिहित होतो, नंतर शुभलाभ लिहू लागलो, नंतर वेलकम लिहू लागलो, आता लिहितो कुत्र्यापासून सावधान. असे हे आतिथ्य पुराण किती सांगावे.
1: आत्ताच आपण चिंतन या कार्यक्रमातून आतिथ्य याविषयी सुधाकर पौळ यांचे विचार ऐकलात. याबरोबरच आजचा चिंतन हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही सकाळची 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मनाला शांत करणारे, अंतर्मनाला स्पर्शून जाणारे आणि जीवनाच्या वाटेवर श्रद्धेचा दीप प्रज्वलित करणारे स्वर, अर्थात भक्तिसंगीत. रसिकश्रोत्यांना दुःखाच्या क्षणी आधार देणारे, आनंदाच्या क्षणी कृतज्ञता व्यक्त करणारे आणि प्रत्येक श्वासात परमेश्वराचे स्मरण जागवणारे हे भक्तीश्वर आज आपल्या भेटीला येत आहेत. भक्ती म्हणजे केवळ देवासमोर हात जोडणे नव्हे, तर प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचे अस्तित्व अनुभवणं, माणुसकी जपणं आणि प्रेम तेही निर्मळ मनानं ठेवणं होय. याच निर्मळ भक्तिभावाने आपल्या सजलेल्या भक्तिसंगीताच्या या सुरेल मैफिलीत आपले मनपूर्वक स्वागत. चला तर मग मनातील चिंता, थकवा आणि अस्वस्थता क्षणभर बाजूला ठेवूया.

भक्तिरसाच्या पवित्र स्वरांमध्ये स्वतःला हरवूया. मी आणि तू यांच्यातील सीमारेषा जेव्हा इवरघळून जाते, मनातील अहंकार जेव्हा गळून पडतो आणि उरतो ती केवळ भक्तीची निर्मळ अनुभूती, तेव्हा अंतर्मनातून उमटतो एकच भाव, अवघा रंग एक झाला. संतांच्या अभंगवाणीने महाराष्ट्राच्या मातीला मिळालेला हा अद्भूत आध्यात्मिक वारसा देह, मन आणि आत्म्याला विठ्ठल नामाच्या रंगात रंगवणारा. हरिनामाच्या गजरात भक्तिसंगीताच्या या सुरळील प्रवासाला आता सुरुवात करूया किशोरी आमोणकर यांच्या स्वरातील संत सोयाबाई यांच्या भक्तिरचनेने. संगीत किशोरी आमोणकर यांचं.

भक्तीच्या रसात आपण रंगून अवघा रंग एक झाल्यानंतर गणरायाचे स्मरण करूयात. गणरायाचे नामस्मरण म्हणजे मनातील चिंता विसरून श्रद्धेच्या आणि भक्तीच्या प्रवासात स्वतःला अर्पण करण्याचा क्षण. विघ्नहर्त्या गणपतीच्या चरणी नतमस्तक होताना ओठांवर येणारे त्यांचे नाम आणि अंतःकरणातून उमटणारी भक्ती मनाला एक वेगळंच समाधान देऊन जातं. चला तर मग गणरायाच्या मंगल नामस्मरणात तल्लीन होऊया. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा. पारंपरिक रचनेला संगीतबद्ध केलंय कमलाकर भागवत यांनी.

गुरुशिवाय आयुष्याला मार्ग सापडत नाही असं आपण म्हणतो. म्हणून आपल्या आयुष्यात गुरुला अनन्य साधारण महत्व आहे आणि हा गुरु जर आपला ईश्वर असेल तर आपला मार्ग निश्चितपणे सुखर, समृद्धी आणि सुखाच्या मार्गाने जाणार असतो. ईश्वर भक्ती म्हणजे केवळ देवासमोर हात जोडणं नव्हे तर मनातील अहंकार दूर करून श्रद्धा, प्रेम आणि विश्वासाने त्याच्या चरणी स्वतःला अर्पण करणे होय. संकटात धीर देणारी, दुःखात आधार देणारी आणि आनंदात कृतज्ञता शिकवणारी ही भक्ती माणसाला अंतर्मुख करते. ईश्वराच्या नामस्मरणातून मनाला मिळणारी हीच शांतता आणि समाधान अनुभवण्यासाठी ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत प्रभाकर पंडित यांचं.

मानवाला दिलेला देह ही परमेश्वरान दिलेली एक अमूल्य तिजोरी आणि या तिजोरीत धन दौलतीपेक्षा जपून ठेवावा असा सर्वात अनमोल ठेवा म्हणजे भक्तीचा, विश्वासाचा आणि आपुलकीचा. मनाच्या गाभाऱ्यात श्रद्धेचा दीप तेवत ठेवत अहंकाराचे दरवाजे बंद करून जेव्हा आपण ईश्वराच्या चरणी स्वतःला अर्पण करतो तेव्हा जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो. माझ्या देहाची तिजोरी भक्तीने भरू दे आणि माझ्या अंतकरणाचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव उघडे राहू दे अशी आर्त प्रार्थना करणारे ही गीत आहे. सुधीर फडके यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांचं संगीत. सुधीर फडके यांचं देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा आता, उघड दार देवा.

भक्ती रसानी ओथंबलेला हा सुरेल प्रवास आता सांगतेच्या क्षणावर येऊन पोहोचला आहे. ईश्वराचे नामस्मरण, भक्तीची अनुभूती आणि स्वरांची सुंदर मैफिल आपल्या मनात निश्चितच एक नितळ शांतता आणि समाधान घेऊन आली असेल. भक्ती ही केवळ ओठांवरची प्रार्थना नसते, ती आपल्या आचरणातून, विचारातून आणि माणसामाणसातील प्रेमातून व्यक्त होत असते. आजच्या भक्तिसंगीताच्या माध्यमातून आपण परमेश्वराच्या चरणी स्वररूपी सेवा अर्पण केली. आपल्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य आणि आनंद नानू, प्रत्येकाच्या अंतकरणात प्रेम, करुणा आणि माणुसकीची ज्योत सदैव तेवत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. याच मंगल भावनेने आजच्या भक्तिसंगीत कार्यक्रमाची सांगता करीत आहोत. पुन्हा भेटूया नव्या स्वरासह, नव्या भक्तिभावांसह. तोपर्यंत ईश्वराचे नाम ओढी राहो, भक्तीचा स्वर अंतरी राहो आणि जीवनाचा प्रत्येक क्षण प्रेमानं उजळून निघो या सदिच्छेसह मी रामतर्टे आपली भक्तिसंगीत या कार्यक्रमातून आता रजा घेत आहे. आत्ताच आपण भक्तिसंगीताचा कार्यक्रम ऐकलात. भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

सकाळच्या प्रसन्न वातावरणात आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण एफएम बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही 6:35 झाली आहेत. ओळख करून घेऊया आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर म्हणजेच सकाळी 6:40 कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 6:55 दिनविशेष आणि 7 देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. सकाळी 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.

सकाळी 7:40 भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल भावधारा. 8 वाजता समाचार प्रभात हिंदी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. सकाळी 8:15 सुगम संगीताचा आनंद आपण घ्याल. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. सकाळी 8:40 गझल संगीताचा आनंद आपण घ्याल. सकाळी 9:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. सकाळी 10:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. गीतशिल्प गीतशिल्प या कार्यक्रमात आज आपण ऐकाल आज का गुंडाराज, आशिक आवारा, खुद्दार कृष्णा आणि सनम व्यवफाय या चित्रपटातील निवडक गीतं. सकाळी 10:30 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं कर्मशः अभिवाचन आपण ऐकाल. अभिवाचनाचा आज 4वा भाग प्रसारित होईल. सकाळी 10:45 लोकसंगीताच्या कार्यक्रमात दैवशला जाधव आणि सहकार्याने गायलेली लोकगीतं आपण ऐकू शकाल. सकाळी 11:00 प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल उमंग. 11:30 मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. दुपारी 1:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू.

सायंकाळी 5:30 युवक मित्र मैत्रिणीसाठीचा कार्यक्रम आपण ऐकाल. युवावाणी आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:00 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सायंकाळी 7:30 किसान वाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू. सर्व बातमीपत्र नियोजित वेळेवरती आम्ही सहक्षेपित करणार असून आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल आज रात्री 11:10. तर ही होती आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रुपरेषा. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: इच्छा आणि लालसा मानवी दुःखाचे मूळ कारण आहे. सुखी राहण्यासाठी इच्छा आणि आकांक्षा बाजूला ठेवायला हव्यात. तथागत भगवान बुद्ध. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. FM बँड 101.1 MHz. सकाळची 6:40 होत आहेत. ऐकूयात कार्यक्रम कृषी सल्ला.
1: मंडळी नमस्कार. कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया पशु आहारात प्रोबायोटिक्सचा वापर याविषयीची माहिती. मंडळी प्रोबायोटिक्स हे जिवंत आणि उपयुक्त सूक्ष्मजीव आहे जे योग्य प्रमाणात दिल्यास जनावरांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतात. आधुनिक पशुपालनामध्ये प्रतिजैविकांच्या वापरावर वाढत्या निर्बंधामुळे प्रोबायोटिक्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे उपयुक्त जीवाणू प्राण्याच्या पचनसंस्थेमध्ये संतुलित सूक्ष्मजीव समुदाय निर्माण करून अन्नाचे पचन सुधारतात. नको असलेले रोगकारक सूक्ष्मजीवांची अर्थात जीवाणूंची वाढ रोखतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. गाय म्हैस शेळी मेंढी वराह तसंच कोंबड्यांच्या आहारात प्रोबायोटिक्सचा समावेश केल्यानं वजन वाढीचा दर खाद्यरूपांतर कार्यक्षमता उत्पादन क्षमता आणि एकूण आरोग्य सुधारतं. प्रोबायोटिक्स हे असे सूक्ष्मजीव आहेत जे शरीराच्या सामान्य गरजा पूर्ण करण्याव्यतिरिक्त आरोग्य राखण्यासारख्या विशिष्ट उद्देशांची पूर्तता देखील करतात. विविध उद्देशांसाठी प्रोबायोटिक्स उपलब्ध आहेत. प्रोबायोटिक्सचा उपयोग शारीरिक कार्य सुधार आणि आजार

टाळण्यासाठी केला जातो। ते अन्नाच्या जलद पचनास मदत करतात आणि शरीरातील जीवाणूंचं आवश्यक संतुलन राखतात, रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात। ही उत्पादने ब जीवनसत्वांच्या संश्लेषण, कॅल्शियम तसंच खनिजे शोषणातही मदत करतात। ही उत्पादनं पशूंसाठी सर्वसाधारणपणे फायदेशीर असल्याचं दिसून आलं आहे। प्रोबायोटिक्स हा एक सूक्ष्मजीव मानव आणि जनावरांचं आरोग्य सुधारण्यासाठी

0: असल्याचं दिसून आलं आहे. प्रोबायोटिक्स हा एक सूक्ष्मजीव मानव आणि जनावरांचं आरोग्य सुधारण्यासाठी वापरला जातो. सॅक्रोमायसिस सर्व्हिशिया ईस्ट सर्व पाळीव प्राणी आणि कोंबड्यांची उत्पादकता वाढवते. प्रोबायोटिक्स हा एक पेशीय जीव आहे जो इतर जीवाणूंपेक्षा वेगळा असतो. याचा आकार जीवाणूपेक्षा मोठा असतो. प्रोबायोटिक्सच्या जनुकीय विकसित झालेल्या विशेष गुणधर्मामुळं ते जीवाणूनाशक औषधांना प्रतिरोधक असतं. मंडळी, प्रोबायोटिक्स अनेक प्रकारांमध्ये येतात जे सूक्ष्मजीवांच्या वेगवेगळ्या प्रजातीचे असतात. एकाच प्रजातीच्या उपप्रजातीचे देखील चयापचय क्रियेवर वेगवेगळे परिणाम करू शकतात. जर प्रोबायोटिक्स योग्य प्रमाणात अनुकूल वातावरणात आणि योग्य पद्धतीनं वापरले गेले तर ते खूप प्रभावी ठरू शकतात. नवजात वासरांना ते दिल्यानं निमोनिया कमी होतो. प्रोबायोटिक्स उत्पादनं पावडर, पेस्ट, टॅबलेट किंवा कॅप्सूल या स्वरूपात मिळतात. सॅक्रोमायसिस सर्व्हिशिया लॅक्टोबॅसिलस स्ट्रेप्टोकोकस एन्टरोकोकस फेकालिस रुमेनोकोकस अल्बस लॅक्टोबॅलिसस बायफिडोबॅक्टेरिया बेव्हिसिस आणि मायक्रोसिस ही प्रोबायोटिक जीवाणू आहेत. मंडळी, पशूंना प्रोबायोटिक सूक्ष्मजीव खाद्यामध्ये देण्याची प्रक्रिया. प्रोबायोटिक्स हे जिवंत उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत जे जनावरांच्या पचन संस्थेत जाऊन पचनक्रिया सुधारतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, उत्पादन क्षमता सुधारण्यास आणि शारीरिक वाढीस मदत करतात. मंडळी, प्रोबायोटिक्स देण्याच्या काही पद्धती आहेत. यामध्ये खाद्यामध्ये मिसळून प्रोबायोटिक्स देण्यात येऊ शकतं. दुधामध्ये प्रोबायोटिक्स सूक्ष्मजीवांचे विरजन करून दही करावं. या दह्याचे ताक बनवून दही पाणी एकास चार वापरून ताक बनवावं. ताक आणि खाद्य मिसळून 8 ते 10 तास भिजवावं. त्यानंतर जनावरांना सकाळी द्यावं. प्रोबायोटिक पावडर किंवा ग्रॅन्युअल्स पशुखाद्यामध्ये समप्रमाणात मिसळून दिलं जातात. ही सर्वात सामान्य आणि सोपी पद्धत आहे. पिण्याच्या पाण्यातून दही किंवा ताक बनवून सर्व पाळीव प्राण्यांना 5% प्रतिलिटर पाण्यात मिसळून द्यावं. जनावरांच्या सेवनाच्या वेळेस त्या पाण्यात 106 CFU प्रतिग्रॅम ही गणना असावी हे आवश्यक आहे.
1: आत्ताच आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकलात. कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर. दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: संवाद साधणार आहे. शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होत असल्याने या ऋतूत प्रामुख्याने थंड मधुर रसात्मक पित्तशामक आहाराचा समावेश असायला हवा. खरं तर सर्वच रस हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात, पण मधुर रस हा पित्तशामक असतो. याचा अर्थ सतत गोड पदार्थ खाल्ले पाहिजेत असा होत नाही, तर तिखट अतिचमचमीत पदार्थ या ऋतूत टाळायला हवेत असं शास्त्र सांगतं. कडू रस हा सुद्धा पित्तशामक असतो, त्यामुळे कारल्याची भाजी सुद्धा या दिवसात जरूर सेवन करावी, ज्यामुळे पित्ताचं शमन तर होतं आणि साखर सुद्धा नियंत्रणात राहायला मदत होते. सिमला मिरची, मसालेदार भाज्या, पंजाबी भाज्या, जंक फूड यांचं प्रमाण कमीत कमी असायला हवं. संत्री, मोसंबी, चिक्कू, सफरचंद याबरोबरच आवळा सुद्धा पित्तशामक मानला जातो, त्यामुळे आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा या दिवसात जरूर सेवन करावा. किंवा नुसती आवळा पावडर जरी रोज घेतलीत तरी सुद्धा त्याचा चांगला परिणाम होतो. खारट पदार्थ हे पित्त वाढवणारे असतात, त्यामुळे ज्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त आहे असं लोणचं, पापड, खारातली मिरची, तळणीची मिरची हे पदार्थ कमीत कमी सेवन करावेत. परंतु लिंबाचं लोणचं, आलेपाक, सुंठवडा यांचं योग्य प्रमाणात सेवन जरूर करावं, कारण आलं हे पाचक असतं आणि लिंबामुळे पचनशक्ती आणि प्रतिकार क्षमता दोन्ही वाढते. जिरेपूड, मिरपूड, बडीशेप, धने यांचा स्वयंपाकात सढळ हाताने उपयोग करावा, कारण हे सगळे मसाल्याचे पदार्थ भूक वाढवणारे आणि खाल्लेलं अन्न पचवण्यास मदत करणारे असतात. पित्ताचा उष्ण गुण कमी करण्यासाठी दूध, तूप, लोणी यांचं योग्य प्रमाणात सेवन जरूर करावं. ज्यांना उष्णतेमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास असतो त्यांनी गरम दुधामध्ये एक चमचा साजूक तूप घालून रात्री किंवा पहाटे जरूर सेवन करावं, त्यामुळे नैसर्गिकरित्या पित्ताचं शमन होतं. म्हणूनच तर या दिवसात येणाऱ्या कोजागिरीला गरम दुधामध्ये बदाम, खारीक अशी पौष्टिक पदार्थ घालून ते गरम स्वरूपात रात्री सेवन करावेत अशी रीत आहे, जेणेकरून पित्ताचं शमन होईल. या दिवसात उष्णता खूप वाढत असल्यामुळे पाण्याचं प्रमाण पुरेसं असायला हवं. शहाळ्याचं पाणी, धन्याचं पाणी, वाळ्याचं पाणी जरूर प्यावं, जेणेकरून मूत्रसंसर्ग, लघवीला जळजळ अशा लक्षणांना प्रतिबंध होतो. ऋतुचर्याच्या बाबतीत विचार करताना लवकर उठून पायी चालण्याबरोबरच व्यायाम, हलकी योगासनं जरूर करावीत, ज्यामुळे पचनक्रिया उत्तम राहते. सकाळी स्नान करण्याच्या आधी चंदनाचं तेल किंवा खोबरेल तेल लावून मसाज करावा, ज्यामुळे त्वचेला स्निग्धपणा व्यवस्थित राहतो. या दिवसात घामामुळे त्वचाविकार होण्याचाही संभव असतो, त्यामुळे सैलसर सुती कपडे वापरले जावेत. पंचकर्म चिकित्सा ही आयुर्वेद शास्त्राचं वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आहे, ज्यामुळे दोषांचा समूळ नाश होतो. त्यातीलच विरेचन कर्म हे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली या ऋतूत जरूर करून घ्यावं. योगासनं, पायी फिरणं यांचा दिनचर्येत समावेश जरूर करावा, ज्यामुळे आतड्यांची कार्यक्षमता उत्तम राहून नैसर्गिकरित्या पोटाचं आरोग्य व्यवस्थित राहायला मदत होते. हे सगळे प्रकार आपण केले तर बदलत्या वातावरणात सुद्धा आपल्या आरोग्य व्यवस्थित राहील असा विश्वास मला वाटतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉ विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05, सकाळचे 6:50 आणि 18 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
3: श्रुतीहो प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात सध्या आपण विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉ सुरुची पांडे यांनी लिहिलेली माहिती ऐकत आहोत. आज ऐकूया याचा दुसरा भाग. जगभरातल्या विविध संस्कृतींमध्ये सर्पपूजेचे संदर्भ आढळतात. कांस्य आणि लोहयुगातील

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण शरद ऋतूतील वातावरणातील बदल आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम याविषयी माहिती ऐकली. या भागात मी तुमच्याशी शरद ऋतूतील योग्य आहार विहार आणि ऋतुचर्या याविषयी

0: सर्पचित्रांचे आकृतीबंध सापडलेले आहेत. साधारणतः सर्प हे ज्ञान, पुनर्जीवन, प्रजनन आणि संपदेचं प्रतीक मानले गेलेले आहेत. ग्रीक संस्कृतीत एस्कलेपियस हा वैद्यकाचा देव मानला जातो. साप कात टाकतो म्हणून पुनर्जीवनाचं प्रतीक आहे. या अर्थाने एस्कलेपियसच्या मूर्तीमध्ये सर्प दिसतो. त्यावरून प्रेरणा घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशननी जे चिन्ह घेतलंय त्यात आपल्याला दंडाभोवती वेटोळं घातलेला सर्प दिसतो. सर्प अथवा नाग स्वतंत्र देवता मानले जातात किंवा काही देवतांशी त्यांचं नातं जोडलेलं दिसतं. महादेवांसह नागाचं नातं घट्ट असतं. गणपती स्वतःच्या शरीरावर नागबंध डौलांनी धारण करतो. नाग ही एकंदर शैव देवता समूहातील एक देवता आहे. भारतातल्या अनेक भागात नागदेवतेची मंदिरं आहेत, तसंच कुलदेवता म्हणूनही नागाची पूजा केली जाते. पश्चिम बंगालमध्ये मनसा नावाच्या नागदेवतेच्या पूजेचा मोठा प्रघात आहे. काही कथांनुसार ती शिवकन्याही मानली जाते. बंगाल, आसाम आणि बिहार या राज्यांमध्ये मनसा नावाच्या देवीला खूप मानाचं स्थान आहे. ती सर्पवेष्टिता असते आणि हंसावर आरूढ असते. सर्प हे क्रूरतेचं प्रतीक मानलं जाऊन त्याच्यावर अंकुश राहावा म्हणून मनसा देवी त्यांना आपल्या जवळ बाळगते अशी श्रद्धा आहे. मात्र सर्पांबद्दल शब्दशः असा समज करून घेणं चुकीचं आहे. त्यातला मुख्य अर्थ असा आहे की मनसा देवी ही मनाची अधिष्ठात्री देवता असून मन हे माणसाचा शत्रू किंवा मित्र असतं. मनातले दुष्ट विचाररूपी विष ही देवी दूर करते म्हणून ती विषारी असते. तिचं वाहन हंस आहे. पाण्यातून जलदगती जाणारा हंस हे ज्ञानाचं प्रतीक आहे. ज्ञान वाहत राहिलं म्हणजे त्यात साचलेपणा येत नाही. नाग हे शक्तीचं प्रतीक देखील आहे. रणवीरा आणि पद्मावती नावाच्या योगिनी सर्पावर आरूढ असल्याचं वर्णन आढळतं. बंगालमध्ये नागमंडल नावाचा नृत्याचा प्रकार आहे. सर्प हे सौंदर्याचं आणि वैद्यकशास्त्राचं प्रतीक मानलं जातं. राठोड राजपूत आणि सोधा राजपुरोहित समाजात नागनेची या देवतेला महत्वाचं स्थान आहे. ती सर्पदेवता आहे. महाराष्ट्रात आपणा सर्वांना नागपंचमी हा नागपूजेचा दिवस माहिती असतो. या दिवशी बहुतांश ठिकाणी सर्पशिल्प पूजण्याची पद्धती आहे आणि तीच प्रथा योग्य आहे. नागपूजा प्रतीक रूपाने असावी हेच हिंदू धर्मानी सांगितलेलं आहे. जिवंत सर्पांना पकडणं, दारोदार फिरवणं, त्यांना दूध पाजणं, लाया वाहणं इत्यादी गोष्टी धर्माची भ्रष्ट रूप आहेत आणि अशास्त्रीय आहेत. सर्प हा निसर्गातला एक जीव आहे. त्याचं अन्न उंदीर, घुशी आदी आहे. पर्यावरणाच्या साखळीत त्याचं महत्वाचं स्थान असून तो शेतकऱ्यांचाही मित्र आहे. ही बाब ध्यानात घेणं गरजेचं आहे. जिवंत सर्प वा नागपूजेच्या हट्टापायी कित्येक सर्पांचा मृत्यू होतो, छळ होतो, त्यांचं निसर्गातलं स्थान धोक्यात येतं. उत्सवप्रियता असावी पण ती समाजघातक आणि निसर्गनाशक नसावी. सर्प पकडण्यासाठी असलेल्या पारंपरिक कौशल्यांचं रुपांतर सर्पांच्या संरक्षणाच्या कामात व्हायला हवं. त्यासाठी निसर्ग जतनाचं महत्व लोकांपर्यंत पोहोचायला हवं. वस्तुतः निसर्गातल्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी ईश्वर नावाचा दीप प्रकाशत असतो. त्याचा आदर राखायला शिका हे प्रत्येक पिढीतल्या संतांनी सांगितलेलं आहे. त्याचा भाव समाजाने समजून घेऊन कृतीत आणणं आवश्यक आहे. मात्र धर्म किंवा पूजा अर्चा जर आर्थिक फायद्याच्या दृष्टीने तोलल्या जाऊ लागल्या तर निसर्ग, पर्यावरण यांना निश्चितपणे हानी पोहोचायला सुरुवात होते. त्यासाठी समाजाची वैचारिक साक्षरता वाढवण्याबरोबर वन्यजीव कायदा अत्यंत महत्वाचा आहे. श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती ऐकली. आज आपण ऐकला दुसरा भाग. प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: यंदा ठीक 6:55 संस्कृत बातम्या आकाशवाणी दिली.
2: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:55:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम दिनविशेष मंडळी. आज मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर 2026. सुविचार, श्रम करून पूर्ण दमल्याशिवाय परमेश्वराचे साह्य मिळत नाही. ऐकूयात कार्यक्रम दिनविशेष. दुसरे नानासाहेब पेशवे यांचा आज स्मृती दिन. 1858 त्यांचे निधन झाले. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर मेघनाद साह यांचा जन्मदिन. 1893 त्यांचा जन्म झाला होता. सांगली आकाशवाणी केंद्राचे उद्घाटन आजच्याच दिवशी 1963 झाले. महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार यांचा आज स्मृतिदिन. 1979 त्यांचा मृत्यू झाला. आताच आपण

0: दिनविशेष हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
1: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
1: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचा आजार,
2: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
3: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
1: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
2: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
3: संपर्क 70 50 10 10 49.
4: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेस साठी औषधीन उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
5: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार, शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
6: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
7: रत्नेश्वरी गड वडेपुरी येथे नवरात्र यात्रा महोत्सव 2026 निमित्त येणाऱ्या सर्व दुकाने आणि स्टॉल धारकांना जागा वाटप मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. सर्व दुकानदार आणि स्टॉल धारक बंधू भगिनींनी उपस्थित राहून जागा आरक्षित करण्याचे आवाहन अध्यक्ष श्री शिवाजीराव दळवे आणि सचिव श्री साहेबराव झांबरे आणि रत्नेश्वरी विश्वस्त मंडळाचे सर्व सदस्य यांनी केलं आहे.
8: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
5: स्वनी मुळाच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
9: लोहा तालुक्यातील हर्बळ येथील चिरंजीव गोविंद बालाजी डोंपले याच्या प्रथम वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शांताबाई नागोराव डोंपले, सुप्रिया बालाजी डोंपले आणि श्रीनिवास बालाजी डोंपले.
5: डॉक्टर संतोष बरगाले यांचा बरगाले मल्टी स्पेशालिटी दातांचा दवाखाना, दातांवरील सर्व शस्त्रक्रिया, कम्प्युटरद्वारे तपासणी, सिरामिक्सचे फिक्स दात, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, दातांच्या सर्व समस्यांवर उपचार. संपर्क बरगाले दातांचा दवाखाना, बस स्टँड समोर लोहा आणि सन्मान प्रेस्टिज जिल्हा परिषदच्या बाजूला, नांदेड. टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
10: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
5: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
10: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
5: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण, FM बँड 101.1 MHz वर. न्यूज ऑन AIR या डिजिटल मोबाईल ऍपवरही आपण आमचं प्रसारण ऐकू शकता. सकाळचे 7 वाजत आहेत. देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमात ऐकवित आहोत महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील संतोष आनंद यांचं गीत. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: खादी वस्त्र आपल्या स्वातंत्र्याची आणि शौर्याची ओळख. खादी स्वीकारूया, स्वदेशीचा अभिमान जपूया.
1: महात्मा गांधी जयंती ते दीपावली पर्यंत खादी खरेदीवर 20% भव्य डिस्काउंट
0: आणि सर्व खादी रेडीमेड्सवर भव्य 35% डिस्काउंट.
1: संपर्क खादी भवन वजीराबाद, हनुमान पेठ नांदेड आणि स्टेट बँकेजवळ कंधार.
2: आताच आपण देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम ऐकलात. देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:07 झाले आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
1: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
0: अरे वा,
1: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
0: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
1: आजच कॉल करा
0: 9637 3549 85.

प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 16 ऑक्टोबरपासून 10% पाणी कपात लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. राज्यातल्या दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या पथकाची स्थापना, लवकरच पाहणी दौरा. एमपीएससी अध्यक्षांविरोधात कारवाईसाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे शिफारस. औरंगाबाद पदवीधर विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे सतीश चव्हाण तर महाविकास आघाडीचे दिलीप घुगे यांचे अर्ज दाखल. आणि हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला आग, दोघांचा मृत्यू, 10 जखमी. आता सविस्तर बातम्या. राज्य सरकारनं 16 ऑक्टोबरपासून 10% पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जलसंपदा

मंत्री गिरीश महाजन यांनी काल सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना यासंदर्भात निर्देश दिले. अपुरा पाऊस आणि सध्याची पाणी टंचाई या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून स्थानिक स्वराज्य संस्थांना पाण्याची नासाडी आणि गळती रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. फलोत्पादन, बांधकाम आणि साफसफाईसाठी वापरलेल्या पाण्याचा पुन्हा वापर केला जाणार असून उद्योगांना त्यांच्या पाण्यापैकी किमान 30% पाण्याचा पुनर्वापर करण्यास सांगितलं आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असून प्रत्येक धरणातलं 10% पाणी आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवलं जाईल. पेयजल, जनावरांसाठी आणि त्यांच्या चाऱ्यासाठी पाण्याची गरज भागवल्यानंतर रब्बी पिकांसाठी पाणी पुरवलं जाईल असं स्पष्ट करून धरणे, नद्या किंवा कालव्यांमधून विनापरवाना पाणी उपसा करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशाराही सरकारनं दिला आहे. येत्या 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी वापरावर हे निर्बंध लागू राहणार असल्याचं याबाबतच्या शासन निर्णयात नमूद आहे. राज्यातल्या दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र शासनानं पथकाची स्थापना केली असून हे पथक लवकरच राज्याचा पाहणी दौरा करणार आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव मुक्तानंद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालच्या या पथकात महत्वाच्या 10 विभागांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. हे पथक दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2020 नुसार दुष्काळाच्या तीव्रतेचं मूल्यांकन करणार आहे. दरम्यान दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये दुष्काळाच्या परिस्थितीवर सुमारे तासभर चर्चा झाली. दुष्काळाचं संकट मोठं असून केंद्र सरकारकडून राज्याला भरीव मदत मिळेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. सांस्कृतिक कार्य विभागाकडून दुष्काळग्रस्त भागात रोजगार निर्मिती आणि जलसंवर्धन करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली. काल मुंबईत विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लोककलावंतांना मदत होईल असे कार्यक्रम करावे, विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रकल्पांचा उपयोग जलस्रोतांचं पुनरुज्जीवन आणि रोजगार निर्मितीसाठी करावा, त्यासाठी सांस्कृतिक संचालनालयाच्या आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीकडून पुरातत्व खात्याला निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देशही शेलार यांनी दिले. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी सुरू ठेवत वडवणी, धारूर, माजलगाव आणि गेवराई तालुक्यातल्या विविध गावांमध्ये काल पाहणी केली. शेतकऱ्यांच्या समस्या आणि पिकांच्या नुकसानीचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. राज्यातल्या उपलब्ध जलसाठ्यांमधल्या पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असून बाष्पीभवन प्रतिबंधक रासायनिक एकस्तरीय आवरण तंत्रज्ञानाचा प्रायोगिक वापर करण्याची मागणी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी महसूल तथा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे केली आहे. या तंत्रज्ञानामुळे पाण्याच्या पृष्ठभागावर सूक्ष्म आवरण तयार होऊन पाण्याच्या वातावरणात होणारं उत्सर्जन कमी करण्यास आणि परिणामी बाष्पीभवनाचा वेग घटवण्यास मदत होते. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातल्या 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्याबाबत व्यवहार्यता तपासून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ग्रामीण भागांमध्ये व्यवहार्य असेल तर केंद्रीय स्वयंपाकघराचा पर्याय निवडावा, दुर्गम आणि आदिवासी भागातल्या शाळांपर्यंत अन्न पोहोचायला उशीर होत असेल तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इतर पर्याय स्वीकारावेत, शक्य असेल तिथे आहार वितरणाची जबाबदारी स्थानिक बचत गटांना द्यावी, विद्यार्थ्यांना ताजा, सकस आणि दर्जेदार आहार वेळेत मिळण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा स्तरावर द्यावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्य लोकसेवा आयोगाचे माजी तसंच विद्यमान अध्यक्ष आणि सदस्यांविरोधात कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडे केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी, या समितीच्या माध्यमातून 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती करणारी शिफारस त्यांनी केली आहे. दरम्यान काल मुंबईत पायाभूत सुविधांच्या आढावा बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेचं काम पूर्ण करताना शहरात प्रत्येक घराला नळजोडणी मिळेल याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. नळजोडणी देताना पुन्हा खोदकाम करावं लागणार नाही अशा पद्धतीचं नियोजन करण्यास सांगून त्यांनी निर्धारित मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचा इशाराही दिला. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी

0: यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्राने प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. कलम 370 हटवणं हा देखील याच प्रयत्नांचा भाग आहे. आज या संदर्भात जाणून घेऊ.
1: केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 मधल्या विशेष तरतुदी रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर जम्मू काश्मीरचं पुनर्गठन करून जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयानंतरच्या आपल्या भाषणात एक देश एक राज्यघटना ही संकल्पना अधोरेखित केली.
2: एक राष्ट्र के तौर पर एक परिवार के तौर पर आपने हमने पूरे देश ने एक ऐतिहासिक फैसला लिया है. एक ऐसी व्यवस्था जिसकी वजह से जम्मू कश्मीर और लद्दाख के हमारे भाई बहन अनेक अधिकारों से वंचित थे, जो उनके विकास में बड़ी बाधा थी, वो हम सबके प्रयासों से अब दूर हो गई है.
1: कलम 370 हटवण्याचा निर्णय म्हणजे जम्मू काश्मीर आणि लडाखच्या विकासासाठी नव्या पर्वाची सुरुवात आहे. हा फक्त घटनात्मक बदल नाही तर राष्ट्रीय एकात्मता आणि समान घटनात्मक अधिकार असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.
0: विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप घुगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होईल तर शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. या निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबरला मतदान तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. दरम्यान औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी धाराशिव जिल्ह्यात मतदानासाठी 76 मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. यात धाराशिव तालुक्यात 16, तुळजापूरमध्ये 11, उमरगा 12, लोहारा 6, कळंब 10, भूममध्ये 8, वाशीमध्ये 5 तर परंडा तालुक्यातल्या 8 मतदान केंद्रांचा समावेश आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमांतर्गत नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 69,000 महिलांनी महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणी केली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी ही माहिती दिली. यासाठी कृषी विभागानं 17 सप्टेंबरपासून ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून दिलं असून यासंबंधी अडचणींसाठी संबंधित तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचं काल प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. काल सकाळी विद्यार्थ्यांनी शोभायात्रा काढून महोत्सवाला सुरुवात केली. या महोत्सवात 107 महाविद्यालयातले 650 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. हिंगोली शहरात मारवाडी गल्ली भागात फटाक्याच्या गोदामाला आग लागून 2 जणांचा मृत्यू झाला तर 8 ते 10 जण जखमी झाले. या भागात गोपाल बासटवार यांचं दुमजली घर असून त्यांनी खालच्या मजल्यावर फटाक्याचा साठा करून ठेवला होता. काल रात्री 8 वाजेच्या सुमारास अचानक ही आग लागली. अग्निशमन बंबाच्या सहाय्यानं आग आटोक्यात आणण्यात आली. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर आणि शेलगाव परिसरात छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गाच्या हद्दीतली अतिक्रमणं प्रशासनानं काल हटवली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 16 ऑक्टोबरपासून 10% पाणी कपात लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. राज्यातल्या दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या पथकाची स्थापना, लवकरच पाहणी दौरा आणि एमपीएससी अध्यक्षांविरोधात कारवाईसाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे शिफारस. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
3: आपण ट्यून केलंय आकाशवाणी नांदेड केंद्र FM बँड 101.1 MHz वर. सकाळचे 7:20 आणि 50 सेकंद झाली आहेत.

आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावर बोलत आहोत. रसिक श्रोते, हो सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे भविष्यात मोठी पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संभाव्य पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी आपण प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपल्या भागात असलेल्या जलस्रोताचे रक्षण करणे, पाण्याचा अतिरिक्त उपसा टाळणे या बाबींना अत्यंत प्रभावीपणे आपल्याला राबवावं लागणार आहे. आवश्यक तेवढ्याच पाण्याचा उपयोग करणे आवश्यक आहे, कारण पाणी निर्माण करता येत नाही. पाणी टंचाईमुळे आपल्याला अनेक मैलावरून किलोमीटरवरून पाणी आणण्याची शक्यता निर्माण होणार आहे. त्यामुळे संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता चला आतापासूनच आपण आपल्या गावातील, आपल्या भागातील, आपल्या घरातील पाण्याचे योग्य नियोजन करूया. उद्याच्या पाणी टंचाईवर मात करूयात. टंचाई काळामध्ये वाहन धुण्यासाठी पाण्याचा वापर टाळा. कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त कामे करायला विसरू नका. शक्यतो पाण्याचा पुनर्वापर करा. ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणीच पाण्याचा वापर करा. अन्य ठिकाणी पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करा.

तहानीची तीव्रता वाढण्यापूर्वी चला पाण्याचे योग्य नियोजन करूया. शासन प्रशासनाला पाठबळ देऊया. निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच एकजुटीनं प्रयत्न करूयात. जनहितार्थ प्रसारित आकाशवाणी नांदेड केंद्रावरून एक थेंब पाण्याचा, एक थेंब आपल्या आयुष्याचा.

FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी अवंती विनोद देसाई आपले मनपूर्वक स्वागत करते. खादी ही केवळ वस्त्र निर्मितीची परंपरा नसून ग्रामीण अर्थव्यवस्था आणि रोजगाराला चालना देणारे एक महत्वाचे माध्यम आहे. आजच्या भागात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची वाटचाल, खादी क्षेत्राची सद्यस्थिती, कारीगरांसमोरील आव्हाने आणि भविष्यातील संधी याविषयी आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: मला तुम्हाला विचारायचंय की महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना नेमकी कशी झाली, कधी झाली आणि कुठच्या उद्देशाने झाली?
1: आज इथे मुलाखत होतीये आणि खादी विषयाबद्दल अतिशय आनंद होतोय. एकतर तुम्ही मगाशी म्हणालात की खादी केवळ वस्त्र नाही, तर तो एक विचार आहे. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात खादीला खूप एक वेगळं स्थान प्राप्त झालेलं आहे. कारण स्वदेशी, आत्मनिर्भरता, स्वावलंबन या सगळ्याचं ते प्रतीक होतं. त्यामुळे महात्मा गांधींनी या सगळ्या चळवळीला एक, ज्याला आपण म्हणू की त्याला एक ऊर्जितावस्था आणली. खादी जसा हा विषय हा रामायण महाभारत काळापासून जोडलेला आहे, त्यामुळे पुरातन काळापासून खादी आहे. त्या खादीला फक्त ऊर्जितावस्था आणली ती महात्मा गांधींनी, आणि म्हणून त्यांनी स्वातंत्र्याला, स्वातंत्र्य मिळवताना हे एक शस्त्र म्हणून, अस्त्र म्हणून या सगळ्या खादी चळवळीकडे त्यांनी बघितलं. आणि तो एक सगळ्या स्वातंत्र्य चळवळीचा तो एक आत्मा होता. त्यामुळे अनेक जण त्या सर्व चळवळीत सहभागी झाले होते स्वदेशीच्या आत्मभावनेतून. आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, स्वातंत्र्य मिळवणं हा एक त्याचा एक उद्देश होताच, पण जे स्वदेशीचं, ज्याला इंग्रजीत आपण स्पिरिट म्हणतो, हे ते कायम होतं स्वदेशी कपड्याबद्दलचं. त्यामुळे 1956-1957 साली केंद्रात ह्या सगळ्या विषयाला पुढे नेण्यासाठी, कारण ग्रामीण रोजगार निर्माण करणं हेच त्याचं मुख्य काम आहे, त्यामुळे केंद्रात खादी आणि ग्रामोद्योग आयोग हा 56-57 दरम्यान झाला. आणि मग पुढे सर्व राज्यांमध्ये राज्यस्तरावर खादीची मंडळं झाली. जसं महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ हे 1960 कायद्यान्वये सुरू झालं, आणि प्रत्यक्ष त्याचं काम हे 1962 साली सुरू झालं. त्यामुळे हा खादीचा मंडळाचा इतिहास आहे. आणि या सगळ्या महाराष्ट्राच्या एकूण खादी मंडळाकडे जर बघितलं तर त्याला खूप चांगला इतिहास आहे. एक तर महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण देशात वर्धा हे स्वातंत्र्य चळवळीचं केंद्र बनलं होतं. तिथून खादीची अनेक कामं सुरू होती, अनेक केंद्र चालू होती, अनेक त्याच्या क्रिया चालू होत्या. त्यामुळे महाराष्ट्राला एक आगळं वेगळं स्थान आहे. आणि अशा सगळ्या पृष्ठभूमीवर आपलं मंडळ हे इथं सुरू झालं महाराष्ट्रात. आणि 20 पागे, आज आपण रोजगार हमी योजना, कारागीर रोजगार हमी योजना या सगळ्यात ते जनक आहेत. आणि याच योजनेचं मनरेगा आज केंद्रात आपण बघतोय, ती योजना ह्याच एक विस्तारित स्वरूप आहे. त्यामुळे 20 पागे आहेत, बाळासाहेब भारदे आहेत, प्रभाकर कुंटे आहेत, डॉक्टर शांताराम बापू करमळकर आहेत, अशी सगळी थोर मंडळी या मंडळाची सभापती म्हणून राहिलेले आहेत. आणि अशा सगळ्या पृष्ठभूमीवर या मंडळाचं काम गेली अनेक वर्ष सुरू होतं. आणि आपल्याला माहिती आहे की या सगळ्या ग्रामीण भागात मुख्यत्वे ग्रामीण कारागीर आहेत, या कारागीर आहेत, बलुतेदार आहेत, या सगळ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध आपलं मंडळ अनेक वर्षांपासून करून देत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी एक पूरक असं काम हे मंडळ करत आहे अनेक योजनांच्या माध्यमातून. त्यामुळे मंडळाचं हे महाराष्ट्रातलं एक स्थान आहे असं मला वाटतं.
0: सर, मंडळ आणि चळवळीबद्दलच आपण बोलतोय तर खादी फॉर फॅशन, वोकल फॉर लोकल ह्या सगळ्या ज्या आपल्या सरकारच्या चळवळी आहेत त्याच्यामध्येच खादीचा प्रसार वाढवण्यासाठी मंडळ नक्की काय काय योजना किंवा काय काय उपाय करत आहे?
1: बरोबर. आपल्या देशाचे आत्ताचे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी यांना एक श्रेय द्यायला लागेल आपल्याला, कारण 2014 नंतर त्यांनी एक वेगळ्या पद्धतीत, त्याला एक वेगळं परिमाण प्राप्त करून दिलं. आणि स्वतः ते खादी या विषयाचे एका अर्थाने ब्रँड अम्बॅसेडर असे बनलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी घोषणाच केली की सुरुवातीला तुम्ही म्हणालात की खादी फॉर नेशन होती, खादी फॉर फॅशन झाली. आणि आपले पंतप्रधान म्हणतात की आता हा जो सगळा दौर आहे, हा सगळा कालावधी, हा जो काळ आहे, हा खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशनचा आहे, असं त्यांचं आत्ताचं घोषवाक्य आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी या विषयाला खूप पुढे नेलेलं आहे.

0: पण जर गेल्या 10-12 वर्षातली खादीची विक्री बघितली संपूर्ण देशातली तरी जवळजवळ 10-12 पटीने वाढलेली आहे. त्यामुळे हे खादीला एक प्रतिष्ठा प्राप्त व्हायला लागलेली आणि या सगळ्या पृष्ठभूमीवर मंडळाने घोषणा केली की हर घर खादी घर घर खादी की प्रत्येकाचा कर्तव्य. आणि आज आपल्याला माहिती आहे की एक काळ असा होता की त्या काळी खादीचा परिवेश म्हटला की राजकीय नेत्याचंच त्याला स्वरूप आहे किंवा राजकीय नेतेच खादी मंडळी फक्त वापरतात असं एक चित्र समाजात होतं. पण आम्ही असं म्हणतो की खादी हे सर्वसामान्यांचं प्रतीक बनलं पाहिजे, सर्वसामान्यांचं वस्त्र बनलं पाहिजे. म्हणून आम्ही घोषणा केली मंडळाने की हर घर खादी घर घर खादी. त्यामुळे आम्ही सर्वांना सांगतो की तुम्ही सुरुवात खादीच्या रुमालाने करा, खादीचा रुमाल वापरा सुरुवात म्हणून. बाकी खादीचं जॅकेट आहे, खादीचा बाकीचा पेहराव आहे, साड्या आहेत, अन्य काही गोष्टी आहेत, या तुम्ही कराच पण सुरुवात खादीच्या रुमालाने करा. दुसरं असं की आता केंद्र सरकारचा एक संकेत आहे की राज्य सरकारच्या किंवा सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातनं एक दिवस हे खादी परिधान केलं पाहिजे. त्यामुळे आमचाही तो आग्रह महाराष्ट्र शासनाकडे आम्ही जिथे जातो त्या सर्वांना सांगतो की एक तुम्ही आठवड्यातला एक दिवस ठरवा. आणि अनेक जणांनी ते पाळायला सुरुवात केलेली आहे. आमच्या मंडळाने दर सोमवार आमचे खादीचे जेवढे कर्मचारी आहेत हे सर्व खादी परिधान करून येतात. आमचे 300 कर्मचारी आहेत सगळ्या महाराष्ट्रात, प्रत्येक जिल्ह्यात आमचं कार्यालय. त्यामुळे हर घर खादी घर घर खादी असा एक आम्ही नारा दिलेला, अशी घोषणा केलेली आहे. दुसरं महत्वाचं असं की शासकीय कार्यालयात आम्ही हे सर्वांना आग्रह करतो. आणि तसंच अनेक व्यावसायिक आस्थापन आहेत ज्याला इंग्रजी भाषेत कॉर्पोरेट म्हणतात, अशा जगतात सुद्धा आम्ही आवाहन करायला सुरुवात केलेली आहे. महाविद्यालयीन तरुण आहेत, महाविद्यालय आहेत, अशा सगळ्या ठिकाणी जिथे जिथे आपल्याला प्रचार करता येईल अशा सगळ्या ठिकाणी आपण खादीचा प्रचार अशा प्रकारे करतो. आणखीन एक महाराष्ट्र शासनाचं एक कौतुकास्पद अशी गोष्ट शासनाने केलेली आहे ते म्हणजे खादीचे जे आमचे उद्योजक आहेत जे वस्त्र निर्माण करणार आहेत किंवा ज्याला इंग्रजीत रेडीमेड गार्मेंट्स म्हणतात की तयार कपडे आपण म्हणतो, तर सरकार अनेक विभाग हे कपडे खरेदी करतो. तर त्याच्यात सरकारचं असं धोरण आहे महाराष्ट्र सरकारचं की त्यातलं 30% वाटा हा आमच्या खादी मंडळाशी जोडलेले जे लघु उद्योजक आहेत त्या लघु उद्योजकांना सुद्धा त्यांच्या मार्फत आपण पुरवठा करतो. त्यामुळे एका अर्थाने खादी आणि असे तयार कपडे अशांसाठी आपल्याला लघु उद्योजक जे आहेत महाराष्ट्रातले यांनाही खूप मोठ्या प्रमाणात हे प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे अशा प्रकारे आम्ही खादीला एक प्राधान्यक्रम ठरवून आम्ही या गोष्टी काही सुरू केलेल्या आहेत.
1: आताच तुम्ही लघु उद्योजकांचा उल्लेख केलात किंवा एकूणच आपण महाराष्ट्रातले कारागीर म्हणू, तर आता जे खादी निर्मितीमध्ये आपले कारागीर आहेत तर त्यांची सद्यस्थिती काय आहे?
0: महाराष्ट्रातलं वर्धा हे एकेकाळचं खूप मोठं केंद्र होतं खादी चळवळीचं. एक काळ असा होता की महाराष्ट्रात 72 संस्था चालू होत्या, 72-75 पर्यंत संस्था चालू होत्या. पण हळूहळू खादी संस्थांपुढची आव्हानं सुद्धा जी उभी राहिलेली आहेत, जसं अनेक कॉर्पोरेट क्षेत्रातले याच्यात उतरलेले आहेत, त्यामुळे खादीवर काम करणारा जो कामगार आहे किंवा जो कारागीर आहे याच्या मजुरीचा प्रश्न आहे. किंवा खादी संस्थांकडे मुख्य आज जे एक संकट आपण ज्याला म्हणू की आव्हान असं म्हणू ते आहे ते अर्थाचं, कारण त्या आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर अजून तेवढ्या प्रमाणात उभ्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे सरकारकडे आम्ही मागणी केलेली आहे की यांना आपण प्रबळ केलं पाहिजे, यांना सक्षम केलं पाहिजे, यांच्या कारागिरांना आपण व्यावसायिक दृष्टिकोन शिकवला पाहिजे. तेव्हा अशा अनेक गोष्टी घेऊन आम्ही सरकारपुढे प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे आज बघायला गेलं तर महाराष्ट्रात 20-25 संस्था खूप चांगल्या पद्धतीत काम करतात, पण ही संख्या वाढवायला पाहिजे. जो एकेकाळ होता 75 पर्यंत संस्था होत्या, इथपर्यंत आपली जाण्याची कल्पना आहे. त्यामुळे आम्ही या सगळ्या संस्थांचं नेटवर्किंग एक जाळं आपण तयार करतोय, या संस्थांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला अधिक सक्षम कसं करता येईल हाही आमच्या पुढे सगळा प्रस्ताव आहे. आम्ही सरकारला प्रस्ताव दिलेला सुद्धा आहे की सगळ्या महाराष्ट्राचंच एकूणच एकात्मिक धोरण खादी विषयक आपण करावं, या सगळ्या संस्थांना अनुदान मिळावं आणि जो मजूर आहे किंवा जो विणकर आहे किंवा जो सूत कातणार आहे अशाला थेट अनुदान मिळालं पाहिजे, त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि ज्या संस्था आहेत या संस्थांसुद्धा अनुदान मिळालं पाहिजे असं मी खादी आणि आयोगाच्या माध्यमातून ग्रामोद्योग आयोग जो केंद्रातला आहे हे देतातच आहेत एका अर्थाने, पण त्याला महाराष्ट्र शासनाने सुद्धा जोड दिली त्या सगळ्या संस्था पुन्हा सगळ्या मजबूत होतील, सक्षम होतील, त्यामुळे त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहेत.
1: पण आता त्यांच्या समोरची आव्हानं किंवा अडचणींबद्दल बोलतोय तर त्याच्यातच आणखीन माझा पुढचा प्रश्न आहे की आता काही खासगी कंपन्याही यात येत आहेत, भरपूर मार्केटिंग डिजिटलायझेशन चालू आहे, तर खरंच जे कारीगर आहेत कामगार

0: त्यांच्या समोरची सध्याची आव्हानं आणि अडचणी कोणत्या आहेत?
1: नाही, एक तर म्हटलं की ह्याच्यात मजुरी खूप कमी मिळते, त्यामुळे जे म्हणजे जे विणतात किंवा जे सूत कापतात ह्यांना सक्षम करणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही अनुदानाच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात थेट पैसे मिळतील, त्यांची मजुरी वाढेल अशा प्रकारचं आमचं एक धोरण आहे आणि आमचा एक प्रस्ताव आहे. दुसरं असं सर्वात मोठं आव्हान आहे की पेळू, ज्याला कच्चा माल आपण म्हणतो खादी तयार करायचे, तर तो पेळूचा स्थानिक कारखाना इथे महाराष्ट्रात दुर्दैवाने नाहीये. त्यामुळे परराज्यातनं आपल्याला पेळूची मागणी करायला लागते. त्यामुळे आम्ही असा प्रस्ताव ठेवलाय की जे एकात्मिक धोरण आम्ही म्हटलेलं आहे सरकारकडे, किंवा पेळूचा कारखाना सुद्धा हा आपल्याला महाराष्ट्रात आपल्याला निर्माण करायला लागेल. खादी मंडळाच्या काही जागा आहेत, त्या जागांवर सुद्धा आपल्याला अशा प्रकारे एक स्वतंत्र कारखाना पेळूचा, म्हणजे कापूस उत्पादन इथे होतो पण त्याच्यापासून पेळू लागतो. हा पेळूचं उत्पादन आपल्याला दुर्दैवाने महाराष्ट्रात आज नाहीये, पण ते करण्याचा आम्ही सरकारला हा प्रस्ताव दिलेला आहे. तर पेळूची निर्मिती झाली तर या सगळ्या कार्याला अनेक गती मिळेल आणि परराज्यांवर आपल्याला अवलंबून राहता येणार नाही, ही एक स्थिती आहे. दुसरी स्थिती अशी की आज सगळे खादीचे उत्पादक आहेत, यांना विपणन म्हणजे इंग्रजीत ज्याला मार्केटिंग म्हणतो, या विपणनासाठी त्यांना योग्य ती यंत्रसामुग्री किंवा आज सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यामुळे याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्याला त्याचं ब्रँडिंग त्याच्या कपड्यांचं किंवा या खादी विषयाचं, त्यामुळे विपणनासाठी एक नेटवर्किंग उत्पन्न करणं आणि दुसरं त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला सक्षम करणं आणि तिसरं असं की ज्याला ई कॉमर्स म्हणतो, ई कॉमर्स आहे किंवा अनेक अशी पोर्टल आहेत, ह्या पोर्टलवर त्यांची सगळी माहिती आणणं, त्या माध्यमातून मग अनेक जणांना त्याच्यावर मागणी करता येईल. त्यामुळे हा आमचा प्रयत्न चालू आहे. दुसरं असं की खेळतं भांडवल त्याची कमी आज ज्या संस्था आहेत त्या संस्थांना खेळतं भांडवल आज पुरेसं उपलब्ध होत नाही, त्यामुळे खेळतं भांडवल सुद्धा आपल्याला कसं देता येईल याचाही आम्ही विचार करतोय आणि कमी व्याजदराने त्यांना कर्ज कसं देता येईल हाही आम्ही एक प्रस्तावात तो विचार केलेला आहे. अशा प्रकारे काही उपाययोजना आम्ही करतोय.
2: श्रोते हो, आजच्या भागात आपण महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची वाटचाल, खादी क्षेत्राची सद्यस्थिती आणि कारीगरांसमोरील विविध प्रश्नांविषयी माहिती घेतली. याच विषयी पुढील भागात अधिक सविस्तर वेद घेणार आहोत. तोपर्यंत दिलखुलास ऐकत रहा. आजच्या भागासाठी इथेच थांबूया. मी अवंती विनोद तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: एफएम बँड 101.1 मेघाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळची 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. आकाशवाणी नांदेड केंद्राच्या भावधारा कार्यक्रमात मी राम तरटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. रसिक श्रोते हो भावना शब्दात व्यक्त करता येतातच असं नाही. कधी एखादी धून मनातलं सांगून जाते, कधी एखादा स्वर जुन्या आठवणी जाग्या करतो, तर कधी एखादं भावगीत मनाला अगदी अलगद स्पर्शून जातं. अशाच शब्दस्वरांच्या भावविश्वात घेऊन जाणारा आपला आवडता कार्यक्रम ऐकत आहोत भावधारा. आजच्या या मैफिलीतून आपण अनुभवणार आहोत प्रेमाची ओढ, आठवणींची हुरहुर, विरहाची सहल आणि मनाच्या कोपऱ्यात असलेल्या नितळ भावनांची स्पंदना. चला तर मग रोजच्या धावपळीला क्षणभर विराम देऊया आणि स्वरांच्या या हळव्या प्रवासाला सुरुवात करूया. कधी एखाद्या व्यक्तीची, एखाद्या नात्याची, एखाद्या आठवणींची मनाला इतकी ओढ लागते की मन कळत न कळत तिला हाक देत राहतं. अंतर कितीही असो, शब्द कमी पडले तरी मनातील हाक मात्र पोहोचतेच. अशीच एका आतूर मनाची, आपल्या मनाला साथ घालणारी भावना घेऊन आलेली हे सुंदर भावगीत आहे. मनात दडलेल्या हळव्या भावना, विराची कातरता आणि प्रेमाची नितळ ओढ सायली महाडिक आपल्या स्वरातून अलगत उलगडत आहेत अनुराधा नेरूरकर यांच्या भावगीतातून.

कधी कधी एखादी व्यक्तीची, एखाद्या नात्याची, एखाद्या आठवणीची मनाला इतकी ओढ लागते की माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि नकळत आपल्या आयुष्यातला एक जगण्याचा सुंदर अर्थ होऊन जातात. त्यांच्या हसण्यात आपल्याला आनंद दिसतो, त्यांच्या अवखळपणात आपलं हरवलेलं बालपण सापडतं आणि त्यांच्या सहवासात मनाला एक नितळ समाधान मिळतं. प्रेमी नेहमी गंभीर शब्दबद्ध असायलाच हवा असं अजिबात नाही. कधी ते एखाद्या खट्याळ नजरेत असतं, एखाद्या निरागास असण्यात, तर कधी आपल्या मनात कायम घर करून राहिलेलं त्या अवखळ व्यक्तिमत्वात असतं. अशाच हळूवार, नितळ आणि मनाला अलगद स्पर्श करणाऱ्या प्रेम भावनेला स्वर देणारा भावगीत आहे मंदार आपटे आणि आनंद जोशी यांच्या युगलस्वरातील उत्पल चौधरी यांचं.

0: क्षितिज मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल
1: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
0: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचे आजार,
1: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
2: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
0: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
1: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
3: संपर्क 70 50 10 10 49.
4: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेस साठी औषधीन उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
5: मूळव्याध भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार, शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
6: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
7: रत्नेश्वरी गड वडेपुरी येथे नवरात्र यात्रा महोत्सव 2026 निमित्त येणाऱ्या सर्व दुकाने आणि स्टॉल धारकांना जागा वाटप मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. सर्व दुकानदार आणि स्टॉल धारक बंधू भगिनींनी उपस्थित राहून जागा आरक्षित करण्याचे आवाहन अध्यक्ष श्री शिवाजीराव दळवे आणि सचिव श्री साहेबराव झांबरे आणि रत्नेश्वरी विश्वस्त मंडळाचे सर्व सदस्य यांनी केलं आहे.
8: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
5: स्वनिमाच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
9: लोहा तालुक्यातील हर्बळ येथील चिरंजीव गोविंद बालाजी डोंपले याच्या प्रथम वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शांताबाई नागोराव डोंपले, सुप्रिया बालाजी डोंपले आणि श्रीनिवास बालाजी डोंपले.
5: डॉक्टर संतोष बरगाले यांचा बरगाले मल्टी स्पेशालिटी दातांचा दवाखाना, दातांवरील सर्व शस्त्रक्रिया, कम्प्युटरद्वारे तपासणी, सिरामिक्सचे फिक्स दात, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, दातांच्या सर्व समस्यांवर उपचार. संपर्क बरगाले दातांचा दवाखाना, बस स्टँड समोर लोहा आणि सन्मान प्रेस्टिज जिल्हा परिषदच्या बाजूला, नांदेड. टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
10: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
5: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
10: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
5: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.

काही नाती शब्दापलीकडची असतात, काही भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात आणि काही माणसं आपल्या आयुष्यातून दूर गेली तरी मनाच्या एखाद्या कोपऱ्यात कायमचे राहून जातात. संजीव अभिंकर यांच्या भावपूर्ण नितळ स्वरातून उमटणारं हे गीत आहे प्रवीण दवणी यांचं, संगीत केदार पंडित यांचं.

रसिक श्रोती व शब्द संपले तरी भावना संपत नाहीत, स्वर थांबले तरी त्यांच्या स्पंदनांचा ठाव मनात बराच काळ राहतो. आजच्या भावधारा या सुरेल प्रवासात आपण प्रेम, आठवणी, विरह, ओढ आणि मनाच्या अनेक हळव्या कोपऱ्यांना स्पर्श केला. काही गाणी ऐकताना एखादी जुनी आठवण जागी झाली असेल, एखादं नातं पुन्हा मनाशी बोलून गेलं असेल आणि एखादा स्वर नकळत डोळ्यांच्या कडा ओलावून गेला असेल. या सुंदर भाविश्वात आपण आजची मैफल इथेच थांबवत आहोत. मात्र या गीतांचे सूर आणि त्यातून उमटलेल्या भावना आपल्या मनात अशाच रेंगाळत राहतील. पुन्हा भेटूया नव्या गीतांसह, नव्या भावनांसह, राम तरटे यांच्या नवे सुरेल निवेदनासह. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आणि जपून ठेवा मनात शब्दांपेक्षा अधिक काही सांगून जाणारे हे सुरेल क्षण.

दुचाकीवरून प्रवास करत असताना हेल्मेट घालायला विसरू नका. कोणतेही वाहन चालवत असताना मोबाईलवरती बोलणे टाळा. एखाद्या ठिकाणी अपघात झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर 108 या निःशुल्क क्रमांकावर फोन करून आपत्कालीन रुग्णवाहिकेला पाचारण करा. रुग्णांचे जखमींचे प्राण वाचवायला सहकार्य करा. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 8 समाचार प्रभाती हिंदी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
0: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचे आजार,
1: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
2: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
0: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
1: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
3: संपर्क 70 50 10 10 49.
4: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेस साठी औषधीन उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
5: मूळव्याध भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार, शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
6: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
7: रत्नेश्वरी गड वडेपूर येथे नवरात्र यात्रा महोत्सव 2026 निमित्त येणाऱ्या सर्व दुकाने आणि स्टॉल धारकांना जागा वाटप मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. सर्व दुकानदार आणि स्टॉल धारक बंधू भगिनींनी उपस्थित राहून जागा आरक्षित करण्याचे आवाहन अध्यक्ष श्री शिवाजीराव दळवे आणि सचिव श्री साहेबराव झांबरे आणि रत्नेश्वरी विश्वस्त मंडळाचे सर्व सदस्य

0: यांनी केला आहे.
1: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
2: स्वनिम व्हायच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड. मोबाईल 93218 50 50.
3: लोहा तालुक्यातील हरबळ येथील चिरंजीव गोविंद बालाजी डोंपले यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शांताबाई नागोराव डोंपले, सुप्रिया बालाजी डोंपले आणि श्रीनिवास बालाजी डोंपले.
2: डॉक्टर संतोष बरगाले यांचा बरगाले मल्टी स्पेशालिटी दातांचा दवाखाना. दातांवरील सर्व शस्त्रक्रिया, कम्प्युटरद्वारे तपासणी, सिरामिक्सचे फिक्स दात, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, दातांच्या सर्व समस्यांवर उपचार. संपर्क बरगाले दातांचा दवाखाना, बस स्टँड समोर लोहा आणि सन्मान प्रेस्टिज जिल्हा परिषदच्या बाजूला नांदेड.
4: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
5: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
4: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
5: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
4: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलात अरुंधती यांच्या स्वरातील विंदा करंदीकर यांचं गीत. संगीत होतं यशवंत देवे यांचं. या गीताबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 8:30 पुणे आकाशवाणी केंद्राचं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत स्वित्झर्लंड दरम्यान वाहतूक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि गतिशीलता या क्षेत्रांसाठी 5 महत्वाचे करार. ओडिशामध्ये कोरापूट आणि विशाखापट्टणम इथं आज संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते संरक्षण क्षेत्रातील विविध उपक्रमांचं उद्घाटन आणि पायाभरणी. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधल्या विधानसभेच्या 5 तर आसाममधल्या लोकसभेच्या 1 जागेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान. आणि मेंदूची गुपितं उलगडणाऱ्या तंत्रासाठी जर्मनी आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने काल 5 करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन यांच्यात नवी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या करारांमध्ये दोनही देशांदरम्यान युवा व्यावसायिकांची देवाणघेवाण तसंच परिवहन तंत्रज्ञान, गतिशीलता प्रणाली आणि विशिष्ट क्षेत्रांमधील पायाभूत सुविधांच्या बाबतीत सहकार्य यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे. व्यापार आणि गुंतवणूक, नवोन्मेष आणि कृत्रिम तंत्रज्ञान, संरक्षण उत्पादन आणि अणुऊर्जा

यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा झाली. हे युद्धाचं युग नसून शांततेचं युग आहे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचं स्विस राष्ट्राध्यक्षांनी कौतुक केलं. भारताने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये युरोपियन मुक्त व्यापार संघटनेच्या देशांशी ऐतिहासिक व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराची अंमलबजावणी केल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली. या कराराद्वारे पुढील 15 वर्षात 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित करणं आणि 10 लाख थेट रोजगार निर्माण करणं हे भारताचं उद्दिष्ट आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. ओडिशामधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज उपस्थित राहणार आहेत. कोरापूट विभागाद्वारे तयार करण्यात आलेलं नवीन तंत्रज्ञानानं सज्ज विमान इंजिन देशाला ते समर्पित करणार आहेत. भारताची एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील उत्पादन क्षमता तसंच सशस्त्र दलांची कार्यान्वित सज्जता यामध्ये एचएएल कोरापूटचं गेल्या 6 दशकातील योगदान या कार्यक्रमाद्वारे अधोरेखित केलं जाईल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या कार्यक्रमात 200 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीसह शक्ती इंजिनसाठीच्या दुसऱ्या उत्पादन वाहिनीच्या स्थापनेबाबत माहिती दिली जाईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज विशाखापट्टणम इथं हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडमध्ये फ्लीट सपोर्ट शिप 1चं जलावतरण करतील आणि फ्लीट सपोर्ट शिप 5च्या बांधणीच्या कामाचा प्रारंभ करतील. यामुळे या गोदीला 45,000 डेटवेट टनेजपर्यंतची जहाज बांधणी शक्य होईल. परिणामी मोठ्या आणि गुंतागुंतीच्या जहाजांची निर्मिती करण्याची शिपयार्डची क्षमता वाढणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून हिमाचल प्रदेशच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती आज बिलासपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. उद्या त्या मनालीतील हिडिंबा मंदिर आणि रोहतांग इथल्या अटल बोगद्याला भेट देतील. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बिलासपूर आणि कुल्लू जिल्ह्यांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तमिळनाडू पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघांसाठी तसंच आसाममधील 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. 5 विधानसभा जागांमध्ये तमिळनाडूतील मदुरांतकम आणि धारापुरम, पुद्दुचेरीतील थट्टांचावडी तसंच पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम या मतदारसंघांचा समावेश आहे. मतमोजणी शुक्रवारी होणार आहे. भाजपाने उत्तर प्रदेशमधील आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी 8 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. या नावांना भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं मंजुरी दिली आहे. या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या जागांसाठी या महिन्याच्या 16 तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशमधील 10 आणि उत्तराखंड तसंच पश्चिम बंगालमधील 1 जागेच्या पोटनिवडणुकीचा समावेश असेल. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होईल तर शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 23 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीदरम्यान काही जागांवर भाजपा आणि महाविकास आघाडीमधील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्स बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठानं नोटीसा बजावल्या आहेत. काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याबद्दल विचार करू असंही पीठानं म्हटलं आहे. याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वापरलेल्या 6 नंबरच्या अर्जामधल्या बदलांना मान्यता दिलेली नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. या अर्जाला जोडलेलं अतिरिक्त घोषणापत्र सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवल्याचा दावा निवडणूक आयोगानं 26 सप्टेंबर रोजीच्या प्रसिद्धीपत्रकात केला होता. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकन शास्त्रज्ञ कार्ल डायसेरुथ आणि जर्मन शास्त्रज्ञ पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल यांना मेंदूच्या अंतर्गत कार्याचा उलगडा करणारं एक महत्वपूर्ण तंत्र विकसित केल्याबद्दल 2026 साठीचा शरीरक्रिया विज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे.
ऑप्टोजेनेटिक्स म्हणून ओळखली जाणारी ही पद्धत एका प्रकाश संवेदनशील स्विचप्रमाणे कार्य करते, ज्यामुळे

0: शास्त्रज्ञांना मेंदूतील कोणत्या पेशी कोणत्या कार्यासाठी जबाबदार आहेत याचा नकाशा तयार करणं शक्य होतं. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी काल न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेतील आघाडीच्या व्यावसायिकांची भेट घेतली. अमेरिकेतील उद्योगांनी भारतात गुंतवणूक करावी असं आवाहन गोयल यांनी यावेळी केलं. ब्लॅकस्टोनचे अध्यक्ष जोनाथन ग्रे, न्यूबर्गर बर्मनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज वॉकर आणि एसटी लॉडर कंपन्यांचे अध्यक्ष आणि सीईओ स्टीफन डी ला फावेरी यांची त्यांनी भेट घेतली. G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गोयल अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून 3 उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही नियुक्ती केली असल्याचं कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अपारेश कुमार सिंग यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रात सर्वत्र येत्या 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. राज्यात यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात मोठी घट झाली असून अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पुढच्या वर्षीच्या 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल या हिशोबानं आवश्यकतेनुसार पाणी कपात वाढवावी असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण उपाययोजना केवळ अधिकृतपणे घोषित केलेल्या 265 दुष्काळग्रस्त तालुक्यांपुरत्या मर्यादित न ठेवता राज्यातील सर्व 358 तालुक्यांमध्ये त्या राबवण्याचे नियोजन करावं अशा सूचना राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल जिल्हा आणि तालुका प्रशासनाला दिल्या. या उपाययोजनांमध्ये अंगणवाडी केंद्रांवर अन्न आणि पाणीपुरवठा सुनिश्चित करणं, स्थलांतरित कुटुंबांमधील मुलांसाठी सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करणं आणि बालविवाह रोखणं यांचा समावेश असेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष आणि सदस्य यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडे केली आहे. या शिफारशीनुसार समितीचं नेतृत्व उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश करतील आणि समिती आपला अहवाल 3 महिन्यांच्या आत सादर करेल. समितीच्या निष्कर्षांवर आधारित पुढील कारवाई केली जाईल असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडला आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला T20 सामना आज खेळला जाणार आहे. लखनौ इथल्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत स्वित्झर्लंड दरम्यान वाहतूक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि गतिशीलता या क्षेत्रांसाठी 5 महत्वाचे करार. ओडिशामध्ये कोरापूट आणि विशाखापट्टणम इथं आज संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते संरक्षण क्षेत्रातील विविध उपक्रमांचं उद्घाटन आणि पायाभरणी. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधल्या विधानसभेच्या 5 तर आसाममधल्या लोकसभेच्या 1 जागेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान. आणि मेंदूची गुपितं उलगडणाऱ्या तंत्रासाठी जर्मनी आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. FM बँड 101.1 MHz सकाळची 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गझल संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकत आहोत हरिहरण यांच्या स्वरातील मुमताज रशीद यांची गझल संगीत हरिहरण यांचं.

आपल्या जीवलग व्यक्तीकडून हजारो अपेक्षा ठेवणारी ही गझल होती पंकज उधास यांच्या स्वरातील मीर ताकी मीर यांची. संगीत होतं आलीगनी यांचं. गझल संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकवित आहोत ये हरिहरण यांच्या स्वरातील मुमताज रशीद यांची गझल. संगीत हरिहरण यांचं.

याबरोबरच आजचा गझल संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. गझल संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर ठीक 9 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. त्यानंतर सकाळी 9:30 अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त समन्वयित कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. दोन्ही कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी भाषा सप्ताह।
1: श्रोते हो, अभिजात मराठी भाषा सप्ताह या प्रायोजित कार्यक्रमात ऐकूया अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला।
2: नमस्कार। आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे भाषा होय। मुखातून आलेल्या पहिल्या ध्वनीपासून अक्षर, शब्द, वाक्य तसंच काव्यादी विविध साहित्य प्रकार आणि वाद विवाद संवाद अगदी शिवीपर्यंतचा सगळा प्रचंड पट हा भाषेचा आहे आणि या विस्तीर्ण पटाचा मूलभूत पाया आहे बोली। या बोलींबाबत असं म्हटलं जातं की दर 12 महिलांवर बोली बदलते, पण मग भारतभरामध्ये अशी किती बोली असतील? तर असंख्य बोली आहेत आणि अशा विविध बोलींनी समृद्ध अशा भूमीचे आपण रहिवासी आहोत। पण या बोलींचं महत्व आज खरंच तितकं टिकून आहे का? त्याचं माणसाच्या जगण्यात आजही तितकंच मोठं स्थान आहे का? त्यानं काही योगदान दिलेलं आहे त्याबद्दल आपण खरंच कृतज्ञ आहोत का? अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि आपल्या काही शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्याला आज एक अतिशय महत्वाचे वक्ते लाभलेले आहेत, जे मराठीचे उपासक आहेत, मराठीचे प्रेमी आहेत आणि मराठीचं लेकरू आहेत। तर मी या संवादामध्ये आज लाभलेले वक्ते मराठी भाषा विभागाचे सचिव आणि साहित्यिक, कवी, संशोधक डॉक्टर किरण कुलकर्णी सर यांचं या ठिकाणी स्वागत करते। सर नमस्कार।
3: नमस्कार।
2: खरं तर डॉक्टर किरण कुलकर्णी सरांचा परिचय वेगळ्याने देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, कारण मराठी जनांना ते सुपरिचित आहेत। तरीही प्रसिद्धी परांगमुख असणारे आणि आपल्या कामाला महत्व देणारे, अक्षरशः कामामध्ये वाहून घेणारे असे व्यक्ती असल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचलेले नसतील, त्यामुळे त्याबाबत मांडणं या आजच्या संवादाच्या दृष्टीने मला महत्वाचं वाटतं। मुळात कॉमर्सचे विद्यार्थी असणार

0: कुलकर्णी सर कायदा अर्थशास्त्र अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुसाफिरी करत असतानाही अगदी पीएचडी पर्यंतचा उत्तुंग प्रवास केलेला असतानाही त्यांनी आपला मराठीशी आणि मराठी साहित्याशी असणारा धागा कधीही तुटू दिलेला नाही. मग ते पुरुषोत्तम करंडक असो फिरोदिया करंडक असो वेगवेगळ्या ध्वनीचित्र फिटींच्या माध्यमातून आपला संवाद लोकांपर्यंत पोहोचवणं असो 250 हून अधिक लेखांच्या माध्यमातून आपलं म्हणणं आपला विचार त्यामागचं चिंतन वेगवेगळ्या विषयांच्या दृष्टीनं पोहोचवणं असो किंवा पुस्तकांच्या माध्यमातून लोकांशी सातत्याने संवादत राहणं असो अशा सर्व माध्यमातून सरांनी आपला ठसा नेहमी साहित्य क्षेत्रावर तसंच प्रशासकीय क्षेत्रामध्येही उमटवलेला आहे. आता खरं तर आपण असं म्हणतो की प्रशासकीय अधिकारी म्हटलं एखादी विशिष्ट प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते पण सरांच्या बाबतीत मी स्वतःही अनुभवलेला आहे ती ही बाब म्हणजे कोणत्याही ठिकाणी सर जेव्हा काम करतात त्या पदाची महत्वाची भूमिका काय आहे त्या पदाकडून लोकांच्या अपेक्षा काय आहेत आणि त्या ठिकाणी काम करण्यासाठी सर्वात मूलभूत आणि पायाभूत गोष्ट करणं कोणती गरजेची आहे याचं चिंतन सर पहिल्यांदा करतात आणि त्या दृष्टीनं आपल्या कामकाजाची आखणी करतात आणि त्यामुळेच असेल की ज्या ज्या ठिकाणी गेले मग ते आदिवासी विकास आयुक्त असतील किंवा नगरविकास खात्यामध्ये कामकाज असेल ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे आणि खूप काळ पुढे चालण्यासाठीची वाट तयार केलेली आहे. तर सरांना मी बोली भाषांबद्दल संवादासाठी विनंती करते. सर प्रमाण भाषा आणि बोली भाषा यामध्ये परस्पर संबंध काय आहे कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की बोली भाषा हा वेगळा भाग आहे आणि प्रमाण भाषा ही वेगळी आहे तर याचा नेमका काय फरक आहे आणि बोली भाषांची उगम कसा झालेला असू शकतो याबाबत आपण आपल्या संशोधकीय दृष्टिकोनातून आम्हाला सांगा.
1: फारच सुंदर प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी थोडस एक बाब मी स्पष्ट करतो. आपण म्हटल्याप्रमाणे मी ही मुलाखत एक मराठी भाषेचा उपासक या नात्याने देतो आहे. मराठी भाषेचा अभ्यासक या नात्याने मी बोलणार आहे आणि त्या दृष्टीने काही माझी निरीक्षणं आणि विचार मांडणार आहे. त्यामुळे अर्थातच मराठी भाषा सचिव म्हणून शासनाची ही अधिकृत भूमिका आहे असं कोणी समजायचं कारण नाही. अभ्यासकाने विचारार्थ समोर मांडलेले मुद्दे आहेत अशा दृष्टीने या मुलाखतीत मांडलेल्या मुद्द्यांकडे बघावं अशी माझी विनंती राहील. तुमच्या प्रश्नाकडे यायचं झालं तर आपण बोली भाषा आणि प्रमाण भाषा यांच्या संबंधांबद्दल विचारणा केलेली आहे. फारच महत्वाचा मुद्दा आहे. माझ्या अभ्यासातून मला असं लक्षात आलेलं आहे की भाषा ही माणसाची सर्वात मोठी कृत्रिम शोध असलेली गोष्ट आहे. भाषेमध्ये काहीही नैसर्गिक नसतं. भाषा नैसर्गिक नसते. ती माणसाने शोधलेली असते आणि ती परस्पर संवादासाठी शोधलेली असते. आणि असं जरी असलं तरी ह्या पहिल्या क्रमांकाचा कृत्रिम शोध असल्यामुळे यामध्ये नैसर्गिकता खूप जास्त असते. म्हणजे जरा कदाचित परस्पर विसंगत मुद्दे वाटतील पण हे खरोखरच बरोबर आहे की माणसाने जेव्हा भाषेचा शोध लावला तेव्हा सगळ्याच भाषा म्हणजे वेगळ्या वेगळ्या खंडांमध्ये जी काय मानवी वस्ती अस्तित्वात आली आणि आदी मानवांना किंवा त्यानंतर सेटल झालेल्या स्थित झालेल्या अशा मानव समूहांना एकमेकांशी संपर्क साधण्याची गरज निर्माण झाली तेव्हा जे पहिल्यांदा अस्तित्वात आलं ती बोली भाषाच होती. आता अशा सगळ्या बोली भाषा जगभर वेगवेगळ्या कालखंडामध्ये अस्तित्वात आल्या प्रगत होत गेल्या. प्रगत झाल्या म्हणजे काय तर त्यांच्या शब्द संचयामध्ये भर पडत गेली त्याचे काही नियम तयार झाले जास्तीत जास्त लोक ती बोली भाषा वापरायला लागले व्यवहारासाठी याला आपण प्रगत होणे असं म्हणायला लागलो. आणि जगाच्या इतिहासात जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशा अनेक बोली भाषा या प्रगत होत गेल्या असं दिसून येतं. मुद्दा असा आला की जसे नवीन नवीन शोध लागत गेले आणि समाजामधला काही एक वर्ग हा ज्ञानी म्हणून पुढे यायला लागला. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा शेती अवस्थेमध्ये मानव होता तेव्हा सगळ्यांनाच शेतीचं ज्ञान होतं. पण जशी जशी प्रगती होत गेली आणि पुढचे टप्पे विकासाचे गाठले गेले तसे ज्ञान ही एक वेगळी संकल्पनाच अस्तित्वात आली आणि मग त्यामुळे समाजातले काही लोक हे ज्ञानी ते त्यातले तज्ञ असं म्हणून गणले जायला लागले. मग

0: अशा तज्ज्ञ किंवा ज्ञानी लोकांचा परस्परांशी जो संवाद होता तो संवाद त्यांनी आपापल्या बोलीभाषेमध्ये केला तर अर्थ समजायला अवघड जाईल असं मानवाच्या लक्षात आलं. आणि म्हणून वेगळ्या वेगळ्या बोली भाषेतल्या विद्वान आणि तज्ञांना जे एकाच विषयामध्ये पारंगत आहेत त्यांना ज्ञानाची देवाणघेवाण करता यावी म्हणून या सगळ्या तज्ञांनी मिळून प्रमाण भाषा ही संकल्पना अस्तित्वात आणली. आणि त्यामुळे एक मुख्य भाषा किंवा भाषेचं कुल आणि त्या कुलामध्ये असलेल्या वेगवेगळ्या बोली भाषा त्या बोली भाषेतले तज्ञ ते एकमेकांशी एका प्रमाण भाषेमध्ये बोलायला लागले. काही शब्द त्यांनी प्रमाण मानले. अशा प्रमाण शब्दांचा शब्द समुच्चय म्हणजे प्रमाण भाषेचा शब्द समुच्चय. आता हे माणसाच्या इतिहासात घडत गेलं आणि भारताच्या संदर्भात थोडीशी वेगळी गोष्ट जी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की ब्रिटिश राजसत्ता आल्यानंतर त्यांनी जे वाघिणीचं दूध पाजलं विशेषतः महाराष्ट्रातल्या विद्वानांना मुलांना आणि त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारची जाणीव जागृती झाली आणि भाषा आणि ज्ञान याकडे बघण्याचं काही एक वेगळंच रूप समोर यायला लागलं. तर ते मराठीच्या संदर्भातलं रूप आहे, त्याबद्दल आपण सविस्तर बोलूच यात. पण आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बोली भाषांमधल्या ज्ञानीजनांनी परस्पर संवादासाठी निश्चित केलेली एक भाषा म्हणजे प्रमाण भाषा एवढाच त्याचा अर्थ आहे. त्यामुळे बोली भाषा आणि प्रमाण भाषा यांचा संबंध कसा याचं माझ्या पुरतं उत्तर असं आहे की सगळ्या बोली भाषा या आया आहेत, आई आहे, आणि प्रमाण भाषा हे तिचं लेखरू आहे.
1: किती सुंदर पद्धतीने सर आपण हा परस्पर संबंध स्पष्ट केलेला आहे. त्यातून असं जाणवतं की आपण कवी फक्त शब्दांमध्ये नाही आहात तर हृदयाने सुद्धा. तर या बोली भाषा सगळीकडे वेगवेगळ्या आहेत, त्यामध्ये त्यामधून संस्कृती प्रत्ययाला येते आपल्याला. तर वेगवेगळ्या स्थानिक संस्कृतीच्या जतनामध्ये बोली भाषेची काही भूमिका आहे का, आपले याबाबत काय महत्व आहे, आणि लोकसाहित्य याला आपण म्हणजे जात्यावरच्या गाण्यापासून सुरू होतं ते अगदी लोकनृत्यामध्ये वापरली जाणारी वेगवेगळी गाणी, तर या लोकसाहित्याच्या निर्मितीमध्ये बोली भाषेचं महत्व काय आहे आणि सामाजिक एकात्मतेमध्ये त्याचा काही आत्ताच्या घडीला काही संदर्भ आहे का, योगदान आहे का, याबाबत सर आपल्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल.
0: भाषा आणि संस्कृती यांचा खूपच जवळचा संबंध आहे. संस्कृती ही भाषेमुळे फुलते असं आपण म्हणतो आणि भाषा ही सांस्कृतिक विकासामुळे बोलते असं आपण म्हणूया. म्हणजे भाषा सुद्धा संपन्न होते संस्कृतीच्या सहवासामुळे आणि संस्कृती संपन्न होते भाषेच्या योगदानामुळे. तर हे थोडस द्वैत नसून हे अद्वैतच आहे, भाषा आणि संस्कृती. म्हणजे वेगळं करणं फार अवघड असतं पण तरी देखील अभ्यासाच्या सोयीसाठी समजुतीच्या सोयीसाठी आपल्याला भाषेचा एक स्वतंत्र अभ्यास करता येतो ज्याला आपण भाषा विज्ञान म्हणतो आणि संस्कृतीचा अभ्यास हा स्वतंत्रपणे करता येतो ज्याला आपण कल्चरचा अभ्यास असं म्हणतो. आता संस्कृतीचा विकास होताना भाषेचं जे योगदान आहे हे योगदान फक्त प्रमाण भाषेचं असू शकत नाही. प्रमाण भाषेचं योगदान असतच असणारच ते प्रामुख्याने ज्ञान निर्मितीसाठी आहे आणि ज्ञान निर्मिती ज्ञानाचा प्रसार ज्ञान साठवून ठेवणं ज्ञानाचं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे एक प्रकारचं ट्रान्सपरन्स ज्याला आपण म्हणतो ते करणं हा सगळा संस्कृतीचा एक भाग आहे. संस्कृती ही ज्ञानाच्या पलीकडे आहे. त्याचं कारण असं की संस्कृतीमध्ये केवळ ज्ञान किंवा माहिती एवढ्याचा समावेश नसून मुळात भावना आणि मूल्य याचा संस्कृतीमध्ये समावेश होतो आणि त्याच्यामुळे मगामी जे म्हटलं की प्रमाण भाषा हिने ज्ञानाच्या निर्मितीला आणि ज्ञानाच्या साठवणुकीला मदत जरी केलेली असली तरी संस्कृती विकसित होताना प्रमाण भाषांपेक्षाही बोली भाषांचं जे योगदान आहे ते खूप मोठ्या प्रमाणात असतं. आणि म्हणून आपण जर पाहिलं की लोकसाहित्य ज्याला आपण मराठीचे वेगळ्या वेगळ्या भाषांमधली लोकसाहित्याचे जे काही प्रकार उपलब्ध आहेत या सगळ्यांचं संस्कृतीमध्ये खूप मोठं योगदान आहे. किंबहुना त्यातून संस्कृती

बनलेली आहे. आणि एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की केवळ प्रयोगात्मक कला म्हणजे सुद्धा संस्कृती नाही, मग प्रयोगात्मक लोककला म्हणजे संस्कृती असं समजण्याचा एक प्रवाह अलीकडे समाजात दिसायला लागलाय. तो खरं म्हणजे मला चिंताजनक वाटतो. बोलीभाषा, वेगळ्या वेगळ्या प्रकारचं लोकसाहित्य, वेगळ्या वेगळ्या प्रकारची लोकसंस्कृती आणि लोककला, विविध ठिकाणच्या परंपरा, विविध ठिकाणच्या चालीरीती, विविध ठिकाणच्या लोकसमूहांच्या भावना.

0: लोककला, विविध ठिकाणच्या परंपरा, विविध ठिकाणच्या चालीरीती, विविध ठिकाणच्या लोकसमूहांच्या भावना आणि विविध ठिकाणच्या लोकसमूहांची मूल्यव्यवस्था, या सगळ्यातून संस्कृती उभी राहते. पण मगाही म्हटलं तसं, संस्कृती या सगळ्याचा एक एकत्रित असा परिपाक आहे आणि दुसरीकडे संस्कृतीमुळे भाषा सुद्धा संपन्न होत जाते, साहित्य सुद्धा संपन्न होत जात.
1: सर, आपलं चिंतन ऐकताना म्हणजे आम्ही ध्यानावस्थेत जातो असं मला वाटलं की ऐकत आवाज वाटतं. आणि आत्ताच्या दिवसात जेव्हा विचार करतो ना आपण, तेव्हा वाटतं की ह्या सगळ्या चिंतनाचा आत्ता काय आहे. म्हणजे आता सगळे लोक एकाच रंगात पुढे पुढे चाललेले आहेत, प्रत्येकाला रोजगार करायचा, प्रत्येकाला ते शिक्षण घ्यायचं आहे आणि पुढे जायचं आहे. तर बदलत्या काळामध्ये या संस्कृतीच्या वेगवेगळ्या छटा आणि भाषेच्या वेगवेगळ्या छटा, हे वैविध्य, ही समृद्धी, या सगळ्यावर काय काय परिणाम होतो आहे आत्ताच्या लोकांच्या जगण्याचा, आणि बोली भाषांमध्ये त्याचा काही परिणाम होतो आहे का बोली भाषा मागे सुटत चाललेल्या आहेत आणि आपण पुढे धावतो आहोत. कुठं धावतो आहोत माहित नाही, पण धावतो आहोत ही वस्तुस्थिती आहे. तर याबाबत सर आपण म्हणजे आपल्याला चिंता वाटते का वाटतं की नाही, अजून पण खूप काही वेगळे त्याच्यामध्ये पैलू आहेत.
0: प्रश्न खूपच महत्वाचा आहे. आपण जो उल्लेख केला ती बाब काही अंशी खरी आहे. म्हणजे संपूर्ण जगच, किंवा भारताच्या बाबतीत बोलायचं, महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं, तर आपण सारे एका सपाटीकरणाच्या लाटेमध्ये अडकलेलो आहोत आणि युनिफॉर्मिटीचा एक विनाकारणचा आग्रह हा प्रत्येक क्षेत्रामध्ये धरला जातो आहे. म्हणजे अगदी साधी गोष्ट बोलायची तर, एका भाषेत शिक्षण जर घेतलेलं असेल तर त्या मुलांचं मूल्यमापन करून त्यातला कोण हुशार हे ठरवता येईल, आणि यामुळे एका भाषेतच शिक्षण प्रामुख्यानं सगळ्यांनी घ्यावं, तर हे शिक्षण व्यवस्थेने करायच्या चिंतनाचा अभाव आहे. त्यांनी शोधून काढायला पाहिजेत. पण त्याचं म्हणून हे या प्रकारची सक्ती अपेक्षित धरणं हे योग्य नाही. आणि दुर्दैवाने हे अनेक क्षेत्रांमध्ये घडतं आहे. हे अनेक क्षेत्रांमध्ये घडण्याचं कारणही मला असं वाटतंय की प्रगतीच्या अतिशय संकुचित कल्पना, किंबहुना चुकीच्या कल्पना, त्याचबरोबर मागच्या पिढीने आपल्या मूल्यांचं हस्तांतरण आणि आपल्या जीवन दृष्टिकोनाचं हस्तांतरण पुढच्या पिढीकडे करण्यात वेळोवेळी येत गेलेलं पिढ्यानुपिढ्याचं अपयश हे याला कारणीभूत आहे. आणि त्यामुळे एक चिकित्सा म्हणून किंवा निरीक्षण म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की आपण सारे सपाटीकरणाच्या आणि अनुषंगाने येणाऱ्या सुमारीकरणाच्या रेट्यामध्ये अडकलेलो आहोत. असं जरी असलं तरी महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं, बोली भाषांच्या बाबतीत बोलायचं, तर मला परिस्थिती तितकीशी निराशाजनक दिसत नाहीये. आणि हे मी पुराव्याने सुद्धा बोलू शकतो, कारण माणसाची मुळात जगण्याची भूक आणि जगताना कोणत्या पद्धतीने जगायचं याच्याबद्दलच्या काही कल्पना या सगळ्या इतक्या बलिष्ठ असतात की वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या काही वेगळ्या प्रकारचं इम्पोजिशन किंवा लादल्या गेलेल्या गोष्टी असल्या तरी देखील मूळ गोष्टी अजूनही टिकलेल्या या दिसून येतात. आणि या टिकण्यासाठीची काही अनुकूल परिस्थिती वेगळ्या अर्थाने तयार झालेली आहे. म्हणजे परंपरा, बोली भाषा, जुनी भाषा ही टिकवण्यासाठी प्रतिगामी असायची गरज आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही. अतिशय पुरोगामी पद्धतीनं आणि मार्क्सच्या भाषेत बोलायचं तर आर्थिक समता आणून सुद्धा आपण जे पूर्वीच ऐकलेलं आहे किंवा जे आपलं संचित आहे ते आपल्याला जागं करता येऊ शकतं, त्याचा शोध घेता येऊ शकतो आणि त्याला भविष्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने सादर सुद्धा करता येऊ शकतं. आपण फक्त बोली भाषा एवढा जरी विषय घेतला तरी थोडीशी आकडेवारी सांगतो. संपूर्ण जगामध्ये सुमारे 6,500 अधिकृत भाषा आहेत असं म्हणतात. म्हणजे अधिकृत भाषा म्हणतोय मी, बोली भाषांची संख्या कित्येक हजारामध्ये आणि पूर्वीच्या काळात तर लाखो मध्ये होती. कारण भाषेची व्याख्याही पुन्हा करणं हाही एक आव्हानाचाच भाग आहे. म्हणजे केवळ काही शब्दांचा समुच्चय म्हणजे भाषा नसते, तर भाषा खरं म्हणजे मानवी जीवनातल्या कोणत्याही प्रकारच्या क्षणाला अभिव्यक्त करण्याची एक क्षमता बाळगलेली अशी शक्ती असते. त्यामुळे

0: आपण ज्याला परिपूर्ण भाषा म्हणतो अशा एक 6,500 भाषा जगामध्ये आत्ता आहेत, आणि काही अस्तंगत झालेल्या किंवा अनेक ठिकाणी बोलल्या गेलेल्या अशा हजारो लाखो भाषा जगभर आहेत. भारतामध्ये आपण जर सेन्ससचा विचार केला, 2011 मध्ये जो सेन्सस झाला, लोकसंख्येची गणना झाली, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की लोकांनी नोंद करताना मातृभाषा या रकान्याखालची नोंद करताना सुमारे 19,000 भाषांची नोंद भारतामध्ये झाली. म्हणजे 19,000 आपण त्यांना बोली भाषा म्हणूयात, ठीक आहे. 19,000 भाषांची जरी नोंद झाली तरी सेन्ससची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेने केलेल्या आकडेप्रमाणे आणि त्यांच्या चौकटीप्रमाणे त्यातल्या सुमारे 12 ते 13,000 भाषा या मातृभाषा म्हणून नोंदल्या गेल्या. याचा अर्थ भारतामध्ये 12 ते 13,000 मातृभाषा बोली भाषा या आहेत. या सगळ्या 12 ते 13,000 बोली भाषांचं वर्गीकरण हे मुख्य अशा 99 भाषा कुलांमध्ये केलं गेलं. म्हणजे त्या ज्या 99 भाषा आहेत त्यांना आपण प्रमुख भाषा म्हणू, आणि या सगळ्या त्याच्या उपभाषा असलेल्या बोली भाषा आहेत असं आपण म्हणू शकतो. ह्या ज्या 99 भाषा आहेत ज्या मुख्य आहेत त्याच्यापैकी आपल्या घटनेच्या परिशिष्टामध्ये अधिकृत भाषा म्हणून आणि राज्यभाषा म्हणून दर्जा मिळालेल्या अशा 22 भाषा आहेत. या 22 भाषांपैकी 9 भाषांना अभिजात दर्जा मिळालेला आहे, ज्याच्यामध्ये मराठीचा सुद्धा समावेश आहे. 2 भाषा या 22 पैकी नसलेल्या पाली आणि प्राकृत यांना सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा हा मिळालेला आहे. परंतु या 22 भाषांपैकी 9 भाषा या अभिजात भाषा आहेत. म्हणजे हे 4 घटक आणि 4 पातळ्या जर आपण लक्षात घेतल्या तर किती वैविध्य आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल. आता याच्यात भीती अशी आहे की या सर्वच 12 ते 13,000 बोली भाषा महत्वाच्या आहेत. यातली कुठली भाषा महत्वाची आणि दुसरी कमी महत्वाची असा काही भाग नाहीये. कदाचित एखादी बोली भाषा फक्त 300-400 घरं ती बोली भाषा बोलणारी असतील, म्हणजे 1,000-1,500 लोक, तरी ती तेवढीच महत्वाची आहे. तर सांगायचा मुद्दा असा की ही सगळी जी वैविध्याची कल्पना आहे ही समजून घेऊन या बोली भाषांना संवर्धन होण्याची संधी देण्याची आवश्यकता आहे, आणि ते प्रयत्न आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेले दिसत आहेत. आणि संस्कृतीचं जे असं विविधांगी रूप आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने राखलं जात आहे. आणि अतिशय आश्चर्याची गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान याला अतिशय चांगली मदत करत आहे. म्हणजे साठवणूक, स्टोरेज करणं किंवा कन्झर्व करणं, एखाद्या गोष्टीचं संरक्षण करणं, याच्यासाठी आता तंत्रज्ञान मदतीला आलेलं आहे. आणि विविधांगी स्वरूप सांभाळणे आणि दुसरीकडे लोकशाहीकरण या दोन्ही गोष्टी संस्कृतीच्या आणि भाषांच्या बाबतीत करण्यासाठी तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात उपयोगी पडतंय. सोशल मीडिया हे त्याचं अतिशय उत्तम लक्षण आहे. त्याच्यामुळे ही धोक्याची सूचना जरी असली की आपण सपाटीकरणाच्या लाटेत आहोत, तरी देखील तंत्रज्ञान, नवी पिढी आणि हे सगळं अजूनही अस्तित्वात असलेलं टिकण्याची त्याची अंगभूत क्षमता या अतिशय आशादायक गोष्टी आहेत असं मला वाटतं.
1: सर, आपण हा जो लोकशाहीकरणाचा मुद्दा म्हणला तो इतका महत्वाचा आहे की बरेचदा एका प्रमुख भाषेमध्ये इतर छोट्या छोट्या भाषा अंगाखाली गेल्यासारख्या होतात आणि नंतर त्या गिळल्या जातात, असं मोठ्या भाषांच्या बाबतीत नेहमी आरोप केला जातो. त्याच्यामध्ये बहुतांश प्रमाणात तथ्य पण आहे. पण हा जो मुद्दा आपण मांडलेला आहे की लोकशाहीकरण, या लोकशाहीकरणाने नक्कीच उभारी येईल, कारण माझी भाषा कदाचित 10 घरांपुरती मर्यादित असेल तरी पण तिचं एक महत्व आहे, तिच्यामधून वाहणारी एक संस्कृती आहे, या भाषेने पकडलेला एक काळ आहे. तो काळ कदाचित 100 वर्षानंतर अस्तित्वात नसेल, परंतु या काळाचं दस्तऐवजीकरण जे आपण आता म्हणालात की तंत्रज्ञान मदत करत आहे, हे दस्तऐवजीकरण करण्यातून आपल्याला नेमकं काय साधता येऊ शकतं आणि ते कशा पद्धतीने दस्तऐवजीकरण करता येतं याबाबत सर आपण अनेक पुढाकार घेतलेलाच आहे अनेक बाबतीत, याबाबत आम्हाला ऐकायला आवडेल.
0: तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बोली भाषांचं दस्तऐवजीकरण हा विषय खूपच महत्वाचा आहे. त्याच्याबद्दल तर बोलावंच लागेल. पण मुळात मराठीच्या बाबतीत बोलायचं तर एका तज्ञाचा असा अंदाज आहे की 200 पेक्षा जास्त बोली भाषा या मराठीच्या आहेत. महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या भागात

0: त्या बोलल्या जातात. त्याच्यापैकी काहींची यादी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. शासनाने याच्याबद्दल अशी कुठली भूमिका घेतलेली नाहीये की ही एक अधिकृत यादी आहे बोली भाषांची, अशी शासनाने जाहीर केलेली नाही आणि ती करण्याची आवश्यकता पण नाही. मुद्दा असा आहे की या बोली भाषांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला डिजिटायझेशन कडे जावं लागेल. मुळात आपल्या अनेक बोली भाषांना स्क्रिप्ट नाहीये. स्क्रिप्ट नाहीये म्हणजे लिपी ठरलेली नाहीये. काही बोली भाषांची लिपी ठरलेली आहे. मराठी भाषेने पूर्वीच्या मोडी लिपीच्या जागी जेव्हा बाळबोध लिपी आली आणि बाळबोध लिपीचं रूपांतरण देवनागरी लिपीमध्ये होऊन आता देवनागरी लिपी आपण स्वीकारलेली आहे. खरं तर त्याची एक गंमत पण आहे की देवनागरी लिपी आपण 19व्या आणि 20व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात मोडीकडून आपण देवनागरी लिपीकडे आलो व्हाया बाळबोध लिपी. याचं कारण जरा विनोदी आहे, ते म्हणजे छापखान्याचा शोध लागून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात छपाई सुरू झाली आणि मराठी पुस्तकं छापण्याचं काम 19व्या शतकात सुरू झाल्यावर तेव्हा जो एक लेटर प्रेस होता तर त्याची खिळे जुळवण्यासाठी मोडीपेक्षा बाळबोध लिपी जास्त सोयीची आहे असं लक्षात आल्यामुळे बाळबोध लिपीमध्ये मोठ्या प्रमाणात पुस्तकं प्रसिद्ध व्हायला लागली आणि या बाळबोध लिपीचं रूपांतरण हे देवनागरी लिपीमध्ये झालं आणि मग स्वातंत्र्यानंतर आपण मराठी भाषेसाठी देवनागरी लिपी स्वीकारलेली आहे. तर देवनागरी लिपी मराठी भाषेची आहे तर सगळ्या बोली भाषांनी सुद्धा देवनागरी लिपीमध्ये आपलं स्क्रिप्ट स्वीकारून त्यामध्ये साहित्य निर्मिती सुरू करावी असा एक मोठा भाग आपल्या पुढे आहे. तर तो साधण्यासाठी काही प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याच्या पुढचा टप्पा असा आहे की प्रत्येक भाषेचा शब्द संग्रह हा त्याच्या मराठी आणि इंग्रजी अर्थासकट. इंग्रजी मी का म्हणतो तर जगभर ज्ञानभाषा मोठ्या प्रमाणात इंग्रजी आहे ही वस्तुस्थिती अमान्य करता येत नाही. आपण इंग्रजी बरोबरच स्पॅनिश आणि लॅटिन मध्ये आणि रशियन मध्ये सुद्धा करायला हरकत काहीच नाही, पण किमान एका परदेशी मोठ्या भाषेमध्ये आणि मराठीमध्ये अर्थ यायला पाहिजेत शब्दांचे, असे शब्द संग्रह प्रत्येक बोली भाषेचे तयार होणं हे गरजेचं आहे. आपल्या 200 पेक्षा जास्त बोली भाषांपैकी झाडी बोली, मालवणी आणि अहिराणी या 3 बोली भाषा या बलाढ्य बोली भाषा आहेत. काही प्रमाणात कोकणी याला सुद्धा आपण बोली भाषा म्हणतो, ती सुद्धा बलाढ्य आहे आणि गोवा सारख्या राज्याची ती राज्यभाषा पण आहे. या सगळ्या बलाढ्य बोली भाषांचे शब्द संग्रह काही प्रमाणात अस्तित्वात आहेत, पण इतर बोली भाषांचे शब्द संग्रह तयार करणे हे एक मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. त्यानंतरचा टप्पा येतो तो व्याकरणाचा. या सगळ्या बोली भाषांचं व्याकरण तयार होणं ही पण एक आवश्यक गोष्ट आहे आणि नंतर मग या बोली भाषांमध्ये साहित्य निर्मिती होणं हा एक भाग येतो. आता या सगळ्या डिजिटायझेशन ऑफ पर्टिक्युलर डायलेक्ट म्हणजे प्रत्येक बोली भाषेचं डिजिटायझेशन असा एक मुद्दा आहे, त्याबद्दल थोडस स्वतंत्रपणे बोलता येईल. आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर या सगळ्या बोली भाषांच्या संवर्धनाला पुरेसा अवकाश मिळेल अशी एक सहाय्यकारी भूमिका ही समाजाने घ्यायला पाहिजे. केवळ शासनाने घ्यायला पाहिजे असं मी म्हणत नाही, समाजाने घ्यायला पाहिजे. कारण भाषा निर्मिती, भाषेचा विकास आणि भाषेची घडण ही मुळी समाजच करतो, शासनाचं त्याच्यावरती फार मर्यादित अर्थाने नियंत्रण असतं. कारण शासन ठरवत नाही भाषा कशी असावी, समाज ठरवतो आणि शासन व्यवस्था अस्तित्वात येण्याच्या आधीपासून भाषा आहे आणि भाषा कशी असावी हे समाजाचं दायित्व आहे, समाज ठरवेल. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की भाषेचं अस्तित्व हेच मुळी लोकशाहीचा पुरावा आहे. त्यामुळे समाज जे ठरवतो तेच घडतं, शासन थोडंफार फॅसिलिटेट करतं एवढाच त्याचा अर्थ आहे. पण वेगळ्या वेगळ्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या बोली भाषा टिकवणं, त्याच्यामध्ये साहित्य निर्मिती होणं, शब्द संग्रह होणं, व्याकरण तयार होणं, डिजिटायझेशन होणं असे टप्पे करण्याची गरज आहे असं मला वाटतं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अभिजात मराठी भाषा सप्ताह या प्रायोजित कार्यक्रमात. अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्तानं राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.

0: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी भाषा सप्ताह. आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.
1: एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10 वाजत आहेत.

प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतशिल्प. रसिक श्रोते हो, काही सूर कानावर पडतात आणि काही सूर थेट मनात उतरतात. काही गाणी केवळ ऐकली जातात तर काही गाणी आपल्या आयुष्याचा एक सुंदर हिस्सा बनून राहतात. प्रेमाची पहिली चाहूल असो, विरहाची हळवी वेदना असो, आठवणींची ओल असो किंवा आनंदाच्या क्षणी ओठावर उमटलेले एखादे गुणगुणणे असो, हिंदी चित्रपट संगीताने आपल्या भाविश्वाला असंख्य रंग दिले आहेत. या स्वरांच्या दुनियेतील काही निवडक मनाला भिडणारी आणि काळाच्या पडद्याआड गेल्यानंतरही तितकीच ताजी वाटणारी गीते घेऊन आज पुन्हा एकदा आपण भेटत आहोत. आकाशवाणी नांदेड केंद्रावरून आपल्या भेटीला आलेला सुरेल कार्यक्रम आहे गीतशिल्प. गाणं संपत पण त्यातून उमटलेली भावना संपत नाही. सूर थांबतात पण मनात सुरू असलेली गुणगुण थांबत नाही. याच अवीट सुरांच्या सहवासात तुमच्या आठवणींना अलगद स्पर्श करत या सुंदर संगीत प्रवासात तुमचा सोबत आहे मी राम तरटे. चला क्षणभर वास्तवाच्या गडबडीतून दूर जाऊया, शब्द स्वर आणि भावनांनी घडवलेल्या या सुंदर दुनियेत हरवून जाऊया. गीतशिल्प कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत आज का गुंडाराज चित्रपटातील कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगल स्वरात समीर यांचं गीत, संगीत आनंद मिलिंद यांचं.

काही नाती काळाच्या ओघात दूर जातात पण मनातून मात्र कधीच दूर होत नाहीत. एखादी व्यक्ती आयुष्यात नसली तरी तिच्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात तशाच जिवंत राहतात आणि मग एखादं गाणं त्या जुन्या आठवणींना अलगद स्पर्श करतं. आशिक आवारा या चित्रपटातील असंच खाळवं विरहाची जाणीव करून देणारं गीत आहे उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात आनंद बक्षी यांचं, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. जोपर्यंत तू मनात आहेस तोपर्यंत मी जिवंत आहे, जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंत तू आठवणीत आहेस कारण तूच माझ्या सोबत आहेस.

गीतशिल्प कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावर. मी राम तरटे आपल्यासोबत आहे. प्रेमात काही क्षण असे असतात जे शब्दांपेक्षा नजरेतून अधिक बोलतात. कुणीतरी आयुष्यात येतं आणि मग वाटतं या जगात त्याच्यासारखं दुसरं कोणीच नाही. प्रेमाच्या याच निरागस भावनेला राहत इंदुरी यांनी शब्दात सुंदर रूप दिलंय. कुमार सानू आणि अलका यांनी त्यांच्या सुमधूर स्वरांनी साथ चढवलाय. खुद्दार चित्रपटातील हे प्रेमगीत मनाला अलगद स्पर्शून जातं. तुमसा कोई या शब्दांमध्येच आपल्या माणसाच्या असण्याचं अप्रूप आहे आणि प्रेमात हरवून जाण्याची एक गोड कबुलीही.

चला तर मग प्रेमाच्या याच नितळ भावनेत थोडं रमूया. ऐकूया कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातील राहत इंदोर यांच्या शब्दातील सुंदरगुत, संगीत अनु मलिक यांचं.

प्रेमाच्या वाटेवर कधी एखाद्या पावलांचा आवाजही मनाला वेड लावतो आणि त्या पावलांना साथ देतायत पायातल्या झांझरिया अर्थात पैंजण. प्रेम, खटाळपणा आणि तरुणाईच्या धुंदलेने सजलेले हे गीत आजही मनाला अलगद स्पर्शून जातं. गीत आहे कृष्णा चित्रपटातील आनंदराज आनंद यांचं, संगीत अनु मलिक यांचं. आपल्या दिलखेचक आवाजाने हे गीत खुलवलं आहे गायक अभिजित यांनी. प्रेमाच्या वाटेवर तुझ्या पैंजणाचा नाद माझ्या मनावरती, अधिराज्य जेव्हा गाजू लागतो तेव्हा मनात उमटतात या सुरेल भावना.

मनातलं खरं प्रेम व्यक्त करण्यासाठी घेतली जाते ती एखाद्या पवित्र नात्याची, एखाद्या श्रद्धेची शपथ. मुझी अल्लाह की कसम या गीताच्या शीर्षकातच प्रेमाची ती प्रामाणिकता दडलेली आहे. अल्लाची, ईश्वराची शपथ घेऊन आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करणार हा स्वर आहे लता मंगेशकर आणि विपिन सचदेवा यांचा. गीत सावन कुमार यांचं, संगीत महेश चिनार यांचं आणि चित्रपट सनम बेवफा. प्रेमातला विश्वास, भावना आणि आपल्या प्रिय व्यक्तीसमोर मन मोकळं करण्याची सुंदर अनुभूती घेऊन ऐकूया बेवफा सनम चित्रपटातील गीत.

रसिक श्रोते हो, गाणं संपतं पण त्यातून उमटलेली भावना कधीच संपत नाही. काही सूर कानावर पडतात, काही मनाला स्पर्श होऊन जातात आणि काही सूर नकळत आपल्या आठवणींचा एक सुंदर हिस्सा बनून राहतात. आजच्या गीतशिल्पच्या मैफलीतून आपणही अशाच काही सुरेल आठवणींच्या वाटेवरून फेरफटका मारलाय. कधी प्रेमाची हळूवार चाहूल जाणवली, कधी विराची सल मनाला स्पर्शून गेली, तर कधी एखाद्या गीताने जुन्या आठवणींच्या खिडक्या अलगद उघडल्या. संगीताची हीच तर जादू आहे. शब्द थांबतात, स्वर बोलू लागतात आणि मनाला मनाशी जोडणारा एक अदृश्य पूल तयार होतो. चला तर पुन्हा भेटूया नव्या गीतांसह, नव्या आठवणींसह आणि त्याच जुन्या आपुलकीच्या सुरांसह. तोपर्यंत मी राम तरटे आपली रजा घेतो. तुम्ही मात्र ऐकत रहा आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण, एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर. आत्ताच आपण गीतशिल्प हा कार्यक्रम ऐकलात. गीतशिल्प हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावर बोलत आहोत. सकाळची 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नितीन साळुंके लिखित अज्ञात मुंबई पुस्तकाचं कर्मशः अभिवाचन. अभिवाचनाचा आज चौथा भाग प्रसारित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. जन्मकथा गेटवे ऑफ इंडिया नजीकच्या शिवपुतळ्याची. आज ऐकूया पहिला भाग.
1: मित्रहो, गेटवे ऑफ इंडिया समोरच 21 फूट उंच चबुतऱ्यावर उभारलेला महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहिला की ऊर कसा अभिमानानं भरून येतो. समोरच्या समुद्रावर करडी नजर रोखून उभा असलेला हा भव्य उंचीचा पुतळा बघितल्यावर कुठल्याही मराठी माणसाचं मन अभिमानानं भरून न आलं तरच नवल. पण तुम्ही कधी विचार केलाय का की हा पुतळा इथे केव्हापासून उभा आहे? त्याचे शिल्पकार कोण? कोणी घडवला असेल हा? कसा साकार केला असेल? मित्र हो, कसं आहे, कुठलाही पुतळा पाहताना फक्त आपण तो बघतो, पण त्यामागचा शिल्पकाराचा अभ्यास, त्यानं ती कलाकृती साकारण्यासाठी घेतलेले परिश्रम, त्याची जिद्द आणि त्याचा कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण फारसा लक्षात घेत नाही. अहो, एवढंच कशाला, त्या पुतळ्याचं नीट निरीक्षणही आपण करत नाही. शिल्पकाराचं नावही अनेकदा आपल्याला माहिती नसतं. या सगळ्याबद्दल जाणून घेणं महत्वाचं आणि इंटरेस्टिंगही आहे. तर मित्र हो, या पुतळ्याची स्थापना दिनांक 26 जानेवारी 1961 या दिवशी या ठिकाणी केली गेली. ब्रॉन्झमध्ये घडवण्यात आलेल्या या ऐतिहासिक पुतळ्याचे शिल्पकार आहेत कल्याणचे सदाशिव दत्तात्रय उपाख्य भाऊ साठे. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याची जन्मकथा मोठीच रोमांचक आहे. पुतळा प्रत्यक्ष घडताना शिल्पकाराने अनुभवलेले कितीतरी अविस्मरणीय क्षण त्यात आहेत. त्यात थरार आहे, उत्कंठा आहे आणि आणखीही बरंच काही आहे, त्याचीच ही कथा.
0: तर कथेला सुरुवात होते ती 1959 सालातल्या मे महिन्यात महाराष्ट्र राज्याची.

0: निर्मिती अद्याप व्हायची होती. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचं आंदोलन ऐन भरात होतं. या आंदोलनात 108 जण हुतात्मा झाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या राजीनाम्यानंतर यशवंतराव चव्हाण मुंबई आणि गुजरात या संयुक्त प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून बसले. आंदोलनाच्या मागणीनुसार मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण होईल अशी चिन्ह राजकीय क्षितिजावर दिसू लागली होती. त्यानिमित्तानं महाराष्ट्राच्या भूमीवर स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा मुंबईत एखाद्या मोक्याच्या जागी स्थापन व्हावा असा समयोचित विचार मुख्यमंत्र्यांनी केला. आपले विचार प्रत्यक्षात आणण्याची पूर्वतयारी म्हणून यशवंतरावांनी सर्वप्रथम त्यावेळच्या वजनदार राजकारण्यांचा समावेश असलेली एक पुतळा समिती तयार केली. या समितीनं देशभरातल्या सर्व शिल्पकारांना पाचारण करून त्यांच्या कल्पनेतली पुतळ्याची लहान प्रतिकृती आणि प्रत्यक्ष पुतळा घडवण्यासाठी येणारा खर्च आणि लागणारा वेळ इत्यादीचं अंदाजपत्रक सादर करण्याची विनंती केली.
1: तर आता या समितीच्या आवाहनाला देशभरातल्या नामवंत आणि नवोदित अशा दोन्ही प्रकारच्या शिल्पकारांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यात भाऊ साठे देखील होते. या स्पर्धेत उतरलेले इतर शिल्पकार आणि भाऊ यांच्यात एकच फरक होता आणि तो म्हणजे इतरांच्या तुलनेत भाऊ साठे नवोदित म्हणावेत असे होते. वय अवघं 35 वर्ष, प्रथमदर्शी छाप न पडू शकणारी सडपातळ शरीरयष्टी आणि शिक्षण पूर्ण होऊन जेमतेम 10-11 वर्षच झालेली असल्यानं गाठीशी काही फारसा अनुभवही नाही, पण जिद्द मात्र मोठी. यापूर्वी त्यांनी घडवलेल्या दिल्लीतल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची जाणकारांनी केलेल्या वाखाणणीमुळे त्यांच्यात पुरेपूर आत्मविश्वास होता. तेवढ्या बळावर भाऊंनी छत्रपतींचा पुतळा घडवण्याच्या कामात उतरायचा विडा उचलला. तर सर्वप्रथम सरकारनं महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी ज्या दोन जागा सुचवल्या होत्या त्या जागांची पाहणी सुरू झाली. कोणत्याही शिल्पाच्या बाबतीत ते शिल्प ज्या ठिकाणी उभारायचं असतं त्याच्या आजूबाजूचा परिसर नेपथ्याची भूमिका बजावत असतो. ते नेपथ्य पूरक असलं तरच शिल्प उठून दिसत. म्हणून शिल्पासाठीची जागा फार महत्वाची. सरकारनं सुचवलेल्या दोन जागांपैकी एक होती मलबार हिलवर असलेल्या हँगिंग गार्डनची आणि दुसरी जागा होती ती म्हणजे गेटवे ऑफ इंडिया समोरची. हँगिंग गार्डनची जागा प्रशस्त असली तरी मुख्य शहरापासून एका बाजूला होती, त्याशिवाय उंचावर आणि दाट झाडीत दडलेली होती. पुन्हा त्या जागेशेजारीच पारशी समाजातल्या मृतांची अंतिम क्रिया करण्याचा दोखमा होता, त्यामुळे ही जागा सर्वच दृष्टीनं अयोग्य असल्याने सर्वांनीच ती नाकारली. पण त्या मानानं गेटवे ऑफ इंडियाची दुसरी जागा सर्व दृष्टीनं योग्य होती. गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारताचं प्रवेशद्वार. देश विदेशातले भारतात आलेले पाहुणे गेटवे ऑफ इंडिया पाहिला नाही तर भारत भेट पूर्णच झाली नाही असं समजतात. म्हणून पाहुणा कुठलाही असो त्याची पावलं गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने वळतातच वळतात. शिवाय समोरच एक जगप्रसिद्ध हॉटेल देखील आहे. तिथं उतरणारे पाहुणे जगभरातल्या विविध क्षेत्रातल्या प्रतिष्ठित व्यक्ती असतात. अशा व्यक्तींच्या समोर देशातल्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं, लढवय्या वीराचं, स्वकर्तृत्वावर स्वराज्य निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र देशातल्या करारी आणि शूर राजाचं शिल्प असणं योग्य होईल असंच सर्वांचं मत होतं. आणि हे ठिकाण महाराजांच्या पुतळ्यासाठी निश्चित करण्यात आलं. पहिलं आरमार बांधणाऱ्या शिवप्रतिमेची समोरच्या समुद्रावर नजर रोखलेली असणंही सर्वथैव उचित होतं.
0: शिवशिल्पाची जागा तर ठरली, पण आता प्रतीक्षा होती ती हे शिल्प साकारायची संधी कुणाला मिळणार याची. त्या काळातले सर्वच दिग्गज शिल्पकार स्पर्धेत उतरले होते. हे काम करण्याची संधी ज्या शिल्पकाराला मिळेल त्याला देशभरात प्रसिद्धी आणि प्रतिष्ठाही मिळणार होती. साहजिकच हे काम आपल्यालाच मिळावं म्हणून प्रत्येक जण हिरीरीनं प्रयत्न करत होता. शिवाय आपल्या देशात सर्वच क्षेत्र व्यापून राहिलेलं राजकारणही होतच. पुतळा घडवण्याचं कंत्राट देण्याचा अधिकार असलेल्या पुतळा समितीच्या मंडळींमध्ये राजकारण घुमू लागलं आणि समितीचे सर्वच सदस्य आपापल्या मर्जीतल्या कलावंताला हे काम मिळावं ह्यासाठी एक एक घर पुढे मागे आणि तिरकेही चालू लागले.

हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

आत्ताच आपण नितीन साळुंके लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन ऐकलं. क्रमशः अभिवाचनाचा आज चौथा भाग प्रसारित करण्यात आला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. रसिक श्रोते हो, नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी पावसाचे पाणी अत्यल्प झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्या सर्वांसमोर पाणी टंचाईचे संकट उभे टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण काळजी घेणे अत्यावश्यक आहे. पिण्याचे पाणी सर्वाधिक प्राधान्याने राखून ठेवावे. नळ सुरू ठेवणे टाळावे. नळ सुरू ठेवून पाणी वाया घालू नये. घरातील गळणारे नळ, पाईपलाईन आणि टाक्यांची तातडीने दुरुस्त करून घ्यावी. उपलब्ध पाण्याचा वापर पिणे, स्वयंपाक आणि अत्यावश्यक कामासाठीच करावा. शक्य असल्यास पावसाचे पाणी साठवून त्याचा उपयोग योग्य रीतीने करावा. पाणी उकळून किंवा योग्य पद्धतीने शुद्ध करून प्यावे. साठवलेले पाणी झाकून ठेवावे. दूषित किंवा संशयास्पद पाणी पिऊ नये. अतिसार, उलट्या, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास तातडीने आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. शेतकरी बांधवांसाठीही अत्यंत महत्वाची काळजी घेणे आवश्यक आहे. उपलब्ध पाण्यानुसारच पिकांचे नियोजन करावे. ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी आच्छादन मिल्चिंग करणे आवश्यक आहे. पाण्याची गरज जास्त असलेल्या पिकांऐवजी कमी कालावधीची व कमी पाणी लागणारी पिके निवडण्याचा विचार करावा. पिकांना गरजेपुरतेच पाणी द्यावे. अतिसिंचन टाळावं. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार पीक व्यवस्थापन करावं. शेतकरी बांधवांनो, जनावरांची काळजी घेणेही आवश्यक आहे. जनावरांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत असताना चारा उपलब्ध नसल्यास पशुधन विभागाच्या मार्गदर्शनाने चारा व्यवस्थापन करावे. जनावरांना उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण देण्यासाठी सावलीची व्यवस्था करावी, ज्यामुळे जनावरांना तहान कमी लागेल. जनावरांमध्ये अशक्तपणा, आजार किंवा पाणी न पिण्याचे लक्षण दिसल्यास तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. दुष्काळी परिस्थितीत उष्माघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत अनावश्यकपणे बाहेर जाणे टाळावे. बाहेर पडताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी. पुरेशी पाणी प्यावे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शेतात काम करणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. चक्कर येणं, डोकेदुखी, अत्याधिक घाम येणे किंवा अशक्तपणा जाणवल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. टंचाईच्या काळात गाव पातळीवरती उपाययोजना करणे आवश्यक आहे. विहीर, बोरवेल आणि सार्वजनिक जलस्रोतांचा नियंत्रित वापर करावा. पाणी गळती तातडीने थांबवावी. पाण्याचा अतिरिक्त उपसाही थांबवावा. गावातील तलाव, बंधारे, शेततळी आणि जलसाठ्यांचे संवर्धन करावे. पिण्याच्या पाण्याचा वापर इतर कामांसाठी

पाण्यासाठी होणार नाही याची अतिदक्षता घ्यावी. उपलब्ध पाण्याचे सामूहिक नियोजन करणे अत्यावश्यक आहे. सर्वात महत्वाचे, दुष्काळाच्या काळात पाणी हीच सर्वात मौल्यवान संपत्ती आहे, त्यामुळे प्रत्येक थेंबाचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. पाण्याचे पुनर्वापर आणि उपलब्ध जलस्रोतांचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. शासनाच्या पाणीटंचाई, चारा, रोजगार आणि पीकविषयक उपाययोजनाचा लाभ घेण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधणे आवश्यक आहे. चला, दुष्काळावर मात करण्यासाठी एकत्रित येऊन सामूहिकरित्या जबाबदारीनं प्रयत्न करूयात. जनहितार्थ प्रसारित आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही सकाळची 10:45 झाली आहेत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकवित आहोत वैशाली जाधव आणि सहकारीने गायलेली लोकगीतं.

आत्ताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमातून वैशाली जाधव आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील लोकगीत ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
6: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. प्रसारित करीत आहोत NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत सूर्य तोगावकर यांच्या स्वरातील पारंपरिक बालगीत, संगीत वर्षा भावे यांचं.

आपल्याला बालपणीच्या आठवणीत रमवणारं हे गीत होतं सूर्य तोगावकर यांच्या स्वरातील पारंपरिक. रसिक श्रोते, चिमणा चिमणीचं लग्न हे गीत आपल्याला केवळ बालपणाच्या आठवणी देत नाही तर चिमणा चिमणीच्या संवर्धनासाठी सुद्धा आपण पुढाकार घेतला पाहिजे असा संदेश देतो. अलीकडच्या काळामध्ये तांत्रिक युगाने अनेक पशु पक्ष्यांच्या अस्तित्वावरच घाला घातलाय, त्यामुळे नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. चला तर मग चिमणा चिमणीचं केवळ गाण्यामधून आपल्याला ऐकून समाधान होण्याऐवजी आपण पक्ष्यांचंही संवर्धन करूया या अपेक्षेसह मिश्र संगीताच्या कार्यक्रमात. यानंतर ऐकत आहोत पंडित अजित कडकडे यांच्या स्वरातील अमृतराय यांची गवळण, संगीत विलास पाटील यांचं.

यानंतर ऐकत आहोत किशोर कुमार आशा भोसले यांच्या स्वरातील अंजान यांचं हिंदी भक्तिगीत, संगीत नदीम श्रवण यांचं.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरातील हिंदी भक्तिरचना। या रचनेवरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत। रसिक श्रोते हो, दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यामुळे पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आज आत्ता आणि या क्षणापासून पाण्याचे व्यवस्थित नियोजन करायला विसरू नका। आवश्यक तेवढाच पाण्याचा वापर करा। शेतीमध्ये जास्त पाणी लागणारी पिके घेऊ नका। पिण्याचे पाणी आरक्षित ठेवण्यासाठी शासनाने आदेशित केले आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा वापर योग्य रीतीने करा। पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याची आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे। आज पाणी वापराचे नियोजन केलं तर उद्या आपल्यासाठी, आपल्या कुटुंबियासाठी आणि आपल्या समाजासाठी पाणी उपलब्ध असेल। चला तर मग पाण्याचे योग्य नियोजन करूया, येणाऱ्या संकटावर सामूहिकरित्या जबाबदारीने मात करूया।

एफ एम बियाँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळची 11:59 झाली आहेत. यानंतर दुपारी ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींना नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे अजय शेलार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: रोहित रोहित जरा इकडे ये ना.
1: आलो आलो.
2: आवाजावरून तरी वाटतंय काहीतरी चौकशी होणार माझी.
0: चौकशी वगैरे नाहीये, एक साधा प्रश्न आहे. गेल्या वर्षी घटस्थापनेसाठी वापरलेला कलश तो कुठे ठेवला?
2: कलश?
0: हो कलश. इतका काय विचार करायचा?
2: नाही विचार करत नाहीये, आठवण्याचा प्रयत्न करतोय. कारण मागच्या वर्षी नवरात्र संपल्यावर आपण सगळं सामान आवरलं होतं.
0: अर्थात?
2: आणि कलश त्याच सामानामध्ये ठेवला असेल ना.
0: फक्त तो सामानाचा डबा कुठे ठेवला ते विचारायचं.
2: अरे हो तो डबा.
0: आता आठवलं का तुला?
2: थोडस थोडस. हा
0: थोडस म्हणजे
2: डबा आहे कुठेतरी आहे.
0: रोहित.
2: अगं सुखदा, तू एवढं चिडतेस कशाला? वरच्या कपाटामध्ये वगैरे असेल.
0: वरचं कपाट मी कालच उघडलं. तिथे फक्त दिवाळीची सजावट आणि तुझे जुने कागद आहे.
2: ते माझे महत्वाचे आहेत हा कागद.
0: गेल्या 3 वर्षापासून हे कागद कधीतरी उपयोगी पडतील असं म्हणतोयस. अजून तरी त्याचा काही उपयोग झालेला नाही.
2: तुला कळत नाही सुखदा, उपयोग झाला तर ते कागद महत्वाचे ठरतील.
0: आणि उपयोग नाही झाला तर?
2: मग ते माझ्या आठवणी.
0: वा, वस्तू ठेवण्यासाठी तुझ्याकडे प्रत्येक वेळेला नवीन कारण तयार असतं.
2: आता तू एवढं शोधून सुद्धा कलश सापडला नाही म्हणजे माझी पद्धत बरोबर असण्याची शक्यता आहे.
0: ठीक आहे तू शोध.
2: म्हणजे काय?
0: म्हणजे आता तुझी परीक्षा.
2: बरोबर. पण एक वाटे बुवा, कलश मिळाला तर त्याचं श्रेय मला.
0: आणि मिळाला नाही तर?
2: नवीन घेऊ.
0: वा, म्हणजे शोधण्याआधीच पर्याय तयार आहे की?
2: पर्याय तयार म्हणजे संसार म्हटलं की पर्याय तयार ठेवावेच लागतात असे.
0: तर शोध आधी. बघ जरा.
2: हे बघ हे बघ हे बघ.
0: काय काय मिळालं?
2: अगं तुझी जुनी वही.
0: माझी?
2: हो. पहिल्या पानावर काहीतरी लिहिलंय.
0: बघू दे.
2: अच्छा कविता आहे? कॉलेजच्या दिवसातली कविता.
0: अरे माझी वही अजून इथे आहे.
2: असू दे कलश सापडला नसेल पण खजिना सापडलाय.
0: ठेव ती, बाकी नंतर पाहू, आधी कलश.
2: पण एक गोष्ट सांगतो ना सुखदा, आज आपण कलश शोधायला सुरुवात केली नसती तर ही वही पुन्हा सापडलीच नसती.
0: म्हणूनच कधी कधी घर आवरण्याच्या निमित्ताने जुन्या आठवणीही बाहेर येतात. बघ.

0: आज कलश शोधता शोधता कविता सापडली.
1: आणि कलश काही अजून सापडला नाही.
0: पुन्हा त्याच मुद्द्यावर आलास.
1: हो, कारण जबाबदारी माझ्यावर टाकलीस ना.
0: बरं, पण मग आता हा जो डबा आहे तो उघड बरं. बघ बघ ह्याच्यात काय.
1: हो अगं, याच्यामध्ये दिवे.
0: अरे तो दुसरा बघ डबा.
1: याच्यामध्ये हाय बघ, नवरात्राची जुनी सजावट दिसतीये
0: आणि
1: फुलांची माळ आहे.
0: गेल्या वर्षी आपण हीच लावली होती.
1: हो, आणि त्यावेळी मुक्ता फुलांची माळ स्वतः लावणार होती असं म्हणायची.
0: शर्वरीच्या मागे लागली होती.
1: आता मुक्ता मोठी झाली ना.
0: हो, ज्युनियर केजी म्हणजे मोठीच म्हणायची. पण तिच्या छोट्या हाताने लावलेली ती माळ अजून आठवते मला.
1: खरंय, मुलं मोठी होतात आणि आपल्याला कळत सुद्धा नाही. आणि म्हणून सणांच्या निमित्ताने त्यांचे फोटो आठवणी सगळं आपल्याला आठवतं.
0: खर तर फोटो काढण्यापेक्षा तिच्या सोबत बसून गप्पा मारायला जास्त वेळ द्यायला हवा. खरं की नाही?
1: अगदी.
2: कुणी आहे का घरात?
1: हो, या या, आवाज ऐकूनच कळलं.
2: म्हणजे?
1: नाही, कसं आहे की तुझ्या आवाजामध्ये असा एक आत्मविश्वास असतो.
2: आत्मविश्वास असलाच पाहिजे, नाहीतर लग्नानंतर टिकणं कठीण आहे.
0: अरे बापरे, आज आल्याला एकदम लग्नावर भाषण सुरू आहे.
2: नाही, अनुभव आहे तो.
0: बरं, शर्वरी कुठे आहे?
2: येते. एक ऑफिसचा फोन होता, मी म्हटलं तू तुझं काम संपवून ये, मी आधी निघतो.
1: म्हणजे आज पुन्हा तूच आधी?
2: हो, पण यावेळी मी खरंच वेळेवर आलोय.
0: म्हणजे तुझ्या घड्याळातली वेळ की आमच्या?
2: माझ्या घड्याळात बरोबर आहे, तुमचं माहित
1: नाही. तुझं घड्याळ चुकीचं दिसतंय.
2: बरं, विषय बदलूया. तयारी कुठपर्यंत आली आहे?
0: नवरात्रीची तयारी ना, कलश शोधतोय आम्ही.
2: अजून?
1: अरे अजून म्हणजे तू मदत करणार आहेस का सांग मला.
2: नक्की.
1: हा मग ये.
2: पण आधी चहा मिळेल?
1: चहा? मला वाटलंच तू आधी चहा मागणार.
2: अरे माणूस काम करण्यापूर्वी ऊर्जा घेतो आधी.
0: ऊर्जा घेतो मग तसा चहा सुद्धा करून घे आणि मग काम.
2: हे घर म्हणजे ना खरोखर लोकशाही आहे.
1: हो हो, इथे सुखदाचं सरकार आहे, लोकशाही.
0: आणि तू विरोधी पक्ष?
2: आणि मी स्वतंत्र उमेदवार.
1: जो प्रत्येक वेळी शेवटी सत्ताधाऱ्यांसोबतच जातो.
2: हे बघ, परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो.
1: हो का?
3: काय एवढं काय चाललंय, केवढा आवाज येतोय तुमचा बाहेरपर्यंत?
2: काय नाही, माझ्या विरुद्ध कट करतायत हे दोघं.
3: हा मग मी योग्य वेळी आले.
2: हो हो हो,
1: अगदी अगदी. म्हणजे तू नवऱ्याची बाजू घेणार असशील.
3: आधी काय झालं ते सांगा.
2: मला काही सांगायचं नाहीये.
3: म्हणजे नक्की काहीतरी झालंय?
1: तुझा नवरा ना आज स्वतंत्र उमेदवार आहे म्हणे.
3: ते तर तो रोजच असतो.
2: पाहिलं, बायकोनं सुद्धा मान्य केलंय.
0: शर्वरी, काय ग तुझं ऑफिसचं काम संपलं का?
3: जवळपास. खरं सांगू, या आठवड्यात काम खूप आहे. पण नवरात्र सुरू होण्याआधी घरातली तयारी करायची आहे म्हणून वेळ काढतेय.
1: वा, आणि हेच तर कठीण असतं ना. म्हणजे काम सांभाळायचं, घर सांभाळायचं, स्वतःचा वेळ यामध्ये कुठे जातो कळत सुद्धा नाही.
3: हो ना, कधी ऑफिसमध्ये बसून घराचा विचार असतो आणि घरी आल्यावर ऑफिसचा.
2: म्हणून मीला नेहमी सांगतो, घरात आल्यावर ऑफिस बंद.
3: तू सांगतोस पण स्वतः मोबाईल वर काम बघत असतो.
2: बघ, माझं काम वेगळं आहे.
3: प्रत्येक नवरा हेच म्हणतो.
0: बरं बरं, आता खरंच कामाला लागूया का? म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी सगळं नीट असायला हवं.
3: चला, फुलांची सजावट मी करते. मुक्ता आली की तिलाही थोडं काम देऊ.
2: थोडं?
3: हो, तिला सगळं स्वतः करायचं असतं. गेल्या वेळी तिने फुलांची माळ स्वतः लावायचा हट्ट केला होता.
1: आणि यावेळी आपण तिला रांगोळीच्या जवळ बसवूया.
0: पण रंग हातात घेऊन सगळीकडे पसरवणार नाही ना ती?
3: ते सांगता येत नाही.
2: अरे मुलांना सांगितलं ना की रंग इथेच ठेवायचे, की त्यांना नेमकं तिथेच ठेवायचे नसतात.
1: आता हा अनुभव कुठून आला?
2: माझ्या बालपणातून.
1: म्हणजे तूही तसाच होत असत?
2: मी खूप शांत होतो बघ.
1: काय?
3: खोट.
2: पुरावा?
3: तुझ्या आईकडे.
2: आता ती सुद्धा माझ्या विरुद्ध साक्ष देईल.
0: बरं, मी काय म्हणते, मी रांगोळी काढते. यावेळेला आपण पारंपरिक पद्धतीची करूया, फार मोठी आणि गुंतागुंतीची नको. घराच्या दाराशी साधी सुंदर रांगोळी पुरेशी.
1: आणि मी काय करायचं?
0: तू कलश शोधायचा.
1: ठीक आहे ठीक आहे, ही जबाबदारी मला मान्य.
2: मी तुझ्यासोबत येतो बघ.
1: पण तू आलास ना तर शोधण्यापेक्षा गप्पा जास्त होती.
2: अरे गप्पा करत करत शोधू आपण, सापडतात वस्तू.
0: तुमचं दोघांचं काम म्हणजे घरातली कोणतीही वस्तू शोधण्यापेक्षा तिच्याशी संबंधित 5 जुन्या आठवणी शोधणं.
1: हो हो, पण त्या आठवणी सुद्धा महत्वाच्या असतात म्हटलं.
0: आणि वस्तू ही?
2: हा डबा बघ.
1: उघड उघड उघड.
2: उघडलाय.
1: काय त्यात? बघ,
2: जुने फोटो आहेत.
1: अरे वा,
2: हे बघ हे बघ हे बघ. शर्वरी आणि तू लहानपणीचे बघ.
1: अरे माझ्याकडे दे, माझ्याकडे दे.
2: थांब थांब, हा फोटो भारी आहे बघ.
1: कोणता बघू दे?
2: तू बहुधा शाळेच्या कार्यक्रमात उभा आहेस आणि शर्वरी तुझ्या मागे चेहरा करून उभी आहे.
0: म्हणजे कसा

0: काय तिला फोटो काढायला आवडायचं नाही ना, म्हणून तसा चेहरा केलाय.
1: आणि आता फोटो काढायला आवडतात.
0: हो, काळ बदलला,
1: माणसंही बदलतात.
0: हो, पण सवयी मात्र बदलत नाही ना.
1: जसं
0: आता जसं म्हणजे तुझ्या बाबतीत सांगायचं तर तुझं वेळेवर नाही येणं
1: पुन्हा तेच.
0: नाही, तुझ्यामुळे आठवण झाली रे.
1: बरं, फोटो ठेव, शरूरीला दाखवूया.
0: थांब थांब थांब, हा फोटो पाहून ती आपल्याला दोघांनाही घराबाहेर काढेल.
1: मग कलर शोधण्यापूर्वी फोटो परत ठेव.
0: हा, तेच बरं होईल.
2: काय लपवताय काय?
0: काही नाही, काही नाही.
2: दाखव दाखव.
1: फोटो आहेत.
2: नाही, दाखव तरी सुद्धा.
1: असू दे ना.
2: मग नक्कीच माझा फोटो असणार.
0: हो, हा बघ, हा बघ, तुझाच फोटो. हा बघ, हा बघ.
2: अरे देवा, हा कुठे सापडला?
1: तुमच्या घरातल्या इतिहास विभागात.
2: आणि रोहित दादा बघ, तू किती बारीक होतास दादा.
0: हो, आणि तू किती शांत होतीस बघ.
2: मी
1: हा फोटोच पुरावा आहे.
2: तुम्ही दोघं मिळून मला चिडवताय ना.
0: अरे, बहिणीला चिडवलं नाही तर घरातली परंपरा तुटणार नाही का?
2: असू दे, असू दे. बरं, फोटो ठेवा, पण हा मला हवाय.
1: तुला देतो, पण आधी कलश शोधू चल.
2: अजून नाही सापडला?
0: नाही सापडला ग.
2: मग तुमची शोध मोहीम अजून सुरूच आहे.
3: या कलशाच्या निमित्ताने जुन्या आठवणी बाहेर आल्या.
2: आणि कलश
0: अजून नाही.
1: पण काळजी करू नका, आम्ही उद्या पुन्हा शोधू.
3: उद्या पुन्हा?
0: हो, मग आज झालं ना शोधून, खूप शोधलं.
3: आज तुम्ही शोधलं का? आज फोटो पाहिलेत
1: दोन्ही.
0: आता फोटो पाहणं हा सुद्धा शोधाचाच एक भाग नाही का?
3: तुम्हाला दोघांना ना कोणतंही काम दिलं तरी तुम्ही एकमेकांचं समर्थन करत राहाल.
0: मग तेच तर आमचं कौशल्य आहे.
2: पण खरं सांगायचं तर आज बरं वाटलं.
3: का ग? का का?
2: रोजचं आयुष्य इतकं वेगवान झालंय की आपण सगळे एकत्र बसलो तरी कुणाच्या हातात फोन, कुणाच्या डोक्यात ऑफिस, कुणाला कुठे जायचं असतं. आज काही वेळ तरी आपण फक्त बोललो.
3: आणि म्हणूनच मला सण आवडतात.
0: आणि मला वाटतं सणांचं हेच खरं कारण असावं, नाही का?
1: आणि प्रसाद.
3: म्हणजे मोहितसाठी प्रसाद फार महत्वाचा, बरं का?
1: माणूस आधी पोटानं आनंदी झाला की मनानंही मग नंतर आनंदी होतो. म्हणून
0: याचा जीवन मंत्र असणार असं वाटतंय.
1: अजून दोन तीन मंत्र आहेत माझे. बघ, पण ते सगळे खाण्याशी संबंधित आहे, बरं का?
0: वा वा वा,
2: मला आधीच माहित होतं.
3: मला की नाही एक गोष्ट सांगायची.
0: हो, सांग आता, तू पण सांग काहीतरी.
3: मला काय वाटतं, घटस्थापनेच्या दिवशी पूजा झाल्यानंतर आपण सगळेजण एकत्र बसूया पूजेनंतर, चालेल?
2: हो, मलाही आवडेल.
1: मला तर नेहमीच आवडतं.
0: हो, तुला बसायला आवडतं, बसून राहायला, उठायला आवडत नाही.
1: हे माझ्यावर अन्यायकारक आरोप आहेत, बरं का रोहित?
3: अरे थांबा रे, सणाच्या दिवशी आपण काम करतो, पूजा करतो, फोटो काढतो आणि लगेच आपल्या दुसऱ्या कामांसाठी निघून जातो. पण या सगळ्यानंतर थोडा वेळ निवांत बसून बोलणं राहून जातं.
0: करेक्ट. म्हणजे प्रत्येकाने आपण काहीतरी सांगूया त्या निमित्ताने.
2: म्हणतोय हे तू? हा,
0: म्हणजे एखादी आठवण असेल, एखादं गाणं म्हणेल कोणी, किंवा एखादा मजेशीर प्रसंग सांगेल मोहित.
2: आणि ऑफिसच्या गोष्टी नाही.
1: मग माझ्याकडे बोलायला काय उरतंय?
2: तुझ्याकडे माझ्याबद्दल बोलण्यासारखं बरंच काही आहे.
1: पण त्यामुळे मी अडचणीत येईल ना.
0: मी ना एक गाणं म्हणणार.
3: तू गाणं म्हणशील आणि आम्ही ऐकू.
0: हो.
3: पण त्याच्यासाठी सगळ्यांना मानसिक तयारी करावी लागेल.
0: इतका काही मी वाईट गात नाही.
2: आवाज चांगला आहे, पण गाणं सुरू झाल्यावर तू स्वतःच्या तालात जातोस.
0: म्हणजे कलाकाराला स्वातंत्र्य हवं की नको?
3: बरोबर. पण ते सगळं स्वातंत्र्य वगैरे घटस्थापनेच्या दिवशी.
0: हो हो, पक्का शब्द.
2: मला लहानपणी नवरात्र म्हणजे फक्त घरातला उत्साह वाटायचा. नवीन कपडे, रांगोळी, फुलं आणि आरती. पण आता त्याकडे वेगळ्या नजरेने बघते.
3: अरे वा, कसं काय ग?
2: आधी सगळं आपोआप होतं, मोठी माणसं करत होती आणि आपण फक्त त्यात सहभागी व्हायचो. आता कळतं त्या सगळ्या मागे किती वेळ, किती श्रम आणि किती प्रेम असतं ते.
0: खरंय, कारण आपण मोठे झाल्यावर लक्षात येतं की आई वडिलांनी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी किती मोठ्या होत्या.
1: हो ना, मला आईचा एक किस्सा आठवला बघ.
2: हा, खाण्याचा असेल.
1: नाही, प्रत्येक वेळी ते नसतं का बाई?
2: खरंच?
1: हो, यावेळी बघ, यावेळी नाहीये तसं. आमच्या घरी नवरात्रात सगळ्यांना सकाळी लवकर उठवायची पद्धत होती. आम्ही उठायचो पण पांघरून घेऊन परत झोपायचं.
0: छान छान छान. म्हणजे ही तुझी आजची सवय तेव्हापासूनची येत.
1: हो, काही परंपरा जपाव्या लागतात. पण खरंच सांगतो, आई सकाळी उठून घर आवरायची, देवघर सजवायची, तेव्हा त्यातलं काही कळत नव्हतं. आता आठवलं की वाटतं आपण त्यावेळेला थोडं जास्त तिच्यासोबत बसायला हवं होतं रे.
3: आणि म्हणूनच कदाचित हे सण आपल्याला पुन्हा तिथे घेऊन जातात.
0: आणि आपण आता आपल्या पुढच्या पिढीसाठी त्या आठवणी तयार करतो.

0: आणि म्हणूनच मुक्ता छोट्या छोट्या गोष्टी करते तेव्हा मी तिला थांबवत नाही. घरात फुलं पडली, रंग सांडले तरी चालतील, पण तिला त्या दिवसाची आठवण राहिली पाहिजे.
1: घर पुन्हा साफ करता येतं,
2: पण बालपण पुन्हा नाही आणता येत ना.
3: वा रोहित, किती छान बोललास तू.
2: मग कधी कधी मला छान बोलता येतं म्हटलं. सुखदा,
3: काय काय काय झालं?
2: मिळाला मिळाला.
3: काय
2: कलश?
3: कुठे होता?
2: अगं तुझ्या कपाटाच्या वरच्या बाजूला होता.
3: माझ्या? अरे मी तिथे पाहिलं होतं.
2: पण तू नीट पाहिलं नव्हतंस.
3: थांब थांब मी आले. बघू दे मला. अरे हो, हा तर इथेच आहे.
2: सांगितलं होतं ना.
3: पण तूच ठेवला होतास ना.
2: मी कुठे ठेवला होता?
3: मागच्या वर्षीच्या फोटो मध्ये दिसतोय तूच कलश वर ठेवतोय.
2: काय काय म्हणजे काय?
3: कालपासून आपण सगळे ज्याचा शोध घेत होतो तो तूच तिथे ठेवला होता.
2: हो हो, मला आत्ता आठवलं.
3: तुला आत्ताच का आठवलं?
2: म्हणजे स्मरण शक्तीला योग्य वातावरण मिळण्याची गरज असते ना.
3: बरं, चला आता सणाची तयारी सुरू होईल.
2: तयारी सुरू होईल आणि माझं नाव इतिहासातून वाचेल.
3: वाचलं वाचलं.
0: काय मंडळी, कलश सापडला म्हणे?
2: माझ्या प्रयत्नांमुळे.
3: वा, तुझ्या प्रयत्नांमुळे नाही, तुझ्या विस्मरणामुळे.
1: म्हणजे शेवटी वस्तू सापडली पण कथा मोठी झाली.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका अपुलकिया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं अजय शेलार यांनी आणि यात सहभागी झाले होते मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे.

0: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत आम्ही साऱ्या जणी डॉक्टर विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. तो ज्या समाजात राहतो, घडतो आणि पर्यायानं सामाजिक बदलही काळानुरूप घडवून आणतो, ज्याकडे निश्चितच काळाची गरज म्हणून पाहिलं जातं. जगात, भारतात आणि महाराष्ट्रात महिलांनी सामाजिक कार्य, शिक्षण आणि सुधारणांमध्ये ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. त्यांच्या या योगदानाचा वसा आजही अनेक सामाजिक कार्यकर्त्या खंबीरपणे हाताळताना दिसतात. त्यातलंच एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे. नमस्कार विंदाताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: डॉक्टर विंदा भुसकुटे यांचा थोडक्यात परिचय करून देते. त्या स्वतः एमए आहे, तसंच त्यांनी पीएचडी डॉक्टरेट ही पदवी संपादन केली आहे मराठी या विषयामध्ये. शिक्षण क्षेत्रातला त्यांचा अनुभव हा 45 वर्षांचा आहे. संयुक्त महिला मंडळ डोंबिवली तसंच मातृमंदिर याच्या त्या अध्यक्ष आहेत. या संस्थेशी संलग्न असलेल्या डोंबिवली महिला महासंघाच्या त्या कार्यकारिणी अध्यक्ष आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन अनेक

0: पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जेवढी होईल तेवढी मदत त्या आज करतायत. महिलांनी महिलांसाठी चालवलेली संस्था म्हणून संयुक्त महिला मंडळ याकडे पाहिलं जातं आणि यावर्षी या मंडळाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. पण जेव्हा स्थापन झाली तेव्हा आणि ती आतापर्यंत वाटचाल नेमकी कशी होती हे आम्हाला तुमच्याकडनं सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल.
1: 1965 साली संयुक्त महिला मंडळाची स्थापना झाली. ती डोंबिवलीतल्या काही मान्यवर संस्थांमधले पदाधिकारी त्याचप्रमाणे सामाजिक कार्य करण्याची ज्यांची आवड होती अशा या महिला एकत्रित येऊन आपण रेग्युलर गाणी म्हणणं किंवा पिकनिक काढणं किंवा उगाच गप्पा मारण्यासाठी एकत्रित येण्यापेक्षा काहीतरी चांगल्या कामाची सुरुवात आपण करू शकतो आणि आपली ताकद प्रचंड आहे. हे जेव्हा त्यांच्या काही गोष्टींवरनं घटनांवरनं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा संयुक्त महिला मंडळाची स्थापना झाली. आणि या स्थापनेमध्ये त्यांनी सुरुवातीला अन्याय अत्याचाराने पीडित झालेल्या महिलेला 24 तासात तिला साथ कशी देता येईल, तिला आधार कसा देता येईल याच्यावर अगोदर काम केलं. त्यामुळे कुठल्याही महिलेला संयुक्त महिला मंडळाचं दार उघडं होतं की ती स्वतःला एकटं समजत नव्हती. बरं, तिथे येऊन तिचं इथेच काम थांबत होतं का? नाही. तर तिला तिच्या पायावर उभं करणं, मग ते कशा पद्धतीने, तिला शिकायची आवड असेल तर शिक्षण अवेलेबल करून देणं, तिला जर नोकरी करायची असेल तर तिची क्षमता बघून तिला नोकरी शोधण्याचा प्रयत्न करून देणं, तिची जर इच्छा असेल की बाबा मला काउन्सिलिंग करून परत मला माझा संसार करायचा आहे तर त्या दृष्टिकोनातनं तिच्या पाठीशी उभं राहणं. इतकंच नाही तर ती जर म्हणाली की बाबा मला काहीच हे करायचं नाहीये तर मला माझं लग्न करून आता या वयामध्ये सेटल व्हायचंय, तर अशाही पद्धतीने आम्ही संस्थेकडनं लग्न लावून दिलेले. सांगायला खूप छान वाटेल की आतापर्यंत 36 लग्न आम्ही लावून दिलेली आहेत. यशस्वी परिवार खूप मोठा आहे आणि त्याचबरोबर आमचा जो जोर आहे तेव्हाही होता आणि आताही आहे की कुटुंब संस्था बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून, महिलेने आत्मनिर्भर व्हावं या दृष्टिकोनातनं शिकवणी वर्ग, योगा वर्ग, संगीत वर्ग, भजन वर्ग, त्याचप्रमाणे नृत्य, वेगवेगळ्या शिकवणी, वेगवेगळ्या पद्धतीने ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा आणि स्वतःचा चरितार्थ चालवावा किंवा आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा.
0: नक्कीच. आणि असे विविध उपक्रम खरं तर राबवले जाऊ लागले. एका छताखाली हे सगळं होणं खूप गरजेचं होतं. ह्याच्यातून मातृमंदिराची संकल्पना पुढे आली.
1: अगदी.
0: तर त्याचं तेव्हाचं स्वरूप आणि आत्ताचं स्वरूप नेमकं कसं आहे आणि ह्याच्यामुळे अनेक जणींना खूप हातभार लागला संसाराला, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहताना सुद्धा, तर त्याबद्दल आता आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल.
1: संसाराला हातभार तर नक्कीच लागला. आमच्या बाजूलाच मिडल क्लास असा एक वर्ग आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच अशी काही स्त्री त्या ठिकाणी काम करते की ती 2 तास मुलाला आमच्याकडे सन्मानाने ठेवते, 4 तास आणि जाऊन धुणं भांडी घरकाम जे जे काही आवश्यक असेल ते ती करते, 4 तासाने परत येऊन आपल्या मुलाला घेते आणि आपल्या घरी जाते. म्हणजे त्या काळामध्ये आम्ही 10 रुपये असा माफक किंवा काही नाही, कारण की काही ना काहीतरी तर घेतलंच पाहिजे, कारण की शेवटी इमारतीचा मेंटेनन्स आणि ह्या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या असतात. तर अशा पद्धतीने तळागाळापासून उच्चभ्रूपर्यंत ती संस्था प्रत्येक स्त्रीला आपलं घर वाटेल, माहेर वाटेल या दृष्टिकोनातनं काम करत होती. तर तेव्हाची जी काही नजर होती ती सन्मानाने आपल्या मैत्रिणींना, आपल्या मुलींना, आपल्या बहिणींना वागता यावं आणि समाजामध्ये प्रतिष्ठित अशी नजर तिला प्राप्त व्हावी या दृष्टिकोनातनं संस्था काम करत होते. आता कामाची बऱ्यापैकी बदल झालेला आहे. पैसा हा प्रत्येक ठिकाणी भाग येतो आणि आजपर्यंत आम्ही कधीच कमाई न बघितल्यामुळे संस्था आहे तिथेच राहिली, त्याचं स्वरूप आम्ही कमी केलं. आता फक्त त्या ठिकाणी निराधार महिला आणि वर्किंग वुमेन्स हॉस्टेल हे त्या ठिकाणी चालू आहे, ज्या ठिकाणी 40 महिलांची राहायची व्यवस्था आहे. आणि त्याचबरोबर आपले गिफ्टेड चाइल्ड आत्ममग्न मुलांसाठी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं. मोठ्या प्रमाणात खेळणी घर मुलांना अवेलेबल करून दिलं जातं की जेणेकरून प्रत्येक घरामध्ये प्रत्येक खेळणी

0: आणूनच घेतली जाते विकत असं नाही, तर भाड्याने पण देवाणघेवाण त्या ठिकाणी केली जाते. त्याच्यानंतर प्रेग्नंट असलेल्या म्हणजे सामाजिक गरज बघून की बाबा ही सुरुवात कुठून होते, तर ही प्रेग्नन्सीपासून होते की संस्कारक्षम आपल्यावर संस्कार जर लहानपणापासून जर झाले तर नक्कीच ते बदल होतात. काय काय बघितलं जावं काय नाही, तर कुमारवयीन मुलांच्या दृष्टिकोनातनं सुद्धा आता आम्ही ते संस्कार वर्ग सुरू केलेले आहेत. आणि नक्कीच चांगला देशभक्त देशाला कसा मिळवून देता येईल, सशक्त विचारांचा प्रबोधनाकडे झुकणारा जितक्या लवकरात लवकर आणि चांगल्या चांगल्या पद्धतीने घडवता येईल तसा प्रयत्न संस्थेचा चाललेला आहे.
1: नक्कीच. आणि इतकं विधायक काम तुम्ही एवढ्या पुढाकार घेऊन करत आहात आणि हे एका माणसाचं काम नाही, अनेक मंडळी यासाठी एकत्रित येणं खूप गरजेचं आहे असा विचार मांडला गेला आणि त्याच्यातून मग डोंबिवली महिला महासंघ हा स्थापन झाला.
0: हो नक्की. या ठिकाणी मला एक सांगायची इच्छा होईल की संयुक्त महिला मंडळामध्ये सुद्धा सुरुवात जी झाली ती लेखिका मुक्ता केणेकर, स्वातंत्र्य सैनिक सिंधुताई भुसकुटे, सुशीला रानडे, लीलाताई पंडित, निर्लेकर, कुसुमताई पवार, मंगलाताई कुलकर्णी, ज्योती पाटकर अशा अनेक मान्यवरांचे किती जणींचे 50 वर्षाची ही सगळी वाटचाल आहे. बोटावर मोजणारी नावं घेऊन चालणारच नाही, तर हे फक्त नेतृत्व करणारे लोक होते. यांनी आतापर्यंत ही संस्था अतिशय नावारूपाला आणली आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्याग केला, स्वतःच समर्पण केलं स्वतःचं आयुष्य आणि अशा पद्धतीने संस्था नावारूपाला आणली. अजून एक महत्वाचं म्हणजे की हे सगळं काम करत असताना माझीच मैत्रीण जयश्री कर्वे जी चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि तिला फार मनापासून इच्छा होती की आपण अशा पद्धतीने काही कामकाज करावं. नो डाऊट तोपर्यंत संयुक्त महिला मंडळाला 35-40 वर्ष झाली होती आणि नंतर जयश्रीने हा विचार काढला, तर मी म्हटलं की 1+2 ऑलरेडी ह्या संयुक्त महिला मंडळ उभं आहे, नक्कीच तू तुझ्या विचारांनी जर काढत असेल तर मी पण तुझ्या बरोबर आहे. तर तसंच जयश्रीने सुद्धा आपल्या बरोबर 8 संस्थांना बरोबर घेतलेलं आहे आणि अतिशय जोरात जोरकसपणे त्या ठिकाणी काम सुरू आहे. सांगायला नक्कीच अभिमान वाटतो की त्या ठिकाणी जयश्री कर्वे ही संस्थापिका आहे, मी अध्यक्ष म्हणून तिथलं काम बघते. इतकंच नाही तर रायकर, नेत्रा फडके, सई बने, ऍडव्होकेट तृप्ती पाटील, ऍडव्होकेट मनीषा तुळतुळे, शिल्पा कशेळकर अशा अनेक चांगले, मीना गोडखिंडी, ललिता छेडा असे अनेक लोक एकत्रित आले आणि डोंबिवली महिला महासंघाची स्थापना झाली. आणि इकडे सुद्धा संयुक्त महिला मंडळामध्ये सुद्धा अनुराधाताई तेव्हा अध्यक्ष म्हणून काम करत होत्या, आरती मुनीश्वर त्या आमच्या चिटणीस म्हणून काम करतात आणि शैला भोंजाळ, परत ओंकार शाळेच्या प्रिन्सिपल अनुजा सावंत, ज्ञान मंदिरच्या प्रिन्सिपल संगीता पाखले, आम्ही सगळ्या एकत्रित येऊन संयुक्त महिला मंडळाचं काम करतो. अन्याय अत्याचाराने अर्ध्या रात्री सुद्धा पीडित झालेली महिला जेव्हा येते तेव्हा तिला अंडर 1 रूफ आम्ही फ्री लीगल ऍडवाइस देतो, फ्री मेडिकल चेकअप होतं आणि फ्री काउन्सेलिंग होतं.
1: बर,
0: तिच्या इच्छेनुसार तिला जी आपल्याकडनं मदत हवी ती तिला अवेलेबल करून दिली जाते. नक्कीच विचार बदलले जातात, त्यामुळे 25-30 वर्षा अगोदरचा कालावधी आत्मसन्मानाने महिलेला घराच्या बाहेर कसं पडता येईल आणि जगता येईल याचा विचार केला जात होता. आणि आता मात्र आपली लहान मुलं कशा पद्धतीने त्यांचं स्वातंत्र्य मनापासून उपभोगू शकतील किंवा आई वडील सुद्धा त्यांना कितपत वेळ देऊ शकतील अशा पद्धतीचं आत्ताचं वातावरण झालेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये डिवोर्स केस आली की आम्ही विचार करायचो की बाबा नकोच, डिवोर्स द्यायचाच नाही, कुटुंब संस्था बळकट झाली पाहिजे. आता काही तसं बदललंय का? तर कुटुंब संस्था बळकट झाली पाहिजे हा जरी ग्रासरूट लेवलचा प्रश्न असला तरी परत का अशी तिची मागणी होतीये या दृष्टिकोनातनं नक्कीच तीन-तीनदा वैचारिक दार ठोठावलं जातं आणि खऱ्या अर्थाने कशाची आवश्यकता आहे, तिची मानसिक कुचंबना होतीये का, फिजिकली टॉर्चरिंग तिचं होतंय का, अजून काही वेगळं घरामधलं वातावरण आहे याचा विचार केला जातो आणि त्या दृष्टिकोनातनं तिला मदत केली जाते.
1: खरं तर हे सगळं एकीकडे तुम्ही महिलांचं सक्षमीकरण, महिलांचं सबलीकरण या दृष्टिकोनातून तुम्ही अनेक पावलं उचल आहात आणि महिला आणि लहान मुलं हे आपल्या डोळ्यासमोर त्या संदर्भात पटकन येतात, तर अशा वेळेला पॉश आणि पॉक्सो

0: असा कायदा आहे जे खूप महत्वाची भूमिका बजावतात, तर इथे तुम्ही कशाप्रकारे महिलांना समजून घेता किंवा ह्या दोन्हींची तुम्ही कशाप्रकारे जनजागृतीसाठी किंवा शाळा शाळांमध्ये जाऊन तुम्ही कशाप्रकारे उपक्रम राबवता त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: काळाच्या गरजेनुसार कामाची पद्धत थोडीशी बदलली आणि जयश्री सारखी सहकारी आणि एकंदरीत आमची पूर्ण डोंबिवली महिला महासंघाची टीम सई बनेसारखी कार्यकर्ती अशा प्रकारचा आम्हाला साथ मिळाल्यामुळे नक्कीच आम्ही वृंदा कुलकर्णी यांच्या मदतीने सुद्धा आणि बाकीचे काही आमचे वकील मैत्रिणी होत्या, सामाजिक काम करणाऱ्या होत्या, माझी स्वतःची 45 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात असल्यामुळे मी स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन आम्ही अगोदर चाईल्ड पॉलिसी तयार केली.
0: बर.
1: आणि या चाईल्ड पॉलिसीचं प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आम्ही प्रत्येक महिला आयोगाच्या मदतीने महिलांसाठी आणि बालकांसाठी कशा पद्धतीने आम्ही काम करतो इंट्रोडक्टरी काही आम्ही सेमिनार्स घेतले महिला आयोगाच्या मदतीने सुद्धा आणि डोंबिवलीमध्ये जनजागृती निर्माण केली. इतकंच नाही तर या संदर्भात असं काही केसेस घडल्या की 2012 साली सरकारकडनं पोक्सो कायदा निघतो काय आणि तरीही लहान मुलांवर अशा पद्धतीचे अन्याय अत्याचार होतात का. एकतर कुठेतरी कायदा राबवला जात नसणार किंवा हा कुठे ना कुठेतरी मर्यादित आणि बंद डब्यामध्ये आहे की त्याचं अंमलबजावणी होत नाहीये. फक्त हे मुलींसाठीच काढलाय का पोक्सो कायदा? नाही. तर 18 वर्षाखाली जी जी मुलं येतात मग या ठिकाणी मुली पण आल्या, मुलं पण आली आणि तृतीयपंथी पण आले. या सगळ्यांवर नको त्या पद्धतीने जेव्हा अनकम्फर्टेबल टच होतात, आई बाबा जेव्हा नोकरीवर जातात आणि मूल शाळेत घरी गेल्यानंतर एकटं असतं तर ते कशा परिस्थितीमध्ये असतं, शाळेत त्याला काही वेगळा अनुभव येतोय का किंवा बाथरूममध्ये जाऊन त्याला काही वेगळं काहीतरी करावं असं वाटतंय का. किंवा इतकंच नाही तर ते मूल एकटं घरी आहे आणि ह्याच्यावर कुणी काही ऑब्झर्वेशन करतंय का सातत्याने पाठलाग करून, किंवा मुलामुलांचा आपापसात काय चाललेलं आहे, तर या सगळ्या वातावरणाचा अभ्यास करता तो कायदा आम्ही अगोदर समजून घेतला आणि प्रत्येक मुलापर्यंत हा जाणं आवश्यक आहे. इतकंच नाही तर मुलांपेक्षा पालकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. मुलं खूप सजग आहेत, पालकांनाच हे तीन तीनदा सांगणं फार आवश्यक आहे कारण पालक आवश्यक तो गुड टाइम मुलांना देऊ शकत नाही. खऱ्या अर्थाने जर मूल त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलायला गेलं ना तर हे होणारच नाही. यातलं मी एक उदाहरण सांगू इच्छिते. प्री प्रायमरीचं आमच्याकडे एक केस येते, दुसरी तिसरीतली मुलगी, आणि ती केस आल्यानंतर ती घरी जाताना आईला सांगते की आज ना मला एक्स वाय झेड ने त्याने मला बॅक टच केला. कोण आहे हा? माझ्या बाजूच्या बेंचवर बसतो. अच्छा. आई मला सुसूच्या ठिकाणी खूप आगाग होती असं ती मुलगी म्हटल्यानंतर ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मग आई लगेच ती चिडते, कुठली पण आई चिडणारच नो डाऊट. ती फोन करते असं असं झालेलं आहे तर आमच्याकडनं सांगितलं जातं तुम्ही उद्या या आपण बोलू. नाही नाही, त्या मुलाच्या सुद्धा पालकांना तुम्ही बोलवा, ते काय करायचंय काय नाही आपण बघू, तुम्ही उद्या या. असं करून ती केस माझ्या पुढे येते काय? तर मी म्हटलं मी फक्त बाळाशी बोलेल आणि तुम्ही काहीच मध्ये बोलायचं नाही. चालेल. आणि त्या महिलेने बऱ्यापैकी आम्हाला पोलिसांमध्ये नेईल कारण की तिचे मिस्टर पोलीस होते, त्यामुळे अजूनच आम्हाला धाक. तर मी तिला विचारलं बाळा काय झालं काल? तिला अगोदर आठवलंच नाही काल काय झालं, काहीच आठवलं नाही. तर मी म्हटलं की आईला तू का आणलं? नाही माहिती. मग आई लगेच झटकन म्हणाली काल तू म्हणाली ना बॅड टच. हो हो, मला बॅड टच केला. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही नका ना बोलू, तिला बोलू दे बाळा, मला तू तुझ्याकडून ऐकायचं. तर मी म्हटलं बॅड टच म्हणजे काय झालंय, कुठे हात लावला? तर तिने सांगितलं कमरेच्या तिथे. अच्छा, कमरेच्या तिथे. पण मग तो बसतो कुठे? तो बाजूच्या बेंचला बसतो. मग तो तुझ्या बेंचवर येऊन त्याने केला बॅड टच? नाही. मग बॅड टच केला कसा? आम्हाला प्लेग्राऊंडला जायचं होतं ना, म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो आणि गाडी गाडी करत आम्ही गेलो. मग तिथे तो हात लावला ना, हो की नाही? कमरेच्या तिथे ने आपण नाही का लहानपणी गाडी गाडी कर. मग तो बॅड टच झाला. मग मी तिला त्या बॅड टचच्या जागा फ्रेंडली दाखल्या. म्हटलं छातीच्या इथे लावला हात? नाही. ओठांच्या इथे दाखवलं. इथे लावला हात? नाही. बम्प्सला दाखवलं. इथे लावला हात? नाही. मी म्हंटल अच्छा, मग तुम्ही गाडी गाडी करत गेलात तिथेच लावला हात, हो ना? हो. मग तुलाच लावला का? नाही, आम्हाला सगळ्यांनीच, आम्ही तसे गेलो गाडी गाडी करत. तर सांगायचं

0: तात्पर्य काय? मी तिला म्हटलं तू आता बाहेर जाशील, मग तिला खाऊ दिला, तिला बाहेर पाठवलं आणि आईला सांगितलं लिटरभर पाणी घे, त्याच्यात धणे जिरे टाक, एक तास उकळ आणि तिला ते उष्णता झालेली आहे ते तू दे. तू बघितली का ती जागा? तरी तिला ती म्हणत होती मला त्रास होतोय त्रास होतोय. नाही, आईने पण बघितले नाही. तर यासाठी संवाद साधणं फार आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: नाहीतर मुलांचं बालपण हे कधी वेगळ्या रूपाने मोठं होईल सांगता येत नाही.
1: खरंय.
0: त्यांना राहू देत ना,
1: लहान
0: लहानच राहू देत ना. आपण आहोत ना मोठे समजून घेणारे, मग का अशा पद्धतीने आपण लगेच लेबल लावायची गडबड करायची? हो की नाही?
1: बरोबर.
0: बॅड टच गुड टच मुलांना शिकवलं जातं आणि त्याबद्दल नक्कीच अवेअरनेस असावा, पण नक्कीच पालकांनी त्या संदर्भात वेळ देऊन व्यवस्थित मुलांशी संवाद साधावा हे मला यातनं सांगायचं आहे.
1: नक्कीच, आणि तो खूप गरजेचा आहे संवाद साधला जाणं. आणि तुम्ही अगदी सुरुवातीपासून म्हणताय की कुटुंब व्यवस्था जी आहे ती भक्कम राहणं खूप गरजेचं आहे, ते आपलं मूळ आहे आपल्या समाजाचं. डिवोर्स केसेस त्या संदर्भात हल्ली वाढत चाललेलं आहे हे आपल्याला एकीकडे पाहायला मिळतंय. तर तुम्ही त्या महिलांचं किंवा त्या मुलींचं तुम्ही कसं मार्गदर्शन करता किंवा त्या संस्थेकडे येता तेव्हा तुम्हाला सुरुवातीला काय जाणवतं त्यांच्याशी जेव्हा बोलता तेव्हा?
0: 25 वर्षापूर्वी जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकवत होते मॉडेल कॉलेजला केरलीय समाजम, तिथे शिकवत असताना दोन बहिणी, की एक मोठी बहीण आणि एक लहान बहीण, माहिती होतं मला. तर मोठ्या बहिणीचं लग्न होतंय, तिचं लग्न झालं, तिला आता लहान लहान दोन मुली आहे आणि जिला मी नुकतंच 12वी तिने पेपर दिलेला आहे ती मुलगी, लग्न ठरलं लगेचच. आईला त्या घेऊन, म्हणजे त्यांच्याबरोबर आई आल्याबरोबर मी त्यांना चहा ठेवायला गेले आणि डोक्यामध्ये माझं विचारचक्र सुरू झालं की या का बरं अचानक माझ्याकडे आल्या असतील, कारण की 5-7 वर्षाची अशी गॅप झाली होती आणि अचानक त्यांनी मला फोन केला की मॅडम तुमच्याकडेच काम आहे आणि एक 5-10 मिनिटाचंच काम आहे पण मला तुमचा सल्ला हवाय आणि तर येऊ का? तर म्हटलं ठीक आहे. पण इतक्या हुशार मुली, सगळं व्यवस्थित, लग्नाला पण मी जाऊन आलेली आहे, कुणाचा असेल बरं प्रॉब्लेम, काय असेल, अनेक विचार माझ्या डोक्यामध्ये आले होते. आणि मी त्यांना चहा दिला आणि चहा घेता घेता मी म्हटलं सगळं व्यवस्थित चाललंय ना, हो एकदम छान, आता मिस्टर हे करतात, मुलगी ते शिकतीये. दुसरीला विचारलं तुझे व्यवस्थित चाललंय ना? ते म्हणाली हो माझं पण छान चाललंय, प्रमोशन मिळालंय वगैरे वगैरे. मग मी म्हटलं कशासाठी आलात मग तुम्ही? तर मग ती म्हणाली प्रॉब्लेम मॅडम आमचा नाहीये, आता आमच्या आईचा आहे. तर माझ्या अंगावर काटा आला, वय वर्ष 67. त्या वयामध्ये ऍट द एज ऑफ 67 एका महिलेला वाटणं किंवा मला आता डिवोर्स हवाय याचा अर्थ ती किती सगळं सहन करत असेल. तर तिला मी सांगितलं की तुम्ही बोलाल का मुलींना बोलू देत? म्हणे आता काहीच राहिलं नाहीये सिक्रेट, कारण की आता माझ्या मुली छान मोठ्या झालेल्या आहेत, शिकलेल्या आहेत. जी माझ्यावर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी होती ती मी पूर्ण केलेली आहे. चांगल्या मंत्रालयाच्या ठिकाणी माझी नोकरी होती, छान मी तिथनं मला रिटायर्ड झालेली आहे, मला पेन्शन मिळतं ते मला एकटीला पुरेसं आहे. आता मला दारू पिणाऱ्या मुलाचाही त्रास नकोय आणि सतत मारहाण करून संशय घेणाऱ्या नवऱ्याचंही मला मारपीट नको. मला आता माझ्या मनाप्रमाणे जगायचंय, आनंदाने जगायचंय, जे काही माझं आयुष्य असेल ते मला माझ्या मनाप्रमाणे आणि माझ्या छंदात व्यतीत करायचंय.
1: पण एवढ्या वयामध्ये हा निर्णय घेणं हे देखील किती मोठं आणि महत्वाची गोष्ट आहे.
0: जसा तुम्हाला हा निर्णय घेणं महत्वाचं वाटलं ना, तिने किती कुचंबना सहन केली आणि किमान आता का होईना, पण मला माझ्या इच्छेला आणि माझ्या छंदांना महत्व द्यायचंय आणि जे काही माझं आयुष्य उरलंय ते मला आनंदाने जगायचंय. एकदाच आयुष्य मिळतं हो मॅडम, मला ती म्हणाली. मी म्हटलं खरंच आहे. तर म्हणे मला प्लीज तुम्ही मदत करा आणि कसंही करून. मी म्हटलं बरं, राहतं घर कुणाच्या नावावर आहे? तर ती म्हणाली राहतं घर नवऱ्याच्या नावावर आहे. तर मग मी म्हटलं की मग आपल्याला इथूनच सुरुवात करायला पाहिजे. म्हणे नाही, मी आता म्हणे कुणाचंही जुमानणारी नाहीये, तुम्ही मला सांगाल त्या पद्धतीने माझा स्टँड असेल. आणि खरोखरी त्या ठिकाणचं मला कौतुक करा असं वाटतं. डोंबिवलीमधल्या पोलीस स्टेशन, जितके काही पोलीस स्टेशन एरियाज आमच्या कल्याण डोंबिवलीचे असतात, त्यांनी सगळ्यांनी आमचं काम बघून आम्हाला मदत केलेली आहे आणि समजून घेतलेलं आहे. आणि ज्या ज्या काही केसेस त्यांच्याकडे गेलेले आहेत तर थोड्याफार त्रुटींना सुद्धा त्यांनी आम्हाला समजून घेऊन सहकार्य केलेलं आहे आणि त्यामध्ये

0: मी यशस्वी झालेलो आहोत. तर खरे थँक्स आम्हाला पोलिसांचे सुद्धा मानायचे या ठिकाणी.
1: आणि ते आहेत म्हणून आपण मोकळा श्वासही घेऊ शकतो,
0: प्रश्नच नाही. आणि तिला मिळाला विदिन सिक्स मंथ तिला डिवोर्स पण मिळाला. आणि आज सुद्धा नक्कीच तिचं वय जास्त आहे, पण छान ताठमानीने राहते आणि आमच्या संस्थेत येऊन काम करते.
1: अरे वा, किती छान. आणि जशी ही एक बाजू आहे, तशीच आणखीन एक वेगळी बाजू मांडणारी डिवोर्सच्या संदर्भातली एक केस तुम्ही हाताळली, त्याबद्दल काय सांगाल?
0: सगळेच जण मोबाईल ह्या विषयावर बोलतात,
1: हो.
0: पण त्याचा खऱ्या अर्थाने परिणाम कसा होत चाललेला आहे, रियुनियन याच्याबद्दलही सगळेजण छानच बोलतात, जुन्या भेटी गाठी वगैरे. हो. माझ्याकडे गेल्या 8-10 दिवसाखाली आलेली एक केस, की एक मैत्रिणीचा मला फोन येतो आणि ती म्हणते, मला मॅडम तुमची मदत हवी आहे. कशासाठी? मला डिवोर्स हवाय. मोबाईलवरनं डिवोर्स कोणी मागतं का? आणि मी असा कसा देईन, तू मागितल्याबरोबर मी दिला असं कसं होईल? तू ये अगोदर. आल्यानंतर मी म्हणाली, काय कारण काय आहे, काय घडलंय? तर म्हणाली, मुलगा 7वीतलाय, नवरा छान काम करतो. मग तुला दिवस का हवाय? तर मुलगा मोबाईल बघत होता आणि मला असं वाटत होतं की बाबा मोबाईल मधले हे चित्र त्याने बघू नयेत, किंवा त्याने त्याच्या मैत्रिणींशी सुद्धा सतत, म्हणजे जे काही त्याच्याशी सहवास करताना बोलत असताना मला सतत असं जाणवत होतं की हे वय नाहीये अशा गप्पा मारायचं, हे योग्य नाहीये, हे मला समजत होतं. आणि मी त्याला सांगितलं की हे असं तू करू नकोस, आता तुझं वय हे अभ्यासाचं आहे. तो काही ऐकला नाही आणि त्यानुसार मी माझे मिस्टर आल्यानंतर त्यांच्या कानावर घातलं. त्याने हे ऐकल्याबरोबर जे काही त्या मुलाला मारायला सुरुवात केली, बदड बदड बदडलं. आणि तो मुलगा सुद्धा तो म्हणाला, झालं मारून? आर यू सॅटिस्फाईड? परत हे असं ऐकल्यानंतर अजून त्यांनी सुरुवात केली की अपेक्षित काय आहे, नका मारू. आणि हा अशा पद्धतीने काय बोलतोय? तो म्हणाला की थांबा आता जरा, मी तुम्हाला काय दाखवतो ते बघा. आणि असं करून तो मोबाईल घेतो, इंस्टाग्रामवर जातो आणि हे 4 दिवसाखाली आईच्या संदर्भात आलेलं इंस्टाग्रामवरचा मेसेज वाचा तुम्ही. आणि त्या इंस्टाग्रामवर तारीख होती, वेळ होती आणि असं लिहिलं होतं की भेटायला काय हरकत आहे, भेटत जाऊ आपण. सेंटेन्स बघा, भेटायला काय हरकत आहे, भेटत जाऊ आपण. तिने त्याला उत्तर दिलं नाही, काही नाही, काही नाही. आणि अशी आई मला नकोय, असे संबंध तिचे आहेत, मग मला काय हरकत आहे, मी तर तरुण आहे, हे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी ठेवलेले. तर ती म्हणाली, त्यांना मी सांगितलेलं आहे, पण त्याचं डोकं तेव्हा ठीक नव्हतं, त्यांनी तिलाही मारलं. मग ती म्हणाली, तुम्हाला मी सांगितलं होतं ना लग्नाच्या अगोदरच? तर तो म्हणाला, हो, पण आत्ता का येत आहेत त्याचे मेसेज? तर ती म्हणाली, अहो परवा रियुनियन नव्हतं का, तुम्हालाच मी विचारून गेले होते. आता त्याचा आला मेसेज, मी काय करू? त्या रियुनियन मध्ये तो पण आला, मी पण गेले, काय करू मी? हो की नाही? त्याने नको होता असा पाठवायला, पण त्याने पाठवला. पण तुमचा तर माझ्यावर विश्वास पाहिजे, इतक्या वर्षानंतर त्याने असं लिहू नये हे मलाही पटतं, पण मी का सांगितलं होतं त्याला? आणि आपण बोलू ना, आणि त्या वाक्यातनं काही असं निघत नाही, भेटायला काय हरकत आहे, म्हणजे तो विथ फॅमिली पण म्हणत असेल, मी का तसा विचार करायचा?
1: किंवा जुने एखादे मित्र भेटावेत तसंही भेटू शकतो,
0: काही असू शकेल, पण हे असं आहे. म्हणजे तुम्ही रियुनियन सुद्धा कशा अर्थाने घेता, त्याचा कसा उपयोग करून घेतात, ही जी काही कुटुंब संस्थेबद्दलची विचारधारा आहे ही कशी काय बांधून ठेवायची, ही कुणाची जबाबदारी आहे? नुसते कायदे करून होणार आहे का समाधान? आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत की नाही? संस्कार, संस्कार आणि आचरण आणि शब्दांचे खरे अर्थ हे कुणी कुणाला समजावून सांगायचंय आणि कुणी कुणाचं ऐकायचं?
1: खरंय, तुमच्या संस्थेमध्ये असंच तुम्ही ताठमानीने सगळ्याच मुलींना उभं राहायला शिकवता, स्वतःला घडवायला शिकवता. अनेक ठिकाणाहून मुली येतात, त्यांना तुम्ही स्वावलंबी करण्यासाठी हॉस्टेल उपलब्ध करून दिलेले, तिथे मुली राहतात आणि तुम्ही त्यांना काही शिकवता सुद्धा तिथे. तर त्याबद्दल काय सांगाल आपण?
0: अगोदर शिकवत होतो,
1: हा,
0: पण डोंबिवली महिला महासंघ की अगोदर व्यक्ती व्यक्ती करून एक संस्था उभी होती, आता संस्था संस्था एकमेकींना मदत करते आणि खऱ्या अर्थाने एक महिलांचं वलय त्या ठिकाणी, संस्थे एकत्रीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे अनेक संस्थांमधल्या महिला त्या ठिकाणी आपलं कला कौशल्य प्रदर्शित करतात, मग ते पाककलेमधलं असेल, विणकामातलं असेल, त्यांना जे छंद असतील त्यातलं असेल, आणि त्यांना मग त्या पद्धतीने बाजारपेठ पण आम्ही अवेलेबल करून देतो आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायला मदत पण करतो.
1: नक्कीच. आणि एखादी संस्था म्हटली की चढ उतार हे येतातच, तर असे चढ उतार सुद्धा तुम्हाला त्या सगळ्याला तोंड द्यावं लागलं तर मग

0: तेव्हा तुम्हाला कोणाकोणाची मोलाची साथ लाभली आणि त्या चढ उतारात तुम्ही सगळेजण सामोरे कसे गेला?
1: एकदम इतका मर्मावर बोट टाकणारा तू प्रश्न मला विचारलेला आहेस. सरळसोट यश कुणालाच येत नाही आणि संस्था पण सरळसोट मोठी होत नाही. संयुक्त महिला मंडळामध्ये आम्ही अशा सिच्युएशनवर आहोत की बाजूला आमचं सिग्नल गार्डन आहे म्हणजे सरकारी जमीन आणि त्याच्या पुढची जी जागा आहे ती गुरुचरणाची जागा. ती आम्हाला त्यांनी नक्कीच म्हणजे या बायका चार बायका एकत्रित येऊन छान काम करतात म्हणून तेव्हा आम्हाला त्यांनी ती देऊ केली आणि त्या ठिकाणी आम्ही ती इमारत उभी केली. नक्कीच काही असतात की बाबा या संस्थेला इतनं धोकादायक इमारत म्हणून आपण काढायचं आणि मोठा मॉल त्या ठिकाणी तयार करायचा. काही पण असू शकतं पण जेव्हा ताठ मनेने या ठिकाणी 23 महिला हॉस्टेलला राहत आहेत आणि आज 26 वर्ष झाली होती या कालावधीला, आता या लोकांना जाग आलेली आहे की ही धोकादायक निर्माण करायची.

0: असू शकतं. पण जेव्हा ताट मानेने या ठिकाणी 23 महिला हॉस्टेलला राहत आहेत आणि आज 26 वर्ष झाली होती या कालावधीला, आता या लोकांना जाग आलेली आहे की ही धोकादायक निर्माण करायची. तर मी म्हटलं की सगळं सामान त्या ठिकाणी येऊन पडलेलं, कल्याणचे पाथरीकर यांनी सिमेंट दिलं होतं, परत राजू पाटील, रमेश पाटील, डोंबिवलीतल्या काही मान्यवरांनी एकत्रित येऊन अशी ती संस्था उभी होती. आम्हाला मिळालेली बांधकामाची परवानगी थांबवली, बांधकाम थांबवलं. अशा याच्यात त्या काळामध्ये मंत्री महोदय जगन्नाथ पाटील आणि ज्योती पाटकर, माझी मैत्रीण, परिवर्तनचं काम करणारी, आम्ही दोघींनी जगन्नाथ पाटील यांच्याकडे गेलो. आम्ही तिघही जण राहतो रात, महसूल मंत्री सुनील तटकरे तेव्हा होते, आणि त्यांना सांगितलं की हे अशा इतक्या वर्षानुवर्ष काम करणारी संस्था. आणि नक्कीच मंत्री महोदयांनी सांगितल्यानंतर सुनील तटकरेंचा सुद्धा विश्वास बसला आणि त्यांनी आम्हाला स्टे ऑर्डर मिळवून दिला. खरंच सांगते त्या याच्यामध्ये संस्था अजून सबळ झाली आणि चांगल्या पद्धतीने काम करायला लागली. इतकंच नाही तर जेव्हा बुलडोझर आलं तेव्हा पोलीस स्टेशन मधनं सुद्धा मला फोन आला की मॅडम, मी आता 15 मिनिटाच्या वरती थांबू शकत नाहीये, तुम्हाला काय हालचाल करायची असेल ती करा. म्हणजे हे असं चांगलं काम करणाऱ्याच्या ह्या अशा पावत्या असतात. आणि तेव्हा डोंबिवलीतल्या सगळ्या मान्यवरांना मी एकत्रित बोलवलं होतं आणि रस्त्यावर जेव्हा बुलडोझर आलं तेव्हा मी सांगितलं होतं अगोदर बुलडोझर माझ्यावरून जाईल आणि मग ह्या मातृमंदिराच्या विटेला हात लागेल. आणि तेव्हा सगळं डोंबिवली मध्ये आलो. तर या सगळ्या गोष्टी एकट्याचं कुणाचं काम नाहीये, कुणीतरी लागत असतो आणि वरचा हे सगळं काम करून घेत असतो.
1: इतर अनेक मान्यवर संस्थांशी तुम्ही जोडल्या गेलेल्या आहात, त्याबद्दल काय सांगाल?
0: आता या घडीला मी रिटायरमेंट नंतर सुद्धा आर्य ग्लोबल या संस्थेशी जोडली गेलेली आहे आणि संस्था एज्युकेशन टुडे फाउंडेशन, भरत मल्लिक आणि डॉक्टर नीलम मल्लिक या दोघांनी शैक्षणिक ह्या दृष्टिकोनातनं संस्कारांची परिपूर्णता आणि सामाजिक गरजेनुसार मुलांना अपेक्षित असलेलं शिक्षण मिळवून देता येईल या दृष्टिकोनातनं त्यांनी केलेले हे प्रयत्न, की त्या ठिकाणी भूमिका रे त्यांची सून आणि कृषांक मल्लिक हा त्यांचा मुलगा, हे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं शैक्षणिक संस्थेचं काम बघताय. आणि प्लास्टिक कलेक्शन श्रृंखला अस्मिता मॅडम म्हणून आहेत, त्या संयुक्त महिला मंडळ आणि एज्युकेशन टुडे फाउंडेशन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका एकत्रित येऊन अतिशय जोरकसपणे हे काम करत आहोत. 67 शाळा एकत्रित झालेल्या आहेत. आम्ही एक सर्कल तयार केलेला आहे आणि पर्टिक्युलर डेटला पर्टिक्युलर वेळेला ती गाडी तिथे जाते शाळेच्या ठिकाणी आणि त्या शाळेतलं प्लास्टिक कलेक्ट करते आणि त्याचं रिसायकलिंग होतं. हे एक मोठ्या प्रमाणामध्ये काम चाललेलं आहे. आणि आमच्या डॉक्टर नीलम मल्लिक हे ग्रीन स्कूल ही कन्सेप्ट घेऊन आता प्रत्येक शाळेमध्ये त्यांची कामगिरी सुरू आहे.
1: आणि हे सगळं एकत्रितपणे काम सांभाळणं आणि एखादी संस्था इतक्या हिरिरीने पुढे नेणं, त्यासाठी एक कौटुंबिक वातावरण देखील तितकंच गरजेचं आहे आणि त्यांचं पाठबळ लाभलं तर आपल्याला अजून उत्साह येतो हे सगळं काम करताना. तर तुमचं माहेरचं घरातलं वातावरण आणि सासरचं घरातलं वातावरण हे पूर्णपणे वेगळं आहे, तर आम्हाला त्याही बद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला कसं हे सगळं कामकाज सांभाळताना किंबहुना हा डोलारा सांभाळताना खूप मोठी मदत झाली.
0: प्रश्नच नाही. माझं जे लहानपणचं वातावरण घरातलं होतं ते अतिशय बाळभूत, महादेवाचं मंदिर, नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवायला मिळणार नाही वगैरे वगैरे. आई आम्हाला कधी मिळालीच नाही, कारण की सतत पूजा अर्चा आणि या सगळ्या गोष्टींमध्ये, पण ती अतिशय स्वाभिमानी अशी स्त्री माझी आई. शिक्षण वगैरे काही मुलींनी करायची गरज नाही अशा त्या धातोटीतले माझ्या बाबांची विचारसरणी. पण त्यांच्याबद्दल एक मला कौतुक पण सांगावं लागतं की त्यांनी जरी त्या काळामध्ये विरोध केला तरीही पुढे त्यांच्यात इतका बदल झाला, एक्सेप्टन्स, की अरे आपली मुलगी इतकं काहीतरी छान काम करते किंवा तिचं नाव सासरी होतंय, तर नक्की अजून डोळे वेगळ्या पद्धतीने उघडले पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी बदल करून घेतले. तर 10वीच्या याच्यात माझ्या काकाची फी भरली गेली पण माझी शिक्षणाची फी भरली गेली नाही. तर तेव्हा माझ्या आईने या डब्यातले त्या डब्यातले करून असे एकत्र पैसे काढले आणि 16 रुपये 72 पैसे फी होती तेव्हा, त्या काळात 1971-72. आणि ती फी भरली, विचारसरणी हीच होती की तू लग्न करून जाणार, याच्यावर एक संसार असेल, त्यामुळे त्याला शिकवणं महत्वाचं आहे. चुकीचं काहीच नव्हतं,
1: तो काळही तसा होता.
0: त्यामुळे मला माझ्या वडिलांचा कधीच राग आला नाही, पण मला हे करायचंय ही इच्छाशक्ती.

0: मात्र माझी कायम
1: चिंता होती.
0: येस, तो काका मात्र नापास झाला, मी पास झाले. आणि अशाच पद्धतीने मी पीयूसी सुद्धा त्या काळामध्ये प्री युनिव्हर्सिटी कोर्स होता, कॉलेज पण केलं मिलिंद कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने त्या कॉलेजला मी गेल्यानंतर रायमानी सर हे माझे मार्गदर्शक आणि वडिलांनी सांगितलं की वा तू तुझ्या पायावर उभं राहून तू तुझं शिक. नक्कीच मला सांगायला आवडेल. शिष्यवृत्ती आंदोलन त्या काळामध्ये झालं होतं आणि त्या शिष्यवृत्ती आंदोलनामध्ये सवर्ण म्हणून फक्त एकटी मी होते त्या कॉलेजमध्ये, मिलिंद कॉलेज. आणि त्याचं नेतृत्व मी केलं होतं. आणि त्या शिष्यवृत्ती आंदोलनामध्ये कुमार सप्तर्षी, एस एम जोशी, एम बी चिटणीस, शोभनाताई रानडे अशा या मान्यवरांच्या सहवासात कायम मी राहत असल्यामुळे नक्कीच माझ्या विचारसरणीत बदल झाला. आणि आपण समाजाचं आणि पर्टिक्युलर कम्युनिटींचं देणं लागत असतो आणि सजगतेने वावरणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि सामाजिकतेची जाणीव ही तेव्हापासून खऱ्या अर्थाने माझ्यात निर्माण झाली. असं असरी आले मी. मग नाकापेक्षा मोती जड झाला. वडिलांना हे काहीच आवडत नव्हतं. मग त्यांनी सांगितलं की आता लग्न केलं की जबाबदारीतनं सुटलो. योगायोगाने मैत्रिणीच्या लग्नाला माझे हे सासरे आले. मैत्रिणीचं लग्न म्हणजे आमची दूरची नातेवाईक आणि त्या ठिकाणी वडील पण. तर मी तिथे गेल्यानंतर मला माझे सासरे म्हणाले ती मंगल कुलकर्णी तूच का, पेपर मध्ये येतंय ते. मी म्हंटल हो मीच. मग हे मधुकरला कसं चालतं, म्हणजे वडिलांना. ते म्हणलं कुठं चालतंय, कुठे चालत नाहीच आहे. मग म्हटलं बघतायत ते माझ्यासाठी लग्नाला. हो मग म्हटलं मी सांगितलंय मला पसंद पडल्याशिवाय मी लग्न करणार नाही. तर ते म्हणाले मग मी बघू का तुझ्यासाठी एखादा. म्हटलं बघा एखादा असेल तर. लाईटली मी बोलले आणि डोक्यात तेच होतं, असं कोण सांगितल्याबरोबर कोण बघत चाललंय. उद्याचं लग्न झालं की ते तिकडे मी इकडे. पण ते तसं नाही झालं. त्यांनाही माझे विचार आणि हे आवडले असणार म्हणूनच ते विद्याधर, आमच्या सासूबाई, मोठी जाऊ यांना सगळ्यांना घेऊन ते नंतर औरंगाबादला आले, संभाजीनगरला, आताच संभाजीनगर. ते आले आणि माझ्या आईला म्हणाले, तेव्हा मी पालीचा पेपर लिहायला गेले होते कारण की मिलिंद कॉलेजमध्ये मी होते त्यामुळे जिओग्राफी, पाली आणि सायकोलॉजी, मेन सायकोलॉजी ऑनर्स मध्ये माझं शिक्षण झालेलं. तर त्या ठिकाणी मग त्यांनी सांगितलं, माझ्या आईने सांगितलं ती तर परीक्षेला गेलेली आहे. तर ठीक आहे, तुझी मुलगी मला सून म्हणून आवडलेली आहे, माझा मुलगा तुला जावई म्हणून आवडतो की नाही ते तू बघ. हे इतकं आत्मीयतेने बोलणं ह्या दोघांचं सुद्धा माझ्या माघारी का झालं, तर जुनं नातेसंबंध होता डीएल पाठक, जे आमच्या सासूबाईंचे वडील दोन गल्ली सोडून राहत होते, ज्यांना ताम्रपद प्राप्त झालं होतं व्ही गिरींच्या हस्ते. आणि आमच्या सासूबाईंचं कौतुक म्हणजे त्या स्वतः हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या पहिल्या महिला सत्याग्रही म्हणून गणल्या जातो. आणि हा तो एक संबंध आहेच हे इथपर्यंतच मला माहिती होतं. लग्न झालं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, मुळशी सत्याग्रहाचे मूळ प्रवर्तक हे विनायकराव महादेव भुसकुटे, म्हणजे माझ्या सासऱ्यांचे वडील, जे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांकडे केसरी पेपरचे संपादक म्हणून काम करत होते.
1: किती मोठी गोष्ट आहे.
0: अगदीच. हा हा, मग तर मी तर काय विचारूच नकोस. मुख्य म्हणजे मला आनंद तर झालाच पण एक जबाबदारी वाटली की अरे बापरे अशा घरामध्ये आपण आलेलो, म्हणजे आपल्याला अजून किती काय करायचंय. आणि सासरी खूप मोकळं वातावरण, म्हणजे काहीच नाही. तर मी जेव्हा लग्न होऊन आले तेव्हा काही दिवसात सासऱ्यांनी सांगितलं फॉर्म भरायची वेळ आलेली आहे, परीक्षेकडे दुर्लक्ष होता कामा नये.
1: म्हणजे त्यांनी शिक्षणासाठी तुमचा पुढाकार घेतला.
0: अगदी. माझं जे व्यक्तिमत्व घडलेलं आहे ना ते स्काउट गाईड आणि माझे सासरे यांच्यामुळे घडलेलं आहे. की लहानपणी शाळेमध्ये स्काउट गाईडला होते आणि लग्न झाल्यानंतर सासरे पाठीमागे लागले. नाही, शिक्षण पूर्ण, कारण की माझी इच्छा तीच होती की माझ्या कलासुप्त गुणांना वाव मिळावा आणि माझं शिक्षण पूर्ण व्हावं. आणि त्यानुसार मी ते बीए पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर पेपरमध्ये ऍडव्हर्टाईज बघितली, बीपीएड, बीएड इन फिजिकल. आणि एवढे खेळ खेळायला मिळतील, माहेरी असताना खेळ नाही खेळायला मिळाले ना, कारण की त्या तोकड्या पॅन्ट घालायच्या, अजिबात नाही जायचं, ते आपलं क्षेत्रच नाही, नाचायला नाही मिळालं, आपल्यामध्ये नाचत नाही. अशा सगळी विचारसरणी असल्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्या राहिल्या होत्या, त्या सासरी येऊन मी पूर्ण केल्या. आता मला सांगायला खूप छान वाटतं, मी डबल पोस्ट ग्रॅज्युएट आहे. मला असं वाटलं की मला तिथे त्या कॉलेजमध्ये गेलं की खेळायला मिळेल, म्हणून मी सासऱ्यांना म्हटलं की माझं खेळणं बाकी राहिलेलं
1: आहे.
0: तर ते म्हणाले आता तुला दोन मुलं झाली आहेत, ही मुलगी आता फक्त 1.5 वर्षाची आहे आणि आता तुला खेळायचंय. म्हणलं पण मला खेळायचंय खरंच. ते म्हणाले जा मग, पण तुला सांगतो तुझ्या सासूला थोडस एक खटके, नको लक्ष देऊ मी.

0: बर
1: हे त्यांनी सांगितलं. येस, हे त्यांनी मला सांगितलं. मी गेले, नो डाऊट. सासूबाईंना मनावताना मला 3-4 दिवस तरी लागले, पण एकदा त्यांनी ते बघितलं की ही पण छान म्हणजे न ऐकणाऱ्यातली आहे, स्वतःचा हट्ट पुरवेल आणि मुख्य अण्णांचाच पाठिंबा आहे, विरोध कुणाला करणार. त्यामुळे त्यांनी परत मला साथ दिली. माझ्या दोन्ही मुलांकडे त्यांनी माझ्या नणंदेने खूप छान बघितलं आणि ते बघू शकले म्हणूनच मी शिक्षण सुद्धा पुढचं पूर्ण करू शकते.
0: नक्कीच. आणि हे सगळं करत असताना संयुक्त महिला मंडळाचं कामही तुम्ही तितक्याच हिरिरीने पाहिलं आणि ह्याच्यामध्ये तुमच्या सासूबाईंचं सगळ्यात मोठा तुम्हाला मदत लाभली.
1: अगदी. सांगायचं काय की सासूबाईंनी माझ्यातले बाकीचे गुण हे केले. मग आमची भाषा म्हणजे आणी पाणीची ना, कारण की मराठवाड्यातले आम्ही. मग इकडे सगळे हसायचे, मग मी अगोदर माझ्या भाषेवर अभ्यास सुरू केला. म्हणजे सगळ्या बाजूने माझं शिक्षण सुरू होतं आणि त्याचबरोबर माझं सामाजिक काम पण सुरू होतं. अशा पद्धतीने माझ्या कामाला आणि अभ्यासाला आणि स्वतःच्या प्रगतीला सुरुवात झाली. सांगायचं काय माहिती का, एक दिवस अशीच अचानक मी बसले आणि अण्णा आणि एक व्यक्ती छान समरस होऊन बोलत होते. मी नुकतीच बाहेरून आले होते आणि चहा घ्यायची हाऊस असल्यामुळे मी अण्णांचा पण ठेवला, त्या मित्राचा पण ठेवला आणि चहा घेत घेत बसले. तो कोण असेल ती व्यक्ती? थँक्यू मिस्टर ग्लॅड लिहिणारा अनिल बर्वे. डोंगर म्हातारा जाणारा अनिल बर्वे. अरे अनिल, सध्या काय चाललंय तुझं? असं चाललंय तसं चाललंय. आणि त्यांच्या इतक्या त्या वडीलधारे असल्यासारखे माझे सासरे आणि तो लहान मुलासारखं बोलत असणारा अनिल बर्वे. त्याच्याच नंतर काही महिन्यांनी बघते तो सिंधुताई सकपाळ. सकाळी सकाळी आपल्या 4-5 जणांना मंत्रालयात जायचंय म्हणून गडचिरोली येऊन येत आहेत. तेव्हा मला सिंधुताई सकपाळ म्हणून असं काही माहिती नव्हतं. आता आपण सिंधुताई सकपाळ म्हणून त्यांचं कार्य आणि हे येतोय, पण म्हणजे तेव्हा त्या तशा पद्धतीने येत होत्या आणि त्यांचं बिलकुल नावाने एकमेकांना बोलणं करून आणि त्यांच्या कामाने त्या कशा मोठ्या झाल्या हे एक आदर्श उदाहरण माझ्या डोळ्यासमोर होतं. इतकंच नाही तर शाहीर अमर शेख, परत राजा ढाले, नामदेव ढसाळ, म्हणजे या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांच्या सहवासात अण्णांच्या कामाने येत गेले आणि स्वतःला अधिक या कामासाठी मी जबाबदार आहे आणि मीच करणं लागते असं स्वतःला बांधत गेले.
0: नक्की आपण म्हणू की घडत गेलात तुम्ही या सगळ्या गोष्टींमुळे आणि ह्याचा या संस्थेला खूप मोठा फायदा झाला आणि अर्थातच डोंबिवली महिला महासंघ हे सगळे एकत्रित आल्यामुळे आज एक वेगळं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय आणि अजूनही हे काम तुमचं तसंच सुरू आहे. डॉक्टर विंदा भुसकुटे, आज आपण इथे आलात आणि तुमच्या या कार्याबद्दल आम्हाला खूप छानपणे सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: थँक्यू.
2: श्रोते हो, आम्ही साऱ्याजणी डॉक्टर विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्ते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: अपने अनुभव होते हैं। वहीं एक श्रोता ने कहा है कि सफर की हर मुलाकात यादगार बन जाती है और आपका साथ भी बहुत अच्छा लगता
1: है। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचं सागरी सामर्थ्य वाढवण्यासाठी एकात्मिक सागरी परिसंस्थेची गरज असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन। चालू आर्थिक वर्षात भारताच्या जीडीपी वाढीचा दर 7.1% राहील असा जागतिक बँकेचा अंदाज। देशातल्या विधानसभेच्या 5 आणि लोकसभेच्या 1 जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा दिल्लीत मोर्चा। आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार। देशाचं सागरी सामर्थ्य वाढवणं आणि संरक्षण क्षमता आणखी बळकट करण्यासाठी भारताला ताकदवान आणि एकात्मित सागरी परिसंस्थेची गरज आहे असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मांडलं आहे। विशाखापट्टणम इथल्या हिंदुस्तान जहाज बांधणी केंद्रात विविध जहाज प्रकल्पांचं लोकार्पण आणि प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते। हिंद महासागर क्षेत्रात सर्वात जलद प्रतिसाद देणारा देश आणि संरक्षण क्षेत्रातला विश्वासार्ह भागीदार म्हणून भारतीय नौदलानं वारंवार आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत। मानवतेच्या दृष्टिकोनातून आपत्कालीन परिस्थितीत मदत चाचेविरोधी कारवाया बचाव मोहिमा आणि सागरी सुरक्षा क्षेत्रात नौदलानं महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे। याकडे सिंह यांनी वेळोवेळी लक्ष वेधलं। एक बळकट राष्ट्रीय सागरी परिसंस्था उभारण्यासाठी नौदल जहाज बांधणी केंद्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्था शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ उद्योग सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्स यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केली।

0: असून त्यानंतरच यावर निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हे घाना, कोट द इव्होर आणि इथोपिया इथं आजपासून 5 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान ते तीनही देशांच्या नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका घेतील. यामध्ये द्विपक्षीय मैत्री आणि सहकार्याबाबतचे करार, व्यापार, क्षमता बांधणी, आर्थिक विकास आणि परस्पर संबंधांवर चर्चा होईल. जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यावरही परस्पर दृष्टिकोनांची चर्चात्मक देवाणघेवाण होईल. अदिस अबाबा इथं डॉ जयशंकर हे प्रादेशिक प्रमुखांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतील. भारताची आफ्रिकेबरोबरची भागीदारी अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं हा दौरा अधिक महत्वपूर्ण ठरेल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षात देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर आधीच्या अंदाजापेक्षा 0.5% वाढून 7.1% इतका राहील असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे. व्यापार आणि भूराजकीय क्षेत्रातल्या अस्थिर परिस्थितीतही देशाच्या वाढीचा दर चांगला राहिल्यानं एप्रिलमध्ये वर्तवलेला 6.6% वाढीचा अंदाज वाढून 7.1% केल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. आसाममधल्या एका लोकसभा मतदारसंघाच्या तर तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभेच्या प्रत्येकी 2 तर पुद्दुचेरीच्या 1 जागेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत आसामच्या नागाव मतदारसंघात सुमारे 38%, तामिळनाडूत धारापुरममध्ये 37% जास्त, मधुराकांतम इथं साधारण 35%, पश्चिम बंगालच्या रेजीनगर इथं 39%, नंदीग्राम इथं 44%, तर पुद्दुचेरीच्या थत्तन चावडी इथं 39% मतदान झालं आहे. मतदारांना आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येईल. मतमोजणी या महिन्याच्या 9 तारखेला होईल. मतदानाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित अनियमिततेबाबत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी आज संसद भवनापासून भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. मात्र निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे जाताना वाटेत आकाशवाणी भवनाजवळ हा मोर्चा पोलिसांनी अडवला. यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद भवन रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत निमवेष्टित युरिया खताविषयी.
1: शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि शाश्वत शेती पद्धतीचा प्रसार करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षात अनेक पावलं उचलली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं कडुनिंबाच्या तेलाचा थर दिलेलं युरिया खत बाजारात आणलं. दरवर्षी युरियावर नीम तेलाचा थर बसवण्याच्या कामासाठी 50,000 कोटी रुपयांची तरतूद असते. यापूर्वी असे तुरळक उपक्रम राबवले गेले होते, परंतु 2015 युरिया पूर्णपणे निमवेष्टीतच पुरवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला. त्याकरता तालचेर, रामगुंडम, गोरखपूर, सिंद्री आणि बरौनी इथले खत प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांची खतावरच्या खर्चात बचत झाली, मातीचं आरोग्य सुधारलं, पिकांच्या पोषण मूल्यात वाढ झाली, तसंच उत्पादनातही लक्षणीय वाढ झाली. त्याचप्रमाणे शेती व्यतिरिक्त इतर कारणांसाठी युरियाचा वापर करण्याला पायबंद बसला.
0: विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियानात नव्याने समावेश केलेल्या कामांसह सर्व घटकांची अधिसूचना ग्रामीण विकास मंत्रालयाने जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार अभियानात 375 कामांना मान्यता दिली आहे.

आतापर्यंत मान्यता असलेल्या 266 कामांच्या तुलनेत नव्या अनुसूचित 41% वाढ झाली आहे. शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरनं भारतीय संघाचं कर्णधारपद सोडण्याचा आज निर्णय घेतला. हरमनप्रीतनं समाजमाध्यमावर हा निर्णय जाहीर केला आहे. हरमनप्रीत कौर 2018 पासून T20 भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि 2022 पासून एकदिवसीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. तसंच कसोटी क्रिकेटमध्येही तिने भारताचं नेतृत्व केलं होतं. माजी कर्णधार मिताली राज नंतर तिने संघाची सूत्र हाती घेतली होती. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतानं वर्ष 2012 2016 2022 आणि 2026 मध्ये आशिया चषक जिंकला. तसंच तिने सलग 2 आशियाई खेळांमध्ये भारताला सुवर्णपदकं मिळवून दिली. आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताला विजय मिळवून देणारी ती पहिली महिला कर्णधार होती. प्रसिद्ध ब्रिटिश कादंबरीकार जेफ्री आर्चर यांचं काल राहत्या घरी निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. जेफ्री आर्चर यांनी ब्रिटिश संसदेचं सदस्य म्हणूनही काम केलं होतं. 50 वर्षात त्यांच्या 30 कोटींपेक्षा अधिक पुस्तकांच्या प्रतींची विक्री झाली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचं सागरी सामर्थ्य वाढवण्यासाठी एकात्मिक सागरी परिसंस्थेची गरज असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. चालू आर्थिक वर्षात भारताचा GDP वाढीचा दर 7.1% राहील असा जागतिक बँकेचा अंदाज. देशातल्या विधानसभेच्या 5 आणि लोकसभेच्या 1 जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा दिल्लीत मोर्चा. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 1:40 आणि 40 सेकंद झालेले आहेत. प्रसारित करतोय कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात कोल्हापुरातील 6 तालुक्यांना दुष्काळाचे ट्रिगरवनचे निकष लागू, कोल्हापूरची वैशिष्ट्यपूर्ण ओळख तयार करण्यासाठी कोल्हापूर महोत्सवासारखे उपक्रम राबवण्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन, आणि पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा देण्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निर्देश. यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा आढावा. यंदाच्या खरीप हंगामातल्या पर्जन्यमानातील तूट आणि अन्य घटकांच्या आधारे राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यात कोल्हापुरातील 6 तालुक्यांना दुष्काळाच्या ट्रिगरवनचे निकष लागू करण्यात आले आहेत. यामध्ये पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भूदरगड, आजरा आणि चंदगड या तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना विविध सवलती मिळणार आहेत. दरम्यान ऑगस्ट महिन्यात पावसानं दडी दिल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या 2 दिवसात मात्र चांगला पाऊस झाल्यामुळे वातावरणात गारवा पसरला. डोंगरमाथ्यावरील भात, भुईमूग, ज्वारी, नागली ही पिकं करपू लागल्यानं शेतकरी हवालदिल झाला होता, पण या पावसामुळे बळीराजा काहीसा सुखावला आहे. कोल्हापूरच्या ब्रँडिंगसाठी कोल्हापूर महोत्सवासारखे उपक्रम राबवायला हवेत असं प्रतिपादन वर्मा यांनी केलं. 7वा खरेदीदार विक्रेता व्यावसायिक संपर्क मेळावा नुकताच पार पडला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि जागतिक बँकेच्या सहकार्यानं एमएसएमई उद्योगांची कार्यक्षमता, उन्नती तसंच गतिवर्धन कार्यक्रम राबवण्यात येतो. या कार्यक्रमाअंतर्गत हा मेळावा झाला. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांचं सादरीकरण करण्यात आलं. जिल्ह्यातल्या विविध क्षेत्रातील उद्योजकांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपलं स्थान भक्कम करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. सार्वजनिक मंडळांच्या गणरायाचं पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन झालं. यंदाच्या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात कडक शिस्तीत ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळण्यात आले. बहुतांश सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवला गेला नाही. अनेक मंडळांनी रात्री 12 नंतर ध्वनीव्यवस्था पूर्ण बंद केल्यानं विसर्जन मिरवणूक शिस्तीत पार पडली. गणेशोत्सव

म्हणताच कोल्हापूरकरांना आता शारदीय नवरात्र उत्सवाचे वेध लागले आहेत. श्री महालक्ष्मी मंदिरात तयारी सुरू झाली असून नवरात्रोत्सवासाठी मंदिर प्रशासन सज्ज झालं आहे. पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा देण्याचे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. पुनर्वसितांना सर्व प्रकारच्या अद्ययावत सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रस्ताव तयार करावेत आणि सातत्यानं पाठपुरावा करावा असंही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. गोकुळ म्हणजेच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातलं वातावरण तापलं आहे. या निवडणुकीसाठी 18 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. गोकुळच्या 25 जागांसाठी महायुतीतील राष्ट्रवादीनं 10, भाजप तसंच शिवसेनेनं प्रत्येकी 8 तर जनसुराज्य शक्तीनं 3 जागांची मागणी केली आहे. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा कायम आहे. जिल्ह्यातील 31 आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण तसंच दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम सुसज्ज आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीनं 15व्या वित्त आयोगाअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापनानं रानभाजी महोत्सव नुकताच आयोजित केला होता. राजारामपुरीमधल्या डॉ VT पाटील स्मृती भवनात हा महोत्सव पार पडला. या महोत्सवाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून 300 हून अधिक महिला शेतकरी तसंच शेतकरी बचत गट महोत्सवात सहभागी झाले होते. प्रदर्शनात टाकळा, शेवगा, कुरडू, दिंडा, फोडशी, कर्टुले, भारंगी, आळंबी यांसह 80 हून अधिक प्रकारच्या रानभाज्यांचे नमुने मांडण्यात आले. याबरोबरच शेतकऱ्यांनी थेट विक्रीसाठी आणलेल्या ताज्या रानभाज्या देखील होत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील 176 रुग्णांमध्ये स्वाईन फ्लू सदृश लक्षणं आढळली आहेत. कोल्हापूर परिमंडळातील कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लू सदृश रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं निदर्शनास येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन आरोग्य सेवा उपसंचालक डॉ दिलीप माने यांनी केलं आहे. तर श्रोतेहो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

क्या नखरे दिखाते कमाल तेरे, और तेरी पतली कमर का जवाब नहीं है।

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपली. महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी. राज्यातील धरणांमध्ये 74% पाणीसाठा. आणि विश्वविजेत्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधारपदावरून पायउतार. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 50,000 रुपये रोख पदक आणि प्रशस्तीपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदान करण्यात येईल. वडार समाजाला पारंपरिक दगडफोडी आणि उत्खननातल्या गौण खनिज स्वामित्व धनासाठी वाढीव सवलत देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला.

0: पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी मृतांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याबाबतच्या धोरणाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत अनुदानित वसतिगृहातल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात तसंच स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ आणि दीनदयाल स्वयं योजनेतल्या भत्त्यात सुधारणा करायच्या प्रस्तावांना आज मंजुरी मिळाली. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित अनियमिततेबाबत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी आज संसद भवनापासून भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. मात्र निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे जाताना वाटेत आकाशवाणी भवनाजवळ हा मोर्चा पोलिसांनी अडवला. यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी आकाशवाणी भवनात प्रवेश केला. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा आणि त्या संस्था न्याय देऊ शकत नाहीत अशी भावना लोकांच्या मनात निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात पार्टिसिपेट मुंबईच्या लोगोचं अनावरण केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. त्यानंतर राज्यघटनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे असंही ते म्हणाले.
1: एकूणच संविधानाला नाकारण्याकरता संविधान हातामध्ये घेऊन हा कार्यक्रम चाललेला आहे. यांना एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारचं राज्य देशामध्ये आणायचं आहे. लोकशाहीच्या ऐवजी एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारची रचना यांना उभी करायची आहे. त्या रचनेकडे जाण्याचं षडयंत्र म्हणजे भारतातल्या सगळ्या लोकशाही संस्था संपवा अशा पद्धतीचं काम यांचं चाललंय.
0: एमपीसीच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना हटवणं हे राज्य सरकारच्या हातात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीवरून त्यांना हटवण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. आजी आणि माजी अध्यक्षांसह संपूर्ण आयोगाची चौकशी करायची सरकारची तयारी आहे आणि गैरप्रकार आढळून आला तर राष्ट्रपतींना शिफारस करायलाही सरकार मागेपुढे पाहणार नाही. यासंदर्भात राज्यपालांनाही विनंती केली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारची समिती 7 ते 8 ऑक्टोबर रोजी राज्यात येईल आणि साधारण 11 तारखेपर्यंत दौरा करेल असंही त्यांनी सांगितलं. काही पिकांचं सर्वेक्षण पूर्ण काही ठिकाणी बाकी आहे. ग्राउंड ट्रुथिंगचं काम वेळेत पूर्ण करून केंद्र सरकारकडून मदत घेण्याचीही कार्यवाही पूर्ण करू असंही ते म्हणाले. राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार अदिती पोहरे यांनी आज अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नितीन राऊत यांच्यासह इतर काँग्रेस नेते उपस्थित होते. अमरावतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसची मैत्रीपूर्ण लढत असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी दिली. या मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून दत्तात्रय लहाने यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला आहे तर भाजपाच्या वतीने चंद्रशेखर भोयर आणि पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नागपुरातून भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अनिल सोले यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नितेश कराळे यांनीही अर्ज दाखल केला आहे. विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाबाबत महायुतीमध्ये अद्याप एकमत झालेलं नाही. भाजपाकडून कौस्तुभ गावडे आणि शिवसेनेचे मंगेश चिवटे अशा दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरायचे आणि चर्चा सुरू ठेवायची असं ठरलं असून पुन्हा एकदा चर्चा होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्याच्या परिवहन विभागाने बाईक टॅक्सी कंपन्या आणि चालकांना त्यांच्या ताफ्यात पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यासाठी 9 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ 2 टप्प्यात दिली जाणार आहे. यासंदर्भात सर्व आरटीओ आणि तात्पुरत्या परवाना असलेल्या कंपन्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या धरणांमध्ये 74% पाणीसाठा राहिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 15% कमी आहे. राज्यातल्या प्रमुख मध्यम आणि लघु 3032 प्रकल्पांमध्ये मिळून 30,271 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. कोकणात सर्वात जास्त म्हणजे 90% तर छत्रपती संभाजीनगर विभागात 44% उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे. गेल्या वर्षी 5 ऑक्टोबरपर्यंत 89.57% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरनं भारतीय संघाचं कर्णधारपद सोडण्याचा आज निर्णय घेतला. हरमनप्रीतनं समाज माध्यमावर हा निर्णय जाहीर केला आहे. हरमनप्रीत कौर 2018 पासून टी20

0: भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि 2022 पासून एकदिवसीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. तसंच कसोटी क्रिकेटमध्येही तिनं भारताचं नेतृत्व केलं होतं. माजी कर्णधार मिताली राजनंतर तिने संघाची सूत्र हाती घेतली होती. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ष 2012 2016 2022 आणि 2026 आशिया चषक जिंकला. तसंच तिने सलग 2 आशियाई खेळांमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताला विजय मिळवून देणारी ती पहिली महिला कर्णधार होती. वेस्ट इंडिज विरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. लखनौमध्ये एकाना स्टेडियमवर संध्याकाळी 7 सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा श्रेयस अय्यरकडे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत निमवेष्टित युरिया खताविषयी.
1: शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि शाश्वत शेती पद्धतीचा प्रसार करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षात अनेक पावलं उचलली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं कडुनिंबाच्या तेलाचा थर दिलेलं युरिया खत बाजारात आणलं. दरवर्षी युरियावर नीम तेलाचा थर बसवण्याच्या कामासाठी 50,000 कोटी रुपयांची तरतूद असते. यापूर्वी असे तुरळक उपक्रम राबवले गेले होते, परंतु 2015 युरिया पूर्णपणे नीमवेष्टीतच पुरवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला. त्याकरता तालचेर, रामगुंडम, गोरखपूर, सिंद्री आणि बरौनी इथले खत प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांची खतावरच्या खर्चात बचत झाली, मातीचं आरोग्य सुधारलं, पिकांच्या पोषण मूल्यात वाढ झाली, तसंच उत्पादनातही लक्षणीय वाढ झाली. त्याचप्रमाणे शेती व्यतिरिक्त इतर कारणांसाठी युरियाचा वापर करण्याला पायबंद बसला.
0: धाराशिवमध्ये सेवा संकल्प अभियानांतर्गत कळंब तालुक्यातल्या निपाणी इथं पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आलं. यात विविध शासकीय योजनांची माहिती देण्याबरोबरच उपलब्ध चाऱ्याचा अधिक परिणामकारक वापर कसा करता येईल याबद्दल प्रात्यक्षिकांमधून माहिती देण्यात आली. निकृष्ट उपलब्ध चाऱ्यावर युरिया प्रक्रिया कशी करावी, त्यामध्ये गुळ, मीठ आणि खनिज मिश्रणाचा वापर कसा करावा याचं प्रात्यक्षिक पशुपालकांना दाखवण्यात आलं. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हिवाळी परीक्षेसाठी परीक्षा शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये पदवी, पदविका, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचं शिक्षण घेणाऱ्या पात्र नियमित विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये अशा सूचना देण्यात आल्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपली. महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी. राज्यातील धरणांमध्ये 74% पाणीसाठा. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: वो खेती से जुड़ी हैं, पशुपालन से जुड़ी हैं, तो उन्हीं के काम को लेकर उन्हें आगे बढ़ाना. और संगीता देवी की कहानी जो आज हम बता रहे हैं, इसकी सबसे खास बात यही है कि ये केवल एक कंपनी की स्थापना की बात नहीं है, ये उस सोच की कहानी है या उस सोच की बात है जिसमें ग्रामीण महिलाओं को मदद पाने वाली महिलाओं से निर्णय लेने वाली उद्यमी महिलाओं को बदलने का प्रयास किया गया. यानी कि वो महिलाएं जो अब तक सिर्फ दूसरों से मदद मांग रही थी,
3: सही बात है,
2: वो उठकर इतनी सशक्त बनी कि वो उद्यमी बनी और दूसरों की मदद करने के काबिल भी बन सकी. और इस कंपनी की नींव गांव की महिलाओं ने, जो उनकी रोजमर्रा की जरूरतें होती है ना, बस वहीं से पड़ गई.
3: बिल्कुल. इससे ये भी हमें पता चलता है ना कि जरूरी नहीं है कि हमारे पास बहुत सारे संसाधन हो या हम बहुत सारी पूंजी इकट्ठा करने के बाद कोई काम शुरू करें. अगर हमारे पास, हमें लगता है कि हमारे पास कोई हुनर है, तो हम छोटे स्तर से भी शुरू कर सकते हैं. तो जब देखा गया कि किसान बीज, खाद और पशुपालन से जुड़ी हर छोटी जरूरत के लिए बाजार और बिचौलियों पर निर्भर है, तब लगा कि अगर महिलाएं मिलकर अपनी कंपनी बनाएं और खुद फैसले लें, तो वो सिर्फ अपनी आय ही नहीं बढ़ा पाएंगी बल्कि पूरे गांव की अर्थव्यवस्था को भी मजबूत बना सकेंगी.
2: आरती देवी की यात्रा दूसरा हमें बस यही तो बताती है कि गांव की जो महिलाएं हैं उसके

0: मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक टप्पे असतात. असे अनेक न दिसणारे मैलाचे दगड ज्याच्यातल्या अचीव्हमेंट्स किंवा ज्या अचीव्हमेंट्स आपण कधीच सेलिब्रेट करत नाही. आता हे न दिसणारे मैलाचे दगड कोणते, आयुष्यातले असे टप्पे कोणते, याबद्दल आपली मैत्रीण अश्विनी घोरपडे आपल्याला माहिती सांगणार आहे.
1: नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे. असा विषय ज्याचा संबंध कदाचित तुमच्या माझ्या आयुष्यातल्या एखाद्या छोट्याशा प्रसंगाशी असेल. आज आपण बोलणार आहोत इनविजिबल माइलस्टोन्स, म्हणजेच न दिसणारे मैलाचे दगड. आपल्या आयुष्यातली अशी छोटी छोटी यश जी कदाचित सोशल मीडियावर पोस्ट होत नाहीत, ज्यासाठी टाळ्या वाजत नाहीत, प्रमाणपत्र मिळत नाहीत, फोटो काढले जात नाहीत, आणि कदाचित आपल्या जवळच्या व्यक्तीलाही त्याबद्दल माहिती नसते, पण हीच छोटी यश आपल्या मोठ्या प्रवासाची खरी पायाभरणी करत असतात. आपण यश म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काही ठराविक चित्र उभी राहतात. परीक्षेत पहिला क्रमांक, मोठ्या कंपनीत नोकरी, बढती, स्वतःचा व्यवसाय, परदेशात शिक्षण, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणं, पुरस्कार मिळणं, मोठं घर घेणं किंवा एखादं मोठं स्वप्न पूर्ण करणं, या गोष्टी नक्कीच महत्वाच्या आहेत. त्यांचा आनंद साजरा करायला हवाच, पण प्रश्न असा आहे की या मोठ्या यशाच्या आधी जे हजारो छोटे टप्पे पार केले जातात त्यांचं काय? पहिल्यांदा अपयश आल्यानंतर पुन्हा प्रयत्न करणं, अभ्यासात मागे पडल्यानंतर पुन्हा पुस्तक उघडणं, एखाद्या विषयाची भीती असूनही तो विषय समजून घेण्याचा प्रयत्न करणं, मुलाखतीत नाकारलं गेल्यानंतर पुढच्या मुलाखतीसाठी पुन्हा तयारी करणं, स्वतःची तुलना इतरांशी करण्याऐवजी कालच्या स्वतःपेक्षा आज थोडं चांगलं होण्याचा प्रयत्न करणं, चुकीची सवय कमी करणं, नाही म्हणायला शिकणं, मदत मागायला लाजू नये हे समजणं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणी कौतुक करत नसतानाही आपलं काम प्रामाणिकपणे सुरू ठेवणं, हे देखील यशच आहेत. पण त्यांना आपण किती वेळा यश म्हणतो? युवावस्थेत ही गोष्ट विशेष महत्वाची ठरते, कारण आजचा

जाऊन सतत एका अदृश्य शर्यतीत असल्यासारखा अनुभव घेतो. सोशल मीडियावर कुणाचं ग्रॅज्युएशन दिसतं, कुणाची नवीन नोकरी, कुणाचा बिझनेस, कुणाचं फॉरेन एज्युकेशन, कुणाचं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन, कुणाचं ट्रॅव्हलिंग, कुणाचं अवॉर्ड, आणि आपण स्वतःकडे पाहतो तेव्हा मनात एक प्रश्न येतो, मी नेमकं काय केलंय. पण इथेच एक मोठा गैरसमज होतो. आपण दुसऱ्यांच्या आयुष्यातल्या हायलाइट्स आपल्या आयुष्यातल्या बिहाइंड द सीन्सशी तुलना करतो. आपल्याला दुसऱ्याचा परिणाम दिसतो, त्यामागचे प्रयत्न दिसत नाहीत. एखाद्या विद्यार्थ्याला चांगले गुण मिळालेले दिसतात, पण त्यांनी किती वेळा न समजलेला धडा पुन्हा वाचला हे दिसत नाही. एखाद्या तरुणाला नोकरी मिळालेली दिसते, पण त्याने किती अर्ज केले, किती रिजेक्शन स्वीकारले, किती वेळा स्वतःचा रिझ्युमे बदलला हे दिसत नाही. एखाद्या कलाकाराचं सुंदर परफॉर्मन्स दिसतं, पण त्या परफॉर्मन्सच्या आधीची असंख्य तासांची प्रॅक्टिस दिसत नाही. म्हणून आजचा पहिला संदेश अगदी साधा आहे, तो म्हणजे आपल्या प्रवासाची किंमत फक्त अंतिम परिणामावर ठरवता येत नाही. कधी कधी सर्वात मोठं यश म्हणजे आपण थांबलो नाही हे असतं. समजा एखाद्या विद्यार्थ्याला गणिताची भीती वाटते, पहिल्या दिवशी त्याला 10 उदाहरणांपैकी एकच उदाहरण सोडवता आलं, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3. बाहेरून पाहिलं तर ते फार मोठं अचीवमेंट वाटणार नाही, पण त्या विद्यार्थ्यासाठी ही मोठी गोष्ट आहे. कारण काल मला गणित जमत नाही असं म्हणणारा विद्यार्थी आज एकदा प्रयत्न करून बघतो असं म्हणू लागलाय. हा बदल दिसत नाही, पण तो महत्वाचा आहे. मानसशास्त्रात सेल्फ एफिकेसी म्हणजे एखादं काम यशस्वीपणे करण्याची आपल्यात क्षमता आहे असा स्वतःवरचा विश्वास. मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट बँड्युरा यांच्या मते अशा विश्वासाच्या निर्मितीत स्वतःला आलेले छोटे यशस्वी अनुभव महत्वाची भूमिका बजावतात. म्हणजेच मी हे करू शकतो हा विश्वास अनेकदा एका मोठ्या विजयातून नाही तर अनेक छोट्या प्रयत्नातून तयार होतो. म्हणून जर आज आपण एखादं कठीण काम पूर्ण केलं असेल तर स्वतःला एकदा सांगितलं पाहिजे, नाही का, की हो हे छोटं होतं पण मी केलंय. कारण आत्मविश्वास नेहमी टाळांमधून येत नाही, कधी कधी तो शांतपणे आपल्या आत तयार होतो. आता आणखी एक उदाहरण घेऊया. समजा एक तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. पहिल्या महिन्यात त्याचा अभ्यास व्यवस्थित होत नाही, दुसऱ्या महिन्यात तो अभ्यासाचं वेळापत्रक बनवतो, तिसऱ्या महिन्यात त्याला दररोज 2 तास अभ्यास करण्याची सवय लागते, काही महिन्यांनी तो मॉक टेस्ट मध्ये मागच्या वेळेपेक्षा 10 गुण जास्त मिळवतो. कदाचित कोणी त्याच्यासाठी सेलिब्रेशन ठेवणार नाही, कदाचित घरात कोणी मिठाई वाटणार नाही, कदाचित सोशल मीडियावर कोणी कॉंग्रॅच्युलेशन लिहिणार नाही, पण त्या 10 गुणांमध्ये त्याच्या अनेक दिवसांच्या शिस्तीचा पुरावा आहे. यालाच आपण इनव्हिजिबल माइलस्टोन म्हणू शकतो. मोठ्या यशापर्यंत पोहोचताना असे कितीतरी इनव्हिजिबल माइलस्टोन्स येतात. पहिला दिवस, पहिला प्रयत्न, पहिलं अपयश, पहिल्यांदा मदत मागणं, पहिल्यांदा भीतीवर मात करणं, पहिल्यांदा स्वतःसाठी निर्णय घेणं, पहिल्यांदा स्वतःची चूक मान्य करणं, पहिल्यांदा पुन्हा सुरुवात करणं, आणि कधी कधी फक्त आजचा दिवस कालपेक्षा थोडा चांगला जगणं. संशोधनात प्रोग्रेस प्रिन्सिपल या संकल्पनेत महत्वपूर्ण कामात झालेली प्रगती ही प्रेरणा आणि सकारात्मक भावनांसाठी महत्वाची ठरू शकते असं तेरेसा अमाबाईल आणि स्टेव्हिन क्रॅमर यांच्या कामातून मांडत गेलं आहे. म्हणजे अंतिम ध्येय अजून दूर असलं तरी मी पुढे जात आहे ही जाणीव माणसाला पुढचा प्रयत्न करण्याची ऊर्जा देऊ शकते. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक छोट्या गोष्टीला मोठं यश घोषित करावं. याचा अर्थ असा आहे की खरी प्रगती झाली असेल तर तिला दुर्लक्षित करू नका.

मित्रांनो, दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज मी काय शिकलो, आज मी काय सुधारलं, आणि आज मी कोणतं छोटं पाऊल पुढे टाकलं. उत्तर मोठं असण्याची गरज नाही. आज मी 10 पानं वाचली, आज मी एक नवीन शब्द शिकलो, आज मी 30 मिनिटं अभ्यास केला, आज मी माझं काम वेळेवर पूर्ण केलं, आज मी राग आला तरी शांत राहिलो, आज मी माझ्या

मित्राची मदत केली. आज मी अपयशानंतर पुन्हा प्रयत्न केला. ही छोटी वाक्य आहेत, पण अशाच वाक्यांमधून आपल्या आयुष्याची मोठी कथा तयार होते. आता कल्पना करा, एका तरुणीला मंचावर भाषण करायचंय. तिला खूप भीती वाटते. पहिल्यांदा ती फक्त 2 वाक्य बोलते, आवाज थरथरतो. दुसऱ्यांदा ती थोडं अधिक बोलते. तिसऱ्यांदा ती प्रश्नांची उत्तर देते. काही महिन्यांनी ती आत्मविश्वासाने संपूर्ण भाषण करते.

तिसऱ्यांदा ती प्रश्नांची उत्तर देते. काही महिन्यांनी ती आत्मविश्वासाने संपूर्ण भाषण करते. लोकांना अंतिम भाषण दिसेल पण तिच्यासाठी खरी अचीवमेंट कदाचित पहिल्यांदा मंचावर उभं राहणं ही होती. कारण त्या दिवशी तिने भीती संपवली नव्हती, तर तिने भीती असूनही पाऊल टाकलं होतं. आणि धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, तर धैर्य म्हणजे भीती असूनही पुढे जाणं. म्हणूनच जर आपण सध्या एखाद्या अशा टप्प्यावर असू जिथे आपल्या आयुष्यात मोठं काहीतरी घडताना दिसत नसेल, तरी स्वतःला कमी समजू नये. कदाचित आपण तयारीच्या टप्प्यावर असू, कदाचित आपलं काम अजून दिसत नाही, कदाचित आपल्या प्रयत्नांना अजून परिणाम मिळालेला नाही, कदाचित आपण अजून शिकत आहोत, आणि हे ठीक आहे. झाडाचं बीज जमिनीखाली असताना बाहेरून पाहणाऱ्या व्यक्तीला काहीच घडताना दिसत नाही, पण आतमध्ये प्रक्रिया सुरू असते, मुळे तयार होत असतात आणि कधीतरी त्यातून रोपटं बाहेर येतं. आपल्या आयुष्यातही काही काळ असा असतो आणि दॅट इज नोबडी सीज एनिथिंग, पण त्याचा अर्थ नथिंग इज हॅपनिंग असा नसतो. कधी कधी शांत काळ हा तयारीचा काळ असतो आणि म्हणूनच आपल्या जीवनातल्या इनविजिबल माइलस्टोन ओळखल्या पाहिजेत. कदाचित आपलं पहिलं इनविजिबल माइलस्टोन म्हणजे सकाळी वेळेवर उठणं असू शकतं, कदाचित मोबाईल बाजूला ठेवून अभ्यास करणं असू शकतं, कदाचित रोज 10 मिनिटं इंग्रजी बोलण्याचा सराव करणं असू शकतं, कदाचित आई वडिलांशी संयमाने बोलणं असू शकतं, कदाचित आपल्या पैशांचा योग्य वापर सुरू करणं असू शकतं, कदाचित स्वतःच्या चुका स्वीकारणं असू शकतं, कदाचित टॉक्सिक कंपॅरिझन कमी करणं असू शकतं, तर कदाचित एखाद्या जुन्या अपयशातून बाहेर पडणं असू शकतं, कदाचित स्वतःला पुन्हा एक संधी देणं असू शकतं. यापैकी कुठलीही गोष्ट छोटी वाटू शकते, पण आपल्या व्यक्तिमत्वात बदल घडत असेल तर ती महत्वाची आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, इनविजिबल माइलस्टोन म्हणजे फक्त प्रोडक्टिव्हिटी नाही, विश्रांती घेणंही कधी कधी माइलस्टोन असू शकतं. कारण सतत काम करणं म्हणजेच प्रगती असं नाही. आपल्या मर्यादा ओळखणं, थकल्यावर थोडं थांबणं, योग्य मदत घेणं आणि पुन्हा नव्या ऊर्जेने सुरुवात करणं हेही वैयक्तिक विकासाचे भाग आहेत. विशेषतः तरुणांनी मी सतत काहीतरी करत राहिलं पाहिजे या दबावापासून स्वतःला थोडं दूर ठेवायला शिकायला हवं. प्रगतीला वेगाची नाही, सातत्याची गरज असते. मित्रांनो, कासव आणि सश्याची गोष्ट आपल्याला लहानपणापासूनच माहिती आहे. त्या गोष्टीचा खरा अर्थ फक्त स्लो अँड स्टेडी विन्स एवढाच नाही, तर आपल्या जीवनात सातत्याने टाकलेली छोटी पावलं आपल्याला पुढे नेतात हा त्यामागचा साधा संदेश आहे. आपलं यश फक्त त्या दिवशी सुरू होत नाही ज्या दिवशी जग आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतं, तर आपलं यश त्या दिवशी सुरू होतं ज्या दिवशी आपण पहिल्यांदा स्वतःला म्हणतो मी प्रयत्न करणार. मग दुसऱ्या दिवशी आपण पुन्हा म्हणतो मी पुन्हा प्रयत्न करणार. आणि एखाद्या दिवशी आपण मागे वळून पाहतो आणि म्हणतो मी किती पुढे आलोय. मित्रांनो, मोठी स्वप्न नक्की बघा, मोठी ध्येय ठेवा, यश मिळवा, पुरस्कार मिळवा, करिअर घडवा, आपल्या कुटुंबाला समाजाला आणि स्वतःला अभिमान वाटेल असं काम करा. पण त्या मोठ्या स्वप्नाच्या प्रवासात छोट्या विजयांना विसरू नका, कारण मोठ्या यशाची सुरुवात अनेकदा मोठ्या घोषणेने होत नाही, ती एका छोट्या निर्णयाने होते. एक पान वाचण्याच्या निर्णयाने, एक तास अभ्यास करण्याच्या निर्णयाने, एकदा पुन्हा प्रयत्न करण्याच्या निर्णयाने, भीती असूनही पुढे जाण्याच्या निर्णयाने, आणि सर्वात महत्वाचं स्वतःवर विश्वास ठेवण्याच्या निर्णयाने. आज जर आपल्या आयुष्यात कुणीही टाळ्या वाजवत नसेल, तरी स्वतःसाठी एक छोटी टाळी वाजवली पाहिजे. जर कुणी वेल्डन म्हणत नसेल, तर स्वतःला म्हटलं पाहिजे आय एम मेकिंग प्रोग्रेस, कारण आपला प्रवास अजून संपलेला नाहीये. आणि कदाचित आजचं आपलं छोटंसं पाऊल उद्याच्या मोठ्या यशाचा पहिला अदृश्य मैलाचा दगड असेल. चला तर मग आजपासून मोठ्या यशाची वाट पाहण्याऐवजी छोट्या प्रगतीकडेही लक्ष देऊया. आजचा दिवस कालपेक्षा थोडा चांगला बनवूया. आजचं एक पाऊल उद्याच्या स्वप्नाच्या दिशेने टाकूया आणि आपल्या मनात एक वाक्य कायम ठेवूया, माझ्या प्रत्येक छोट्या प्रयत्नांची किंमत आहे.

0: कारण प्रत्येक पाऊल मला माझ्या ध्येयाच्या थोडं जवळ घेऊन जाते. धन्यवाद.
1: मित्रांनो, अत्यंत सुंदर आणि समर्पक शब्दात अश्विनीने आपल्याला माहिती सांगितली. अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्या

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजेश शेजवळे. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार. करेंगे.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त भागातल्या पीक नुकसानीचे 45% पंचनामे पूर्ण. राज्यातल्या धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 15% कमी पाणी साठा. पोलिसांना राज्य सरकार मुख्यमंत्री शौर्य पुरस्कारानं गौरवणार. वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या अनुदानात वाढ. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींचा निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा नवी दिल्लीत मोर्चा. संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. राज्यात सध्या पीक नुकसानीचे 45%पेक्षा जास्त पंचनामे पूर्ण झाले आहेत. दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. उर्वरित पंचनाम्यांचं काम जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात आतापर्यंत केवळ 8% पीक कर्जवाटप झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. बँकांनी शेतकऱ्यांकडे वारंवार कागदपत्रांची मागणी करू नये, एकदा पीक कर्ज घेतलं असेल तर पुन्हा कागदपत्र मागू नयेत असे निर्देश त्यांनी दिले. जमिनीत ओलावा आणि मर्यादित पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात रब्बी हंगामात हरभरा आणि ज्वारी पिकांना प्राधान्य दिलं जाणार आहे. केंद्र शासनानं ज्वारीच्या 100% खरेदीला मान्यता दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं बावनकुळे म्हणाले. आणखी काही तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यांमध्ये करण्याच्या मागण्यांची प्राथमिक पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून त्यांचा अहवाल प्राप्त होईल. या अहवालाच्या आधारे संबंधित तालुक्यांच्या समावेशाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती निर्णय घेईल असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी त्रास देणाऱ्या बँकांवर कारवाई करणं, चाऱ्याची टंचाई दूर करणं आणि दिवाळीपूर्वी मदत वाटपाचं नियोजन करण्याबाबत अनेक महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत झाले. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती येत्या 10 किंवा 12 तारखेला राज्यात 2 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहे. ही समिती 3 स्वतंत्र पथकांद्वारे बीड, धाराशिव, यवतमाळ, वाशिम आणि अहिल्यानगर सोलापूर या जिल्ह्यांचा दौरा करून आढावा घेईल असं बावनकुळे यांनी सांगितलं. राज्यातल्या धरणांमध्ये 74% पाणीसाठा राहिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 15% कमी आहे. राज्यातल्या प्रमुख, मध्यम आणि लघु 3,032 प्रकल्पांमध्ये मिळून 30,271 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. कोकणात सर्वात जास्त म्हणजे 90%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 44% उपयुक्त पाण्यासाठा राहिला आहे. गेल्या वर्षी 5 ऑक्टोबरपर्यंत 89.57% उपयुक्त पाण्यासाठा होता. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवलं जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती जिल्हास्तरावरून आलेल्या अर्जांमधून पुरस्कार विजेत्यांची निवड करेल. 50,000 रुपये रोख, पदक आणि प्रशस्तीपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या

0: पूर्व संध्येला प्रदान केला जाईल. मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध प्रवर्गातल्या पात्र असूनही शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या वार्षिक अनुदानात राज्य सरकारनं वाढ केली आहे. या योजनेअंतर्गत मुंबई पुणे नागपूरमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता एकूण 80,000 रुपये वार्षिक अनुदान मिळेल. इतर ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानातही सरकारनं वाढ केली आहे. अनुसूचित जातीतल्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या 2388 वसतीगृहातल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनातही सरकारनं वाढ केली आहे. शहरी भागातल्या वसतीगृहातल्या अधीक्षक, स्वयंपाकी, मदतनीस आणि सुरक्षा रक्षकांचं मानधन सरकारनं दुप्पट केलंय. पोलीस कोठडीत शारीरिक किंवा मानसिक छळामुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं तर मृतांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल. अशा व्यक्तीला अपंगत्व आल्यास 2 ते 4 लाख रुपये नुकसान भरपाई मिळेल. हा प्रस्तावही आज मंत्रिमंडळानं मंजूर केला. दगडफोडी आणि गौणखनिज उत्खनन करून उपजीविका करणाऱ्या वडार समाजाला स्वामित्व धनात वाढीव सवलत देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. आता 500 ब्रासपर्यंत खनिज उत्खननावर रॉयल्टी बसणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, संशोधन, नवोन्मेष, तंत्रज्ञान विकास, उद्योग संलग्न उच्च शिक्षण उत्कृष्टता केंद्र यांच्या माध्यमातून सार्वजनिक विद्यापीठं, शासकीय महाविद्यालयं, संस्था आणि तंत्रनिकेतनमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी सीएम सृष्टी योजना अंमलात आणायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज 10,000 कोटी रुपयांचा एसएमई वृद्धी निधी स्थापन करायला मंजुरी दिली. चांगली कामगिरी करण्याची शक्यता असलेल्या छोट्या आणि मध्यम आकाराच्या उद्योगांमध्ये या फंडाद्वारे दीर्घकालीन गुंतवणूक केली जाईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं.
2: प्रोफेशनली मैनेज होगा, जिस तरह से ग्रोथ का पोटेंशियल हो जिन एमएसएमईज में, उन एमएसएमईज को इसमें सेलेक्ट किया जाएगा. एमएसएमई मिनिस्ट्री प्लस स्टेट गवर्नमेंट्स प्लस इंडस्ट्री बॉडीज प्लस बैंक्स, इन सब का इनपुट लेके एमएसएमई ग्रोथ फंड को संचालित किया जाएगा.
0: एकीकृत वाहतूक आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. रस्ते, रेल्वे, बंदर, हवाई वाहतूक, जलवाहतूक यासारख्या सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गांसाठी दीर्घकाळाचं नियोजन हे प्राधिकरण करेल असं वैष्णव यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री पदाच्या कारकिर्दीला 25 वर्ष झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत मंजूर झाला. यावेळी त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कामांचा आढावा घेण्यात आला. 7 ऑक्टोबर 2001 रोजी मोदी यांनी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या आमदारांसह शेकडो समर्थकांनी आज निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. पोलिसांनी हा मोर्चा निवडणूक आयोगापासून साधारण 200 मीटर अंतरावर आकाशवाणी भवनाच्या बाहेर अडवल्यानंतर आंदोलकांनी संसद मार्ग पूर्णपणे बंद केला. मोर्चा अडवल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पोलिसांच्या बॅरिकेडवर चढून तिरंगा ध्वज फडकावला आणि पोलिसांना हुलकावणी देत त्यांनी आकाशवाणी भवनात प्रवेश केला. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, डेरेक ओब्रायन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जॉन ब्रिटास यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं. त्यानंतर हे सगळे नेते आंदोलनस्थळी परत आले. इंडिया आघाडीचा भाग नसलेल्या बीजू जनता दलाच्या नेत्यांनीही मोर्चात भाग घेतला होता. दरम्यान निवडणूक आयोगाला कोणत्याही राजकीय पक्षाकडून भेटीची विनंती मिळालेली नाही असं आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा आणि त्या संस्था न्याय देऊ शकत नाहीत अशी भावना लोकांच्या मनात निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केली. राज्यघटनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे असं ते म्हणाले.
3: एकूणच संविधानाला नाकारण्याकरता संविधान हातामध्ये घेऊन हा कार्यक्रम चाललेला आहे. यांना एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारचं राज्य देशामध्ये आणायचं आहे. लोकशाहीच्या ऐवजी एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारची रचना यांना उभी करायची आहे. त्या रचनेकडे जाण्याचं षडयंत्र म्हणजे भारतातल्या सगळ्या लोकशाही संस्था संपवा अशा पद्धतीचं काम यांचं चाललंय.
0: एमपीसीच्या अध्यक्ष

0: पक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना हटवणं हे राज्य सरकारच्या हातात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारसीवरून त्यांना हटवण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. आजी आणि माजी अध्यक्षांसह संपूर्ण आयोगाची चौकशी करायची सरकारची तयारी आहे आणि गैरप्रकार आढळून आला तर राष्ट्रपतींना शिफारस करायलाही सरकार मागेपुढे पाहणार नाही. यासंदर्भात राज्यपालांनाही विनंती केली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. एमपीएससीच्या कार्यपद्धतीसह विविध मागण्यांसाठी पुण्यात तीन ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ही आंदोलनं बेकायदा असून परवानगी नाकारूनही ती सुरू ठेवली तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. राज्यातल्या आदिवासी वसतिगृहांमधल्या सुविधा आणि आश्रमशाळांमधल्या मृत्यूंची चौकशी करण्याच्या मागणीसाठी नाशिकहून पायी मोर्चा काढणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना आज मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. आझाद मैदानावर जमण्याची परवानगी नाकारल्यानंतर हे विद्यार्थी दादरमध्ये टिळक भवनात थांबले होते आणि राज्यपालांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते. पक्षांतर करून घटनात्मक पाप केलं आहे अशा व्यक्तींसाठी पक्षचिन्हाबाबतची भावना लागू होते का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं आज केला. निवडणूक आयोगानं शिंदे गटाला धनुष्यबाण हे पक्षचिन्ह बहाल करताना मुख्यत्वे विधिमंडळातल्या संख्याबळावर अवलंबून राहण्याचा निर्णय योग्य होता का यावर शिंदे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद ऐकत असताना न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी हा प्रश्न विचारला. केवळ संघटनात्मक सदस्यांची मोजणी करून तळागाळातला पाठिंबा निश्चित करण्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. या प्रकरणी सुनावणी उद्याही सुरू राहील. राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसला आहे. या उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होईल तर शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 23 ऑक्टोबर रोजी मतदान तर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळग्रस्त भागातल्या पीक नुकसानीचे 45% पंचनामे पूर्ण. राज्यातल्या धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 15% कमी पाणीसाठा. पोलिसांना राज्य सरकार मुख्यमंत्री शौर्य पुरस्कारानं गौरवणार. वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या अनुदानात वाढ. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींचा निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा नवी दिल्लीत मोर्चा. संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ईसीआय नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी. शेती

0: अधिक उत्पादनक्षम किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी शेतीविषयक ज्ञान तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर किसान वाणी शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी शेतीच्या प्रगतीसाठी

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन यांच्यात नवी दिल्ली इथं सोमवारी द्विपक्षीय चर्चा झाली. या भेटीत व्यापार आणि गुंतवणुकीपासून विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि युवकांच्या संधीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान अनेक करार करण्यात आले. या पार्श्वभूमीवर या करारांचा भारताला नेमका काय फायदा होणार, भारत स्वित्झर्लंड संबंधांची पुढची दिशा काय असेल आणि इफ्टा टेपाच्या माध्यमातून भारतासाठी उघडणाऱ्या आर्थिक संधी किती मोठ्या आहेत, याचाच आढावा आजच्या वृत्तविशेषमधून आपण घेणार आहोत. श्रोते हो, भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यातील संबंधांना मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. गेल्या काही वर्षात या संबंधांना आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवी दिशा मिळाली आहे. स्वित्झर्लंड हा ईएफटीए अर्थात युरोपियन मुक्त व्यापार संघटनेचा महत्वाचा सदस्य आहे. भारत आणि ईएफटीए यांच्यातला व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार म्हणजेच टेपा गेल्या वर्षी लागू झाला. या कराराअंतर्गत ईएफटीए देशांनी पुढील 15 वर्षात भारताला 100 अब्ज डॉलरपर्यंत गुंतवणूक करण्याचं आणि त्यातून 10 लाख थेट रोजगार निर्माण करण्याचं लक्ष ठेवलं आहे. त्यामुळे मोदी पार्मेलिन भेटीचं महत्व केवळ राजनैतिक संबंधांपुरतं मर्यादित नाही. व्यापार, गुंतवणूक, उद्योग आणि रोजगार या सगळ्यांच्या दृष्टीनं या भेटीकडे पाहावं लागेल. स्वित्झर्लंडची तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषातील क्षमता आणि भारताची मोठी बाजारपेठ, मनुष्यबळ आणि वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था या दोन्हींचा मेळ घालण्याचा प्रयत्न या भागीदारीतून दिसतो. भारत स्वित्झर्लंड यांच्यातील राजनैतिक संबंध तसंच दोन्ही देशात झालेल्या करारांबाबत अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर.
1: भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यामधली जी मैत्री आहे ती एका साध्या मैत्रीकडनं सामरिक भागीदारीच्या दिशेने हा प्रवास जो आहे हा चालू आहे आणि त्यामुळे हे संबंध आज एका अत्यंत परिपक्व अशा नव्या टप्प्यावरती जाऊन पोहोचलेले आहेत. 1948 भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यामध्ये प्रामुख्याने जे मित्रत्वाचे संबंध आहेत त्याची सुरुवात झाली, मुहूर्तमेढ रोवली गेली. पण सुरुवातीला हे संबंध काही विशिष्ट क्षेत्रापुरतेच मर्यादित होते. भारतामध्ये विशेष म्हणजे स्विस मेड घड्याळ खूप भारतात प्रसिद्ध होते. बँकिंग सारखं सेक्टर असेल, स्विस बँकच्या दृष्टीने भारतामध्ये चर्चा होत होती, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चर्चा होत होती. या संदर्भामध्ये स्वित्झर्लंडची प्रामुख्याने भारताबरोबर चर्चा किंवा त्यांच्या मित्रत्वाचा परीघ हा तोपर्यंत मर्यादित होता. परंतु आता मात्र हे संबंध खूप विस्तारलेले आहेत. आता यामध्ये व्यापार आहे, गुंतवणूक आहे, तंत्रज्ञान आहे, संशोधन आहे, कौशल्य विकास आहे आणि लोकांची देखील ज्याला आपण गिव्ह अँड टेक असं म्हणतो याचा हे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे. विशेष करून याला जो पाठबळ मिळालेलं आहे मित्रत्वाचे संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टिकोनातून ते सगळ्यात मोठं पाठबळ हे ईएफटीए आणि टीईपीए म्हणजे ईएफटीए हा जो एक करार आहे जो प्रामुख्याने भारताने 4 देशांबरोबर हा करार केलेला होता.

0: ज्यामध्ये स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिकेटस्टाईन्स हे चार देश होते. हे चारही देश युरोपियन युनियनचे सदस्य नाहीयेत, मात्र ते युरोपियन अर्थव्यवस्थेशी अतिशय घनिष्ठपणे जोडले गेले. आणि टेपा जो अग्रीमेंट आहे हा प्रामुख्याने भारताचा युरोपियन महासंघाबरोबर झालेला महत्वपूर्ण करार होता. 1 ऑक्टोबर 2025 पासून हा जो EFTA आणि टेपा करार हा लागू झालेला आहे. आणि त्यावेळेला स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष पार्मेलिन हे भारताच्या भेटीवरती आलेले होते. आणि त्यावेळेला चर्चा ही प्रामुख्याने आर्थिक विकासाबरोबर सामरिक भागीदारी कशा पद्धतीने विकसित करता येईल या दृष्टिकोनातून प्रामुख्याने चर्चा झालेली होती. यावेळेला पार्मेलिन भारत भेटीवरती आलेले आहेत. त्यांच्यामध्ये आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये प्रामुख्याने 5 महत्वपूर्ण करार हे झालेले आहेत. आणि हे जे 5 महत्वपूर्ण करार आहेत त्यामध्ये स्थलांतर किंवा मोबिलिटीची भागीदारी हा एक अतिशय महत्वपूर्ण करार आहे. त्याचबरोबर तरुण व्यावसायिकांचा आदान प्रदान कार्यक्रम असेल, वाहतूक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा असतील, वैज्ञानिक संशोधन असेल, त्याचप्रमाणे नवोन्मेष आणि स्टार्टअप यांचा समावेश देखील याच्यामध्ये आहे. तसंच भारतीय निर्यातीला स्वित्झर्लंडमधली बाजारपेठ अधिकाधिक कशा पद्धतीने उपलब्ध करून दिली जाईल, त्यानंतर या मित्रत्वाला किंवा द्विपक्षीय संबंधांना आणखीन जो एक नवीन आयाम मिळाला आहे तो प्रामुख्याने अणुऊर्जा क्षेत्रातील व्यापार, त्याचप्रमाणे संरक्षण क्षेत्रातील व्यापार यावरतीही एकमत झालंय, चर्चा देखील झालेली आहे.
1: श्रोते हो, या भेटीतला महत्वाचा मुद्दा म्हणजे युवा व्यावसायिकांची देवाणघेवाण. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान यंग प्रोफेशनल अग्रीमेंट करण्यात आलं आहे, त्यामुळे दोन्ही देशातील युवकांना दुसऱ्या देशात कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळेल. सुरुवातीला दरवर्षी प्रत्येकी 300 युवा व्यावसायिकांच्या देवाणघेवाणीची तरतूद असून ही संख्या पुढे 500 पर्यंत वाढवता येईल. याशिवाय स्थलांतर आणि मोबिलिटी बाबतही करार झालाय. कायदेशीर आणि सुरक्षित स्थलांतराला प्रोत्साहन देतानाच अनियमित स्थलांतर आणि मानवी तस्करी रोखण्यावर भर देण्यात आलाय. विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातलं सहकार्यही या भेटीचा महत्वाचा भाग आहे. संशोधन आणि उच्च तंत्रज्ञानातलं स्वित्झर्लंडचं कौशल्य तसंच वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली भारताची वाढती क्षमता यांचा मेळ घालण्याची संधी यातून मिळू शकते. नवोन्मेष तंत्रज्ञान हस्तांतरण आणि उद्योजकतेलाही चालना देण्यावरती भर देण्यात आलाय. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या मोठ्या शक्यता आहेत. भारतानं यंदा AI परिषदेचं आयोजन केलं, तर पुढल्या वर्षी स्वित्झर्लंडमध्ये जिनेवा AI परिषद होणार आहे, त्यामुळे AIच्या जबाबदार आणि मानवकेंद्री वापराबाबतही दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढू शकतं. या सर्वांमध्ये आर्थिक दृष्टिकोनातून 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक आणि 10 लाख रोजगारांचं लक्ष प्रत्यक्षात कसं साध्य होणार याबाबत अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक डॉ शैलेंद्र देवळाणकर.
0: आपला देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो आणि आपल्याला प्रामुख्याने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या तरुणांना परदेशामध्ये नोकरीच्या आणि रोजगाराच्या मोठ्या संधी आता उपलब्ध आहेत. त्या दृष्टिकोनातून स्वित्झर्लंड बरोबर भारताचा जो करार झालेला आहे तो फार महत्वाचा आहे. विशेष करून मोबिलिटीच्या बाबतीमधला जो करार आहे तो फार महत्वपूर्ण आहे. हा जो करार आहे त्याच्यामध्ये स्थलांतर आणि तरुण व्यावसायिकांचे आपण म्हणजे भारत हा ह्युमन रिसोर्स एक्सपोर्ट करणारा महत्वाचा देश आहे आणि भारत सध्या जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, स्वित्झर्लंड या देशांना आपला ह्युमन रिसोर्स जो आहे तो आपण एक्सपोर्ट करू शकतो. महत्वाचं म्हणजे अणुऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रामध्ये आता ज्या पद्धतीने संबंध दोन्ही देशांचे विकसित होतो हा फार महत्वाचा भाग आहे. स्वित्झर्लंड हा एक न्यूट्रल देश म्हणून ओळखला जातो, परंतु अशा देशाबरोबर भारताचा संरक्षण संबंध विकसित होणं, सहकार्य विकसित होणं हे प्रामुख्याने विश्वासावरती विसंबून आहे. स्वित्झर्लंडचा भारतामधला वाढता विश्वास याच्या माध्यमातून अधोरेखित होतो आहे. या माध्यमातून आपण EFTA आणि टेपा हे दोन्ही अग्रीमेंटना परस्परांशी जोडण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे एकूणच स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिकेटस्टाईन हे जे चार देश आहेत ज्यांच्याबरोबर आपण EFTA करार केलेला आहे आणि जवळपास युरोपियन महासंघाच्या 28 देशांबरोबर आपला टेपा करार झालेला आहे यांना जोडल्यामुळे एकूणच युरोपियन देशांबरोबर आपला जो व्यापार आहे हा भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. साधारणतः पुढच्या 15 वर्षांमध्ये 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक आणि 10 लाख तरुणांना रोजगार अशा स्वरूपाच्या संधी या भारत आणि युरोपियन मध्ये येत्या काळामध्ये निर्माण होऊ शकतात आणि त्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने आपल्याला या संपूर्ण भेटीकडे बघणं हे गरजेचं आहे. ही जी भेट होती स्वित्झर्लंडच्या राष्ट्राध्यक्षांची ही केवळ प्रतिकात्मक नाही तर याच्या माध्यमातून दोन्ही देशांमधले व्यापारी, आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रांमधले सहकार्य, अणुऊर्जा क्षेत्रातले सहकार्य घनिष्ठ होतील असं आपल्याला म्हणता येऊ शकतं.
1: श्रोते हो।

0: भारत अमेरिकेदरम्यान व्यापार करारावर सुरू असलेल्या चर्चेत फारशी प्रगती झालेली नाही, त्यामुळे भारताला नव्या बाजारपेठा शोधणं क्रमप्राप्त झालं आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर.
1: आता ही जी भेट आहे ही भेट राष्ट्राध्यक्षांची स्वित्झर्लंडच्या ज्या पार्श्वभूमीवरती झालेली आहे ती पार्श्वभूमी प्रामुख्याने आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा टर्म राष्ट्राध्यक्षपदाचा दुसरा कार्यकाल हा सुरू झाल्यानंतर ज्या पद्धतीचं आयात शुल्क धोरण त्यांनी स्वीकारलेलं आहे त्याचप्रमाणे भारताची जी निर्यात अमेरिकेला होती आहे त्यावरती काही निर्बंध हे येत्या काळामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकतंच अमेरिकन काँग्रेसमध्ये एक विधेयक मंजूर करण्यात आलं ज्याच्यावर राष्ट्राध्यक्षांची स्वाक्षरी झाली आहे. जे देश रशियाकडनं तेल विकत घेतात त्यांच्यावरती 100% आयात शुल्क लावण्याचे अधिकार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना दिले गेलेले आहेत. अमेरिका भविष्यामध्ये भारताच्या विरुद्ध हे शस्त्र उपसण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत आणि अमेरिकेमध्ये एका मुक्त व्यापार करारावरती चर्चा चालू आहे मात्र त्यामध्ये फारशी प्रगती सध्या तरी होताना दिसून येत नाही. अशा वेळेला भारताला पर्यायी बाजारपेठा शोधणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून युरोपची बाजारपेठ आपल्यासाठी खूप महत्वाची आहे आणि या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला स्वित्झर्लंडचं महत्व हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. स्वित्झर्लंड हा युरोपमधला एक छोटा देश आहे पण तो प्रचंड श्रीमंत देश आहे. तंत्रज्ञानामध्ये फार पुढे गेलेला देश आहे आणि अशा देशाची बाजारपेठ जर भारतातल्या वस्तूंसाठी विशेष करून भारतामधले ऍटो पार्ट्स असतील, भारतामधले जेम्स अँड ज्वेलरीज असेल, भारतामधले लेदर गुड्स असतील म्हणजे चामड्याच्या वस्तू, भारतातले गार्मेंट्स असतील, त्याचप्रमाणे आपल्याकडचे ऍग्रीकल्चर प्रॉडक्ट्स आहेत, फिशरीज आहेत, डेअरी प्रॉडक्ट्स आहेत जे आपण प्रामुख्याने अमेरिकेला निर्यात करत होतो आणि आता जर आपल्याला अशा स्वरूपाची एक मोठी बाजारपेठ युरोपियन विशेष करून पश्चिम युरोपीय देशांच्या माध्यमातून मिळाली तर ते आपल्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा भाग राहणार आहे.
0: श्रोते हो, भारत आणि स्वित्झर्लंड मधील चर्चा केवळ आर्थिक विषयांपुरती मर्यादित राहिलेली नाही. लोकशाही, कायद्याचं राज्य, संवाद आणि मुसद्देगिरी या मूल्यांवरही दोन्ही देशांनी भर दिलेला आहे. युक्रेन आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतानं शांतता आणि संवादाच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे. जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचंही दोन्ही देशांचं मत आहे. म्हणूनच भारत स्वित्झर्लंड संबंधांना आर्थिक सहकार्याबरोबरच जागतिक प्रश्नांवरील संवादाचाही आयाम आहे. श्रोते हो, मोदी पारमिलीन भेटीचा विचार केला तर त्यातून भारत स्वित्झर्लंड संबंधांचा बदलता चेहरा स्पष्टपणे दिसतो. एकीकडे व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न तर दुसरीकडे युवक, कौशल्य, विज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्यावरती भर आहे. पायाभूत सुविधा आणि वाहतूक क्षेत्रातल्या सहकार्यापासून ते AI आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत ही सहकार्याची व्याप्ती आता मोठी होत आहे. भारतासाठी ही भागीदारी म्हणजे स्वित्झर्लंडच्या तंत्रज्ञान, संशोधन आणि कौशल्याचा फायदा घेण्याची संधी, तर स्वित्झर्लंडसाठी भारताची मोठी बाजारपेठ, मनुष्यबळ आणि वाढती अर्थव्यवस्था ही महत्वाची संधी आहे. भारत आणि स्वित्झर्लंडची भागीदारी गुंतवणूक, कौशल्य, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि भविष्यातील रोजगाराच्या दिशेनं पुढे जात आहे. याच नव्या पर्वाची सुरुवात म्हणून मोदी पारमिलीन भेटीकडे पाहता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन अभय धुमाळ.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्झ वर अस्मिता वाहिनीवर, तसंच

0: न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर किसान वाणी शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी शेतीच्या प्रगतीसाठी.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉ मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: अरे अरे अरे क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: उतला बोल रहे
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग। पहली वाली बात कहा,
1: पर हम तो सब यही डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, पर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच
0: है? एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज तक जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर देवदत्त जोंधळे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत।
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार। पिकांच्या योग्य वाढीसाठी आपण वेगवेगळ्या खतांचा वापर करत असतो, पण हे करत असताना ती खतं आपल्या जमिनीसाठी पोषक आहेत का, आपल्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील का, ती परवडणारी असतील का, आणि मुख्य म्हणजे आपलं उत्पन्न वाढेल का, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात। आणि या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलेला आहे कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र येथील मृदशास्त्रज्ञ डॉक्टर देवदत्त जोंधळे यांना।
5: नमस्कार।
4: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आणि त्याचे फायदे काय आहेत?
5: मॅडम, कसं आहे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हटलं की त्याच्यामध्ये काय होतं, पिकांच्या वाढीसाठी जे आपण अन्नद्रव्य देतो ते देत असताना सेंद्रिय रासायनिक यांचं समतोल राखणं हे महत्वाचं आहे, आणि यांचा समतोल जेव्हा राखला जातो त्यांना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतात। आता त्याच्यामध्ये रासायनिक खतं 50% प्रमाणात, सेंद्रिय खतं 30% प्रमाणात आणि जैविक खतं 20% प्रमाणात, असं 50-30-20 असं जर संतुलित खतमात्रा दिली तर जमिनीचा पोत चांगला राहतो। दुसरं महत्वाचं म्हणजे पीक पोषणासाठी विविध संसाधनांना

0: वापर करून माती परीक्षण अहवालानुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे गरजेचे आहे. त्यामध्ये विशेषतः जी सेंद्रिय खतांची नावं सांगितली ती शेण खत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, नंतर काही रासायनिक खतं आहेत, जैविक खते, पिकांचे अवशेष, एवढंच काय काळी कचरा, पालापाचोळा जो कुजलेला असेल ना तो सुद्धा शेतामध्ये टाकायचा, सोबत हिरवळीची खते आदी स्त्रोत वापरून पीक पोषणासाठी आवश्यक असणाऱ्या जवळपास सर्वच अन्नद्रव्यांचा पुरवठा करता येतो. या सर्वांचा मिळून जेव्हा एकत्रित वापर करतो त्यांना आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असे म्हणत असतो.
1: बरं, याची गरज का निर्माण झाली असं वाटतं तुम्हाला?
0: याच्यामध्ये महत्वाचं कसं आहे मॅडम, जेव्हा हरित क्रांती झाली, कारण हरित क्रांतीच्या अगोदर दुष्काळामध्ये अक्षरशः म्हणजे परदेशाकडे आपल्या हात पसरून ढेक करावा लागला. त्यावेळेस त्यांनी तिथे डुकरांना जो खाऊ घालतात मिलो गहू जो आहे तो आपल्याला आणून त्यांनी दिला, एवढी आपली वाईट परिस्थिती होती. त्यावेळेस मग आपले जे काही शास्त्रज्ञ आहेत, देशाचे नेतृत्व आहेत, त्यांनी मग विचार केला की आपण पाश्चिमात्य देशांकडे का हात पसरायचा. मग याच्यामध्येच संशोधन करत गेलो, हरित क्रांती केली गेली, त्याच्यामध्ये गव्हाचे वाण, तांदळाचे वाण वेगवेगळे विकसित केले आणि उत्पादन वाढवले. ते उत्पन्न जास्त वाढवण्यासाठी काय झालं की रासायनिक खतांचा वापर सांगितला. त्याच्यामध्ये रासायनिक खतांचा वापर करत असताना त्याच्यामध्ये त्यांनी हे पण सांगितलं की सोबत सेंद्रिय खतांचा सुद्धा वापर करा. सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतं या दोघांचा संतुलित वापर केल्यानंतर उत्पादन चांगलंच वाढलं. पण कालांतराने काय झालं की शेतकरी बंधूंनी काही गैरसमजामुळे फक्त रासायनिक खतांचाच अधिक प्रमाणात वापर केला, त्यामुळे त्याचे हळूहळू दुष्परिणाम दिसू लागले. काय होऊ लागलं की उत्पादन क्षमता पिकांची कमी होऊ लागली, जमीन थोडीफार नापीक होऊ लागली. मग पुन्हा जेव्हा संशोधन केलं तेव्हा असं लक्षात आलं की आपण फक्त रासायनिक खतांचाच वापर करत आहोत, त्याच्याऐवजी सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतं असं दोघांचं मिळून मिश्रण करून जर वापरलं तर ते शेतजमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगलं आहे आणि उत्पादन सुद्धा चांगलं मिळतं आणि त्या उत्पादनाची प्रतवारी सुद्धा चांगली राहते.
1: बरं, सेंद्रिय खतांचे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्याच्यामध्ये अन्न घटक कोणकोणते असतात?
0: हा, सेंद्रिय खतांमध्ये कसं आहे, मुख्यतः जर आपण बघितलं तर सेंद्रिय खतांचे चार प्रकारे वर्गीकरण करता येईल. एक म्हणजे भर खते, दुसरं म्हणजे जोर खते, तिसरं म्हणजे हिरवळीची खते आणि चौथं म्हणजे जीवाणू खते. तर याच्यामध्ये कसं आहे, भर खते म्हटलं की नुसती भरच टाकायचे, म्हणजे ते भरपूर प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात लागतात म्हणून त्यांना भर खते म्हणतात.
1: मग त्यात कोणती येतात?
0: त्याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर शेण खत, कंपोस्ट खत, नंतर गांडूळ खत ही भर खतांची उदाहरणं आहेत. का? तर शेणखतामध्ये कसं असतं, नत्राचं प्रमाण साधारणपणे 0.5% असतं, स्फुरदचं प्रमाण 0.25% आणि पालाशचं प्रमाण 0.5% असतं. याच्यासोबतच बाकीचे म्हणजे दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा थोड्याफार प्रमाणात मिळतात. पण जेव्हा मला एक हेक्टरसाठी समजा भात पिकाचा जर आपण विचार केला, एक हेक्टरला भात पिकाचं व्यवस्थित उत्पादन होण्यासाठी 100 किलो नत्र द्यावं लागतं आणि जर शेणखतामधून मला 100 किलो नत्र द्यायचं असेल तर साधारणपणे 20 टन शेणखत टाकावं लागेल. पण ही 20 टन म्हणजे खूप मात्रा जास्त होते. मग त्यासाठी काय करावं लागतं की ही मात्रा कमी करण्यासाठी, म्हणजे थोड्याफार प्रमाणात असेल तर ठीक आहे, पण आपण एकंदरीत जिल्ह्याचा जरी विचार केला, रायगड जिल्हा पुरता जरी विचार केला, तर हे खूप अति प्रमाणात म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर होईल तेवढं, कारण जनावरांचं सुद्धा संख्या तेवढी उपलब्ध नाही, कारण शेवटी आपल्याला शेणखत कुठून मिळणार,
1: जनावरांपासून.
0: बरोबर, मग ह्या थोड्याशा मर्यादा लक्षात घेतल्या तर सेंद्रिय खतांसोबत रासायनिक खतांचा वापर करणं आवश्यक आहे, काळाची गरज आहे. कारण आपलं भारताचं जी लोकसंख्या आहे ती दिवसेंदिवस वाढतच आहे. या वाढत्या लोकसंख्येला सकस दर्जेदार अन्न सुद्धा देणं महत्वाचं आहे आणि सोबतच जमिनीचे आरोग्य सुद्धा राखणं महत्वाचं आहे. म्हणून हे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना ही आपण भर खताची काही उदाहरणं बघितली, शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, नंतर याच्यामध्ये दुसरं सेंद्रिय खताचं उदाहरण आहे जोर खत. जोर खत म्हणजे याच्या नावामध्येच आहे की जोरदार किंवा जोमदार. त्यामध्ये कसं, सेंद्रिय खतांच्या वर्गीकरणामध्ये जर बघितलं तर जी पेंडी आहेत म्हणजे भूमिमुख पेंड असेल, कडुनिंबाची पेंड असेल, सरकीची पेंड असेल म्हणजे कापसापासूनचे बिये असतं, त्याचं तेल काढलं जातं आणि उरलेलं जे पेंड आहे यांच्यामध्ये साधारणपणे 5.5-8% नत्राचं प्रमाण असतं, पुरदचं प्रमाण 1% असतं आणि पालाशचं प्रमाण साधारणपणे 1.5% असतं. मग ह्या जोर खतांमध्ये कसं होतं, भर खतांच्या तुलनेमध्ये जोर खतांची मात्रा थोडी कमी लागते म्हणून त्यांना जोर खते म्हणतात. तिसरं महत्वाचं आहे हिरवळीची खते. हिरवळीच्या खतांचं जेव्हा वर्गीकरण आपण करतो तर त्याच्यामध्ये हिरवळीच्या खतांमध्ये मुख्यतः दोन प्रकार येतात. एक म्हणजे पहिलं पीक शेतामध्येच घ्यायचं, जसं की ताग असेल, दहीचं असेल, हे पीक जमिनीमध्ये पेरायचं मुख्य पिकाच्या अगोदर आणि हे ताग किंवा दहीच्या फुलं येण्याच्या अवस्थेच्या अगोदर जमिनीमध्ये गाडून
1: टाकायचं.
0: त्याच्यामुळे काय होतं की त्यांचं जे अन्नद्रव्य हे झालेलं आहे ते पूर्ण जमिनीमध्ये मिसळलं जातं आणि पुढील पिकाला मिळतं. आणि त्याच्यातला दुसरा प्रकार म्हणजे गिरीपुष्प. गिरीपुष्प काय करतात, शक्यतो शेताच्या बांधावरती लावतात आणि गिरीपुष्पाचा पाला गोळा करून तो जमिनीमध्ये टाकला जातो, कुजवला जातो. हा वेगळा प्रकार म्हणजे इथे आपल्याला प्रत्यक्ष

0: द्यावं लागत नाही
1: बरोबर, पण त्याचा वापर आपण आपल्या शेतात करू शकतो,
0: शेतात करू शकतो. गिरीपुष्पाच्या पाल्यामध्ये कसं असतं, साधारणपणे 2.5% नत्रवचं प्रमाण असतं. म्हणजे जर 20 टन आपण गिरीपुष्पाचा पाला चिखलणीच्या वेळेस भात शेतीमध्ये गाडला तर त्याच्यामधून साधारणपणे 55 किलो नत्र मिळतं, 10 किलो स्फुरद आणि 23 किलो पाला ह्या मात्रेमध्ये उपलब्ध होतं.
1: बरं,
0: नंतर तिसरं सांगितलं की जीवाणू संवर्धक खते. जीवाणू खतांमध्ये कसं होतं, जर आपण भुईमुग किंवा शेंगवर्गीय जर वनस्पती बघितल्या, भुईमुगाच्या याच्यावरती मुळावरती जर आपण बघितलं तर गाठी असतात. म्हणजे त्या गाठी म्हणजे काय असतात, दुसरं तिसरं काही नसून त्या एक विशिष्ट प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत, ते हवेतील नत्र शोषून घेतात, स्थिरीकरण करतात. आणि ते नत्र जे स्थिरीकरण केले ते, कारण आपण भुईमुग काढल्यानंतर त्या मुळे थोडेफार प्रमाणात जमिनीत राहतात आणि ते नत्र जो शोषलेला आहे तो जमिनीमध्ये राहतो. आणि भुईमुगाच्या नंतर म्हणजे कोकणामध्ये कशी अवस्था आहे की भुईमुग हा साधारणपणे रब्बीमध्ये घेतला जातो आणि खरीपमध्ये भात पीक घेतला जातं, तर जो काही नत्र शोषून घेतला जातो तो खरीपामधील भात पिकाला उपलब्ध होतो. त्याच्यामुळे जवळजवळ 20-25% नत्र खताची बचत होते.
1: बरोबर,
0: हे असं जीवाणू संवर्धक खत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर रायझोबियम आहे, अझोटोबॅक्टर आहे, बायजनकी आहे, अझोस्पिरिलियम आहे, निळे हिरवे शेवाळ सुद्धा आहेत, असे वेगवेगळे सेंद्रिय खतांचे प्रकार आहेत.
1: सेंद्रिय खतांच्या जोडीला रासायनिक खतं देताना त्याचं प्रमाण कसं असायला हवं?
0: साधारणपणे जर आपण भात शेतीचा विचार केला तर भात शेतीसाठी जमिनीचं आरोग्य तपासल्यानंतर, म्हणजे जे आम्ही वेगवेगळे प्रयोग केले आता, अर्थात प्रत्येक जमिनीचं आरोग्य पत्रिका वेगवेगळी असते, त्या आरोग्य पत्रिका तपासल्यानंतर जी काही खत मात्रा आहे त्यानुसार देणं आवश्यक आहे. तर साधारणपणे भात पिकासाठी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश देणं आवश्यक आहे. तर हे 100 किलो जेव्हा नत्राची मात्रा द्यायची तर शेतकरी बंधू काय करतात की साधारणपणे युरिया टाकतात. अगोदर युरियाची गोण जी आहे ती 50 किलोची यायची, पण आता केंद्र सरकारने त्याच्यावर सुद्धा हे केलंय की अतिवापर नको, कारण हे युरिया खत जे आहेत किंवा कुठलीही रासायनिक खतं आपल्याला परदेशामधून आयात करावी लागतात. त्याच्यासाठी आपली भारतीय गंगाजळी खर्च होते, ती गंगाजळी कमी करण्यासाठी भारत सरकारने काय केलं की हे जे अगोदर युरियाचं 50 किलोचं गोण होती ती 45 किलो केली. आज आपण जर बघितलं तर 45 किलोची गोण मिळते आणि त्याच्यामध्ये सुद्धा नीम कोटेड युरिया म्हणून आहे. हा नीम कोटेड युरिया काय करतो की तो जमिनीमध्ये विरघळतो, हळूहळू पिकांना उपलब्ध होतं त्याच्या अन्नद्रव्य. आता युरिया खत जर बघितलं त्याच्यामधनं नत्राची मात्रा साधारणपणे 46% असते आणि 100 किलो नत्र जेव्हा द्यायचं असतं तेव्हा साधारणपणे 217 किलो युरिया हा प्रति हेक्टरी लागतो. दुसरं म्हणजे हे नत्रयुक्त खतांची जर उदाहरणं द्यायची झाली रासायनिक खतांमध्ये, युरियामध्ये सगळ्यात जास्त नत्राचं प्रमाण असतं. दुसरं आहे अमोनियम सल्फेट, याच्यामध्ये नत्राचं प्रमाण 20.6% असतं आणि त्याच्यामध्ये दुसरं एक दुय्यम अन्नद्रव्य मिळतं गंधक किंवा ज्याला सल्फर म्हणतात ते 24% असतं. अमोनियम क्लोराईडमध्ये नत्राची मात्रा 25% असते. ही सगळी नत्रयुक्त खतं आहेत. दुसरी आहेत स्फुरदयुक्त खतं. आता याच्यामध्ये एक महत्वाचा फरक आहे की जे आपण सेंद्रिय खतांचं उदाहरण सांगितलं त्याच्यामध्ये भले नत्र स्फुरद पालाश किंवा दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण खूप अत्यल्प असतं, पण ही सगळीच्या सगळी अन्नद्रव्य मिळतात. पण रासायनिक खतांमधून जर आपण युरियाचं उदाहरण घेतलं तर फक्त एकच अन्नद्रव्य मिळतं नत्र. नंतर दुसरं आहे सिंगल सुपर फॉस्फेट, त्याच्यामधून फक्त एकच अन्नद्रव्य मिळतं ते म्हणजे स्फुरद. वनस्पतीच्या वाढीसाठी एकंदरीत 16 अन्नद्रव्य आवश्यक आहेत. नत्र स्फुरद पालाश नंतर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आयर्न मॅग्नेज झिंक बोरॉन असेही एकूण 16 अन्नद्रव्य लागतात. त्यापैकी रासायनिक खतामधून फार तर 2 किंवा 3 अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होत असतात, त्यामुळे एकात्मक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. स्फुरदयुक्त खतं झाले. तिसरं म्हणजे पालाशयुक्त खतं. पालाशयुक्त खतं जी आहेत त्याच्यामध्ये म्युरोटॉप पोटॅश, याच्यामधून पालाश साधारणपणे 60% उपलब्ध होतो, तर पोटॅशियम सल्फेटमध्ये 50% पालाश आणि 18% गंधकाची मात्रा उपलब्ध होते. काही संयुक्त खते सुद्धा आहेत. मोनोमोनियम फॉस्फेटमध्ये 11% नत्राचं प्रमाण असतं आणि 48% स्फुरदचं प्रमाण असतं, तर अमोनियम फॉस्फेटमध्ये 18% नत्राचं आणि 46% स्फुरदचं प्रमाण असतं. त्याच्यामध्ये आणखी एक मिश्र खत म्हणून प्रकार आहे, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर शेतकरी बंधूंना शक्यत माहिती आहे 15-15-15 सुफला म्हणतात बरोबर. त्याच्यामध्ये 15-15-15 म्हणजे काय, तर 15% नत्राची मात्रा, 15% स्फुरदची मात्रा आणि 15% पालाशची मात्रा उपलब्ध होते. म्हणजे जर मी समजा 100 किलो सुफला टाकला तर त्याच्यामध्ये मला 15 किलो नत्र मिळेल, 15 किलो स्फुरद आणि 15 किलो पालाश जमिनीला उपलब्ध होईल. याच्यामध्ये आणखी एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे युरिया हे खत काय आमच्या शेतकरी बंधूंमध्ये खूप प्रसिद्ध आहे. युरिया खताला कधी कधी साखर खत सुद्धा म्हटलं जातं, कारण दिसायला युरिया आणि साखर जवळजवळ सारखंच असतं. म्हणजे आमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं साखरचं जे ग्रेन किंवा दाणे आहेत हे चौकोनी असतात आणि युरियाचे गोल असतात.
1: बरं.
0: पण शेतकरी बंधू त्यांना पांढरा शुभ्र दिसतो म्हणून कधी कधी साखरेचं खत सुद्धा म्हणतात.
1: अच्छा.
0: तर ही

0: वाहतूक करायला खूप सोपं आहे, इजिली ट्रान्सपोर्ट होऊ शकतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करता येते. याच्यामध्ये जोपर्यंत आपण ती पिशवी किंवा गोण फाडत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये ओलावा जात नाही, त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट इझिली होऊ शकतं. समजा आम्ही युरियाची पिशवी फाडली आणि उघडी करून जर ठेवली तर ते हवेतील बाष्पाचा त्याच्यासोबत संयोग होऊन ते ओलं होतं आणि त्याच्यातलं नत्राचं प्रमाण घटू शकतं.
1: बरं.
0: त्याच्यामुळे ते शक्यतो पिशवी बंदच ठेवून हे करायचे, आणि जेव्हा आपल्याला वापर करायचा असतो प्रत्यक्ष शेतामध्ये त्यावेळेस ती गोंड फोडायची आणि शेतामध्ये खत टाकायचं.
1: बरं.
0: दुसरं महत्वाचं खत आहे सुपर फॉस्फेट. सुपर फॉस्फेट काय आहे, हा जमिनीला देताना त्याचं रुपांतर मोनोकॅल्शियम फॉस्फेट किंवा ट्रायकॅल्शियम फॉस्फेट या कमी विरघळणाऱ्या घटकामध्ये रूपांतर होतं. सिंगल सुपर फॉस्फेट जो आहे तो आम्लयुक्त जमिनीमध्ये काय होतं, फॉस्फेटचं स्थिरीकरण होतं. म्हणजे जरी तो आपण आपल्याला वाटतं की आम्ही खत दिलेलं आहे जमिनीमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट, पण तो प्रत्यक्षात त्या जमिनीला किंवा पिकांना उपलब्ध होत नाही, स्थिर होऊन जातो.
1: बरं.
0: विम्लयुक्त जमिनीत सुपर फॉस्फेट डायकॅल्शियमचे फॉस्फेटमध्ये रूपांतर होते. शेणखत किंवा कंपोस्ट खत तयार करण्याच्या क्रियेमध्ये कधी कधी सिंगल सुपर फॉस्फेट वापरतात, का त्याची गुणवत्ता चांगली व्हावी, दर्जा वाढतो, सुधारतो
1: बरं.
0: म्हणून, म्हणजे स्टार्टर म्हणून सुद्धा याचा वापर केला जातो. सिंगल सुपर फॉस्फेट वापरण्यासंबंधी काही दक्षता आहेत, ते म्हणजे कसं, हा सुपर फॉस्फेट जो आहे तो पेरणीपूर्वी किंवा लागवणीपूर्वी वापरावे, जमिनीमध्ये मुळांच्या सानिध्यामध्ये पडेल असं वापरावं. कारण सिंगल सुपर फॉस्फेटमुळे काय होतं, मुळांची वाढ चांगली होते, जमदार होते.
1: बरं. तृणधान्य पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायला हवं?
0: तृणधान्य पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना भातास हेक्टरी 100 किलो नत्र द्यायचा, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पाला द्यायचा. याच्यामध्ये पहिला हप्ता जो आहे तो चिकलणीच्या वेळेस दिला जातो आणि नत्राची मात्रा 40 किलो नत्र द्यायचा, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश. मी शेतकरी बांधूंसाठी पुन्हा एकदा सांगतो, 40 किलो नत्र म्हणजे किती, साधारणपणे 88 किलो युरिया द्यायचा, 50 किलो स्फुरद म्हणजे 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यायचा, आणि 50 किलो पालाश म्हणजे साधारणपणे 85 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यायचा.
1: बरं.
0: आता राहिलेला 60 किलो नत्र जो आहे तो म्हणजे त्याचा दुसरा हप्ता, 40 किलोचा जो असतो तो विभागणी करायचं, 40 किलो दुसरा हप्ता फुटवे येण्याच्या अवस्थेत द्यायचा, साधारणपणे चिखलणी केल्यानंतर 1 महिन्याने. आणि तिसरा हप्ता युरियाचा साधारणपणे पीक फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये येतं, ते लावणीनंतर साधारणपणे 70 ते 80 दिवसानंतर येतं, त्यावेळेस राहिलेला 20 किलो नत्राची मात्रा द्यायची. नत्र खताची मात्रा विभागून का द्यायची, कारण नत्र खत एकदाच दिलं तर काय होतं, पिकाने जर जास्त प्रमाणात नत्र किंवा नायट्रोजन शोषण घेतला त्याचे दुष्परिणाम असे होतात की आपल्याला वाटतं भात शेती खूप हिरवीगार दिसते, पण अति वापर जर नत्राचा झाला तर त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण वाढल्यामुळे काय होतं, ते भात पिकाची जी पानं आहेत ती लुसलुशीत होतात आणि त्याच्यामुळे जास्त प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव व्हायची शक्यता असते, किंवा कधी कधी पीक एकदम लोळतं जास्त वाढ झाल्यामुळे. त्याच्यामुळे हे नत्र खत देत असताना त्याची विभागणी करून द्यायची. यासोबतच हेक्टरी 5 टन गिरीपुष्पाचा पाला सुद्धा चिखलींच्या वेळेस दिल्यास नत्र खताची 50% बचत होते. म्हणजे जिथे आम्ही 50% सुरुवातीला सांगितलं की 40 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पाला द्यायचा, त्यासोबत जर आम्ही गिरीपुष्पाचा पाला 5 टन चिखलींच्या वेळेस भात शेतीमध्ये गाडला तर नत्र खताची सुद्धा बचत होते.
1: बरं. नत्र आपण टप्प्याटप्प्याने देत असतो, तर ते कोणत्या टप्प्यात रासायनिक द्यायला हवं? की आता पहिल्यांदा जर आपण गिरीपुष्पाचा पाला गाडलेला आहे तर रासायनिक खताचा मारा कधी करायचा?
0: बरोबर, तुमचा प्रश्न खूप छान विचारला. आपण गिरीपुष्पाचा 5 टन पाला टाकल्यानंतर त्याच्यासोबत युरिया जो आहे तो 217 किलो लागतो, त्याची विभागणी आपण म्हणजे 100 किलो जर नत्र बघितला तर त्यापैकी 40 किलो नत्र सुरुवातीत चिखलणीच्या वेळेस देणं आवश्यक आहे, नंतर राहिलेला 40% तो 1 महिन्यानंतर म्हणजे साधारणपणे फुटवे येण्याच्या अवस्थेत, आणि राहिलेला 20 किलो नत्र तो शेवटच्या अवस्थेत म्हणजे पीक फुलोऱ्यात येईल त्या अवस्थेत देणं आवश्यक आहे. म्हणजे असं रासायनिक आणि सेंद्रिय खतांचं एकात्मिक व्यवस्थापन करणं आवश्यक आहे.
1: बरं. म्हणजे आता समजा सुरुवातीच्या वेळेला नत्र आपण गिरीपुष्पाच्या माध्यमातून जर दिला असेल आणि दुसऱ्या टप्प्यात आपण रासायनिक खत दिलं नत्राचं तर चालतं का?
0: कसं आहे, गिरीपुष्प सुरुवातीला टाकायचं, पण गिरीपुष्पामधून जो नत्र आहे तो उपलब्ध व्हायला साधारणपणे 1 महिना लागतो. तो पाला कुजला पाहिजे, कुजणार कधी, त्याच्यावरती बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम खाणार, कंझ्युम करणार, तोपर्यंत मुख्य पीक आहे ते उपाशी राहील ना. म्हणून हे रासायनिक खत त्याच्यासोबत देणं आवश्यक आहे. हे सुरुवातीला रासायनिक खत दिल्यानंतर काय होतं, कुठलंही रासायनिक खत आहे, उदाहरण घ्यायचं झालं तर युरिया, हे सांडपाणी जमिनीमध्ये टाकल्यानंतर 4 ते 5 दिवसांमध्ये मुख्य पिकाला उपलब्ध होतं. सिंगल सुपर फॉस्फेट हा जो आहे तो सांडपाणी 7-8 दिवसांनंतर उपलब्ध होतो आणि म्युरेटा पोटॅश सुद्धा 8 ते 10 दिवसांमध्ये उपलब्ध होतो. त्याच्यामुळे सेंद्रिय खतांसोबत रासायनिक खतं देणं आवश्यक आहे. का सेंद्रिय खतं कुजायला मुळात वेळ लागतो, कुजल्यानंतर ती 10 ते 15 दिवसांनंतर हळूहळू उपलब्ध होतात.

0: कसं होतं, सेंद्रिय खतांवरती बॅक्टेरिया किंवा जे मायक्रोब्स आहेत जमिनीमध्ये आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी, ते मायक्रोब त्यांची उपजीविका पूर्ण करतात आणि त्यांचं आयुष्य संपल्यानंतर मायक्रोब मरतात आणि ते मायक्रोब जे मेले त्यांच्या डेड बॉडीपासून वनस्पतींची मुळं जी आहेत ती अन्नद्रव्य शोषून घेतात.
1: बरं,
0: त्याच्यामुळे हे एकात्मिक अन्नद्रव्य महत्वाचं आहे.
1: बरं, कडधान्य पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे ते कसं करायला हवं?
0: कडधान्य पिकं म्हटलं की हरभरा, कडवा वाल, चवळी, कुळीथ ही येतात. कडवा वाल इकडे साधारणपणे भरपूर प्रमाणात होतो. त्याच्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना साधारणपणे 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळेस 2 चाड्यांच्या पाबरीने पेरून द्यावे. सोबत 5 टन शेणखत जरूर टाकावे, म्हणजे ते एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन होईल. जर आम्ही शेणखत नाही टाकलं तर त्याच्याऐवजी आम्हाला गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत नसेल तर मग गिरपुष्पाचा पाला त्याच्यासोबत टाकणं आवश्यक आहे.
1: बरं,
0: आणि इकडे कडवा वाल जो आहे तो जीरा आहेत, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर किंवा या कालावधीमध्ये घेतात.

0: एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे ते कसं करायला हवं?
1: कडधान्य पिकं म्हटलं की हरभरा, कडवा वाल, चवळी, कुळीथ ही येतात. कडवा वाल इकडे साधारणपणे भरपूर प्रमाणात होतो. त्याच्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना साधारणपणे 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळेस 2 चाड्यांच्या पाबरीने पेरून द्यावे. सोबत 5 टन शेणखत जरूर टाकावे, म्हणजे ते एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन होईल. जर आम्ही शेणखत नाही टाकलं तर त्याच्याऐवजी आम्हाला गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत नसेल तर मग गिरपुष्पाचा पाला त्याच्यासोबत टाकणं आवश्यक आहे. आणि इकडे कडवा वाल जो आहे तो जिरा आहेत, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर किंवा या कालावधीमध्ये घेतात किंवा 20 ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये साधारणपर्यंत जर आपण कडवा वाल पेरला आणि सोबत ही एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं, म्हणजे गिरीपुष्पाचा पाला किंवा शेणखत आणि रासायनिक खतांचं व्यवस्थित नियोजन केलं तर उत्पादन निश्चितच चांगलं मिळेल.
0: बरं, गळीत पिकांसाठी कसं असायला हवं व्यवस्थापन?
1: गळीत पिकांसाठी मॅडम कसं आहे साधारणपणे, भुईमुगाच्या पिकाला सेंद्रिय खतांचं अधिक महत्व आहे. भुईमुगाचे पीक सेंद्रिय खतास चांगला प्रतिसाद देतो, त्यामुळे पेरणी करत असताना भुईमुगाची गादी वाफ्यावरती करावी. प्रति हेक्टरी साधारणपणे 10 ते 15 टन चांगलं कुजलेलं शेणखत गादी वाफ्यावर मिसळावं. याच्यामुळे काय होतं, पिकांच्या मुळावरील गाठी जे जीवाणू असतात ते या पिकांची वाढ चांगली होते आणि जीवाणू सुद्धा वाढतात. त्याच्यामुळे काय होतं, पुढील पिकाला नत्र मिळतो. आणि रासायनिक खताचा मात्रा जी आहे भुईमुगासाठी 20 किलो नत्र 40 किलो स्फुरद पुरेसं आहे. अर्थात ही रासायनिक खतांची मात्रा देत असताना जमिनीचं पृथक्करण करूनच रासायनिक खतांची मात्रा द्यावी असं मी शेतकरी बंधूंना विनंती करतो.
0: भाजीपाला पिकांमध्ये सुद्धा आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन करता येतं का?
1: हो हो, भाजीपाला पिकांमध्ये सुद्धा एकात्मिक व्यवस्थापन केलेलं चांगलंच आहे. साधारणपणे जर आपण बघितलं इकडे वांगी, मिरची आणि टोमॅटो होतात, तर वांगी या पिकासाठी साधारणपणे 20 टन शेणखत, 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पाला द्यावा. मिरची या पिकासाठी 15 टन शेणखत सोबत 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पाला द्यावा. तर टोमॅटो या पिकासाठी शेणखताची मात्रा 20 किलो, नत्र 150 किलो, स्फुरद 75 किलो आणि पालाश 50 किलो वापरावा. पण इथे एक महत्वाचं आहे की नत्र खत आहे तो साधारणपणे 3 टप्प्यांमध्ये देणं आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 100 किलो द्यायचा, दुसऱ्या टप्प्यामध्ये 25 आणि 25 असं दिलं तर उत्पादन चांगलं मिळतं आणि भाजीपाल्याची प्रतवारी सुद्धा चांगली राहते.
0: बरं, आपण जेव्हा रासायनिक खतांचा आणि सेंद्रिय खतांचा एकत्रीकरण करतो त्यावेळेस जमिनीचा पोत सुधारतो का किंवा पिकांच्या वाढीवर परिणाम होतो का, काय सांगाल?
1: जमिनीचा पोत सगळ्यात महत्वाचा आहे. जमिनीचा पोत जो आहे तो सेंद्रिय खतांमुळे व्यवस्थित राहतो. मुळात कसं होतं, सेंद्रिय खतं वापरली म्हणजे जमिनीची जलधारण क्षमता वाढते, नंतर हवा खेळती राहते आणि त्यामुळे काय होतं, जी मुख्य पिकं आहेत त्यांची मुळं व्यवस्थित वाढू शकतात हवा खेळती असल्यामुळे. आणि त्याच्यामुळे काय होतं, मुळं वाढल्यामुळे अप्रत्यक्षरित्या खोड आणि पान वाढतं आणि मुख्य आपल्याला पीक किंवा उत्पादन चांगलं मिळतं. दुसरं म्हणजे रासायनिक खतं सुद्धा योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात देणं आवश्यक आहे. जमिनीचं पृथक्करण करूनच रासायनिक खतांची मात्रा देणं आवश्यक आहे.
0: भविष्यात जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला?
1: माझं तर असं प्रांजळ मत आहे की शेतकऱ्यांनी सर्वात प्रथम म्हणजे आम्ही जेव्हा आजारी पडतो तेव्हा आमचं स्वतःचं आरोग्य तपासतो ना, तसं जमिनीचं आरोग्य पत्रिका म्हणून एक माननीय आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी चालू केलेली आहे, ती सॉइल हेल्थ कार्ड त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. हे जमिनीचं पृथक्करण करणं आवश्यक आहे आणि जमिनीचं पृथक्करण करूनच रासायनिक खतांची मात्रा शेतामध्ये देणं आवश्यक आहे.
0: शेतकरी बंधूंनो, जर आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर नक्कीच आपल्या जमिनीचा पोत सुद्धा सुधारेल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न सुद्धा वाढीस लागेल. सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांना खूप छान अशी माहिती दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार.
1: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर देवदत्त जोंधळे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉ मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे।
2: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं, पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात, पण कुठतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही।

यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.

0: आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींचा निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता। हवाई दलाचे आगामी प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती। मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा नवी दिल्लीत मोर्चा। संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका। इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आयोजित केलेला मोर्चा स्थगित करून चर्चेला येण्याचं पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं विरोधी पक्षांना आवाहन। यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हालझेन यांना जाहीर। आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार। केंद्रीय मंत्रिमंडळानं आज 10,000 कोटी रुपयांचा एसएमई वृद्धी निधी स्थापन करायला मंजुरी दिली। चांगली कामगिरी करण्याची शक्यता असलेल्या छोट्या आणि मध्यम आकाराच्या उद्योगांमध्ये या फंडाद्वारे दीर्घकालीन गुंतवणूक केली जाईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं।
1: प्रोफेशनली मैनेज होगा, जिस तरह से ग्रोथ का पोटेंशियल हो जिन एमएसएमईज में, उन एमएसएमईज को इसमें सेलेक्ट किया जाएगा। एमएसएमई मिनिस्ट्री प्लस स्टेट गवर्नमेंट्स प्लस इंडस्ट्री बॉडीज प्लस बैंक्स, इन सब का इनपुट लेके एमएसएमई ग्रोथ फंड को संचालित किया जाएगा।
0: तसंच एकीकृत वाहतूक आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली। रस्ते, रेल्वे, बंदर, हवाई वाहतूक, जलवाहतूक यासारख्या सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गांसाठी दीर्घकाळाचं नियोजन हे प्राधिकरण करेल असं वैष्णव म्हणाले। नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री पदाच्या कारकिर्दीला 25 वर्ष झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत मंजूर झाला। यावेळी त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कामांचा आढावा घेण्यात आला। 7 ऑक्टोबर 2001 रोजी मोदी यांनी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। केंद्र सरकारनं हवाई दलाचे 29वे प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती केली आहे। 31 तारखेला ते हा पदभार स्वीकारतील। विद्यमान हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग सेवानिवृत्त होत असल्यानं ही नेमणूक झाली आहे। एअर मार्शल दीक्षित यांना 3,500 तासांहून अधिक काळ विमान उडवण्याचा अनुभव असून त्यांनी आतापर्यंत विविध महत्वपूर्ण कार्यान्वयन आणि धोरणात्मक पदांवर काम केलं आहे। भारतीय रेल्वेनं 40 तासांपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या 11 लांब पल्ल्याच्या गाड्यांमधल्या स्वच्छतेवर अधिक देखरेख ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यात पुणे सुपौल एक्सप्रेस, झेलम एक्सप्रेस, राजगीर मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस जनता एक्सप्रेस यांचा समावेश आहे। या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधली स्वच्छता, शौचालयं, कचरा व्यवस्थापन आणि डब्यातल्या कमतरता प्रवासादरम्यान त्वरित दूर केल्या जातील। नद्यांच्या खोऱ्यांमध्ये होणाऱ्या बेकायदा वाळू उपशाबाबत अहवाल सादर करावा असं आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय अधिकार प्रदत्त समितीला सांगितलं। तसंच बेसुमार बेकायदा वाळू उपशाचा मोठा उपद्रव असलेल्या राष्ट्रीय चंबळ घडियाळ अभयारण्याच्या आणि आसपासच्या परिसरात पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीनं काय पावलं उचलली आहेत याबाबतची प्रतिज्ञापत्र 2 आठवड्यांच्या आत सादर करावीत असंही न्यायालयानं राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकार सांगितलं। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांसह शेकडो समर्थकांनी आज निवडणूक आयोगावर मोर्चा काढला। पोलिसांनी हा मोर्चा निवडणूक आयोगापासून साधारण 200 मीटर अंतरावर आकाशवाणी भवनाच्या बाहेर अडवल्यानंतर आंदोलकांनी संसद मार्ग पूर्णपणे बंद केला।

0: अडवल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पोलिसांच्या बॅरिकेडवर चढून तिरंगा ध्वज फडकवला आणि पोलिसांना हुलकावणी देत आकाशवाणी भवनात प्रवेश करून ठिय्या मांडला. त्यांच्यासोबत खासदार प्रियंका गांधी यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. थोड्याच वेळापूर्वी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि आकाशवाणी परिसरातून हटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान निवडणूक आयोगाला कोणत्याही राजकीय पक्षाकडून भेटीची विनंती मिळालेली नाही असं आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा आणि त्या संस्था न्याय देऊ शकत नाहीत अशी भावना लोकांच्या मनात निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केली. राज्यघटनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे असंही ते म्हणाले.
1: एकूणच संविधानाला नाकारण्याकरता संविधान हातामध्ये घेऊन हा कार्यक्रम चाललेला आहे. यांना एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारचं राज्य देशामध्ये आणायचं आहे. लोकशाहीच्या ऐवजी एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारची रचना यांना उभी करायची आहे. त्या रचनेकडे जाण्याचं षडयंत्र म्हणजे भारतातल्या सगळ्या लोकशाही संस्था संपवा अशा पद्धतीचं काम यांचं चाललंय.
0: एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना हटवणं हे राज्य सरकारच्या हातात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीवरून त्यांना हटवण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. आजी आणि माजी अध्यक्षांसह संपूर्ण आयोगाची चौकशी करायची सरकारची तयारी आहे आणि गैरप्रकार आढळून आला तर राष्ट्रपतींना शिफारस करायलाही सरकार मागेपुढे पाहणार नाही. यासंदर्भात राज्यपालांनाही विनंती केली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात सध्या पीक नुकसानीचे 45% जास्त पंचनामे पूर्ण झाले आहेत. दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. उर्वरित पंचनाम्यांचं काम जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. राज्यात आतापर्यंत केवळ 8% पीक कर्ज वाटप झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. बँकांनी शेतकऱ्यांकडे वारंवार कागदपत्रांची मागणी करू नये, एकदा पीक कर्ज घेतलं असेल तर पुन्हा कागदपत्र मागू नयेत असे निर्देश त्यांनी दिले. जमिनीत ओलावा आणि मर्यादित पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात रब्बी हंगामात हरभरा आणि ज्वारी पिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं ज्वारीच्या 100% खरेदीला मान्यता दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. आणखी काही तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यांमध्ये करण्याच्या मागण्यांची प्राथमिक पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून त्यांचा अहवाल प्राप्त होईल. या अहवालांच्या आधारे संबंधित तालुक्यांच्या समावेशाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती निर्णय घेईल असंही त्यांनी सांगितलं. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती येत्या 10 किंवा 12 तारखेला राज्यात 2 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहे. ही समिती 3 स्वतंत्र पथकांद्वारे बीड धाराशिव यवतमाळ वाशिम आणि अहिल्यानगर सोलापूर या जिल्ह्यांचा दौरा करून आढावा घेईल असं बावनकुळे म्हणाले. राज्यातल्या धरणांमध्ये 74% पाणीसाठा राहिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 15% कमी आहे. पाकिस्तानात पदच्युत प्रधानमंत्री इम्रान खान यांच्या सुटकेसाठी त्यांचा पक्ष तेहरीके इन्साफने पुकारलेला लाँग मार्च स्थगित करावा आणि चर्चेला यावं असं आवाहन तिथले प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांनी केलं आहे. चर्चेनं प्रश्न सोडवावा अन्यथा बळाचा वापर करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला. इम्रान खान 2023 पासून तुरुंगात असून त्यांच्याशी बोलू द्यावं अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हाल्झेन यांना जाहीर झाला आहे. बेल्जियममध्ये जन्माला आलेले हाल्झेन अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठात कार्यरत आहेत. आईस क्यूब न्यूट्रिनो वेधशाळा आणि उच्च ऊर्जा क्षमता असलेल्या न्यूट्रिनोंच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. $12,00,000 अशी या पुरस्काराची रक्कम आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हरमनप्रीत कौर 2018 पासून T20 भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि 2022 पासून एकदिवसीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. वेस्ट इंडीज विरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज लखनौमध्ये सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा वेस्ट इंडीजच्या 14व्या षटकात 6 बाद 121 धावा झाल्या होत्या.

भारताबरोबरच एकंदर 7 देश 2036 ऑलिम्पिक स्पर्धांचं यजमानपद भूषवण्यासाठी इच्छुक आहेत. नोव्हेंबर महिन्यात या देशांना आयोजनाच्या संदर्भातल्या सादरीकरणासाठी बोलावलं जाईल अशी माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींचा निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. हवाई दलाचे आगामी प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा नवी दिल्लीत मोर्चा. संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आयोजित केलेला मोर्चा स्थगित करून चर्चेला येण्याचं पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं विरोधी पक्षांना आवाहन. यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हालझेन यांना जाहीर. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.